नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: प्रत्येक सकाळ काहीतरी नवीन घेऊन येते. कोणासाठी नवीन स्वप्न, कोणासाठी नवी धडपड, तर कोणासाठी पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवण्याची संधी. आणि म्हणूनच आजचा दिवसही एका छान हसऱ्या सुरुवातीनं सुरू करूया. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 31 जुलै 2026, ही तारीख. आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि वार आहे शुक्रवार. मित्रांनो, आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं घडेल असं नसतं, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये हसत पुढे जाण्याची ताकद मात्र आपण स्वतः तयार करू शकतो. आज सकाळी घराबाहेर पडताना एक गोष्ट नक्की सोबत घ्या, चेहरा वर हसू, मनात सकारात्मक विचार आणि ओठांवर गोड शब्द. कारण कधी कधी आपलं एक हसू ही समोरच्याचा संपूर्ण दिवस सुंदर करून जात. लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो, पण प्रत्येक सूर्योदय आपल्याला एक नवी संधी देऊन जातो. कालच्या चुका मागे ठेवून आज नव्यानं जगण्याची. तर मग चहाचा सुगंध, सकाळचा गारवा आणि मनाला ताजतवानं करणारी गाणी यासोबतच पुढचे काही तास अगदी आनंदात घालूया. मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुमच्यासोबत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत, तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा 31 जुलै 2026 याची तारीख आहे आणि वार आहे शुक्रवार. मित्रांनो, कॅलेंडरमध्ये प्रत्येक दिवस फक्त तारीख नसतो, प्रत्येक दिवस एखादा विचार, एखादी प्रेरणा आणि एखादी जबाबदारी घेऊन येत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजचे काही खास दिन विशेष. आज आहे जागतिक वनरक्षक दिन. हा दिवस जंगलाचं आणि वन्यजीवांचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकांना समर्पित आहे. कडक ऊन असो, मुसळधार पाऊस असो किंवा अंधारी रात्र, हे वनरक्षक जे आहेत आपल्या जंगलाची, वन्य प्राण्यांची आणि निसर्गाची निस्वार्थपणे काळजी घेत असतात. त्यांच्यामुळेच आपली जंगल आणि जैवविविधता सुरक्षित राहण्यास मदत होते. हा दिवस त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. तसंच आज शहीद उधम सिंग यांचा स्मृती दिन आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केलं. त्यांचं धैर्य आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला दोन सुंदर गोष्टी शिकवतो. एक म्हणजे देशासाठी त्याग करणाऱ्यांना कधीही विसरू नका आणि दुसरं म्हणजे निसर्गाचं रक्षण करणाऱ्यांचा नेहमी आदर करा. झाडं, जंगल आणि निसर्ग आपल्याला जगाला शिकवतात आणि त्यांचं रक्षण करणारे खऱ्या अर्थानं निसर्गाचे हिरो असतात. चला आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचारानं करूया, निसर्गावर प्रेम करूया, देशाचा अभिमान बाळगूया आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक चांगल्या माणसाचे आभार मानूया. तर मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मित्रांनो, सकाळची वेळ मन प्रसन्न आहे आणि अशा सुंदर वातावरणात संतवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात आणखी सुंदर होते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्यासोबत. ऐकूया अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. येणे सुखे ऋषी एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की झाडं, वेली, जंगलातले प्राणी आणि पक्षी हे सगळे आपलेच नातेवाईक आहेत. निसर्गात राहिलं की मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण निसर्गापासून थोडं दूर जातोयत. पण थोडा वेळ झाडांच्या सावलीत बसलो, पक्ष्यांचा आवाज ऐकला किंवा पावसाचा गारवा अनुभवला तरी मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. निसर्गावर प्रेम करा, कारण तो फक्त आपल्याला जगवत नाही तर आनंदाने जगायलाही शिकवतो. चला आजचा दिवस एक झाड लावूया, निसर्ग जपूया आणि प्रत्येक सजीवावर प्रेम करूया. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आपण सगळेच ना आयुष्यात खूप धावतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी. पण या सगळ्या धावपळीत एक छोटीशी गोष्ट विसरून जातो, जिथे आपल्याला मनापासून हसू येतं तीच जागा आणि जी माणसं आपल्याला मनापासून समजून घेतात तीच खरी श्रीमंती असते. पैसा, पद, यश हे सगळं महत्वाचं आहेच, पण दिवसाच्या शेवटी मनाला शांत झोप लागते ती आपल्या माणसांमुळं आणि आपण केलेल्या चांगल्या कामांमुळे. तर आज एक करूया की आपल्या फोनमध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत, यापेक्षा मनात किती माणसं जपली आहेत याचा एकदा विचार करूयात का? काय माहिती, कदाचित आजचा एक प्रेमाचा शब्द, एक छोटंसं कसे आहात किंवा एक मनापासूनचं हसू कोणाचा तरी संपूर्ण दिवस सुंदर करून जाईल. चला या छोट्याशा विचारासोबत दिवसाची सुरुवात करूया. मोठं होण्यासाठी वेळ लागतो, पण माणूस होण्यासाठी फक्त मन मोठं असावं लागतं. तर याच सुंदर सुविचारासोबत आपण पुढे जाऊया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये बर्थडे विश करण्याची, आणि आपला नगरचा अंतरंग या परिवारातील एका खास श्रोताचा आज वाढदिवस आहे. तर आज आहे सुहास चौभे यांचा हॅपी बाला बर्थडे. सर, तुमचा आजचा दिवस खूप खास आहे, आणि या खास दिवशी आमच्या संपूर्ण रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्यात आनंदाची फुलं नेहमी अशीच फुलत राहो, प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ लाभो, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ नये, हीच मनापासून प्रार्थना आहे. वय फक्त आकड्यांनी वाढतं, पण मनातला उत्साह, प्रेम आणि हसू कायम जिवंत ठेवलं तर प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच खास असतो. तुमचं आयुष्य सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराटीनं भरून जावो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गाणं प्ले करते फक्त तुमच्यासाठी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, आपण सगळेच ना आयुष्यात खूप धावतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी. पण या सगळ्या धावपळीत एक छोटीशी गोष्ट विसरून जातो, जिथे आपल्याला मनापासून हसू येतं तीच जागा आणि जी माणसं आपल्याला मनापासून समजून घेतात तीच खरी श्रीमंती असते. पैसा, पद, यश हे सगळं महत्वाचं आहेच, पण दिवसाच्या शेवटी मनाला शांत झोप लागते ती आपल्या माणसांमुळे आणि आपण केलेल्या चांगल्या कामांमुळे. तर आज एक करूया की आपल्या फोनमध्ये किती कॉन्टॅक्ट्स आहेत, यापेक्षा मनात किती माणसं जपली आहेत याचा एकदा विचार करूयात का? काय माहिती, कदाचित आजचा एक प्रेमाचा शब्द, एक छोटंसं कसे आहात किंवा एक मनापासूनचं हसू कोणाचा तरी संपूर्ण दिवस सुंदर करून जाईल. चला या छोट्याशा विचारासोबत दिवसाची सुरुवात करूया. मोठं होण्यासाठी वेळ लागतो, पण माणूस होण्यासाठी फक्त मन मोठं असावं लागतं. तर याच सुंदर सुविचारासोबत आपण पुढे जाऊयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

शुभस्य काय मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज छान पावसाच्या थेंबांनी आपल्याला उठवलेलं आहे. बारीक बारीक थेंब जे रात्रीपासून चालू आहेत आणि अजूनही आहेत, असा आपल्या नगरमध्ये सध्या पाऊस आहे. हवेत गारवा आहे, मन प्रसन्न झालंय, कारण पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसावर प्रेम करणारे सगळेच असतात. पण मग काय होतं ना, कामावर जायचं कसं हा प्रश्न पडतो. पण ठीक आहे, पावसात भिजत भिजत कधीतरी जाऊयात की एक छत्री घेऊन पावसाची मजा घेत घेत जाणं हे पण खूप छान आहे बर का. रोमॅन्टिक आहे, स्वतःवर प्रेम करण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण पावसात जातो, पावसाचा आनंद घेतो, पावसाला बघतो, तेव्हा आपोआप स्वतःवर प्रेम यायला लागतं. तुमच्यासोबत असं होतं का नक्की कळवा. माझ्यासोबत तर असं होतं, त्यामुळे पाऊस आणि मी आमची मैत्री खूप जास्त घटते. मला असं होतं की मी बाहेर निघत असेल ना, बाबा तू येच, कारण मग ते बहाना, ते कारण मी तुम्हाला भिजण्यासाठी. तर असा हा पाऊस आहे. पण पावसात भिजा, पण स्वतःची आणि इतरांची काळजी देखील घ्या. आणि पावसामुळे काय होतं, रस्त्यावर घसरगुंडी तयार होत असते, घसरतो आपण, तर त्याचीही काळजी घ्या. गाड्या स्लिप होण्याची शक्यता असते, त्याची देखील काळजी घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचा 8:28 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता जाणून घेऊयात काल म्हणजेच 30 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असाधारण परिस्थितीत पोलिसांना पॅलेट गन वापरण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं सीजेपीच्या आंदोलनात सुरक्षा बलांकडून करण्यात आलेल्या पॅलेट गनच्या वापरावरून केली आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे, जिथे शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असं काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. राज्यातील शालेय विद्यार्थी सकस आहार मिळावा यासाठी शाळांच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री, जाहिरात, विपणन आणि मोफत वितरणावर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावर भावूक व्हिडिओ शेअर करत त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली आहे. अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे आणि या निवडणुकीसाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची 30 तारखेला राजकीय मोठ बांधणी सुरू असताना योगायोगानं सुनेत्र पवार आणि राम शिंदे यांची भेट झाली आहे. म्हणजे ह्या होत्या काल घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सकाळचे 8:41 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं, असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाणकामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाणकामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपला ना आपल्या पार्टनर मध्ये परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव यांची देवाणघेवाण करण्यासाठी नेदरलँड इथून आलेल्या शास्त्रज्ञांच्या पथकानं नुकतीच सोमभूत गावाला विशेष भेट दिली। आणि या भेटी दरम्यान त्यांनी तेथील प्रगतशील सेंद्रिय शेती गट आणि महिला स्वयं सहाय्यता बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधत शेतीविषयक अडीअडचणी जाणून घेतल्या। तसंच सेंद्रिय शेती, कांदा पीक व्यवस्थापन आणि कांदा साठवणुकीच्या वैज्ञानिक पद्धतींवर देखील सविस्तर मार्गदर्शन केलं। तर म्हणजे अशा प्रकारे नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी आपल्या पारनेर तालुक्यातील सोमभूतला भेट दिली आणि सेंद्रिय शेती आणि कांदा साठवणुकीवर मार्गदर्शन केलंय। तर म्हणजे अशा प्रकारे आपला अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका देखील पुढे आहे। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मॉर्निंग मंडे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडे, कभी कभी ये बारिश मुझे हसाती है तो कभी रुला दी है, कभी किसी की याद दिलाती है तो कभी एहसास दिलाती है कि वो अभी भी मेरे पास है. ऐसी ये बारिश होती है. खरंच किती सुंदर है ना बरसात का मौसम. ऐसा है कि इतना ज़्यादा हमें तड़पाता है, इतनी ज़्यादा हमें खुशियाँ देता है और हमेशा हमें सुकून दिलाता है. आणि म्हणणे हेच पावसाचं वातावरण मला खूप जास्त आवडतं, कारण जसं मी म्हणाले की पाऊस असा आहे कोणाची आठवण करायला लावतो तर कधी कोणा आपल्यासोबत आहे आणि नेहमी आपल्यासोबत राहील असं सांगतो. पाऊस आला की असं वाटतं ती व्यक्ती आपल्याजवळ आहे. व्यक्ती असेल, कधीचा इन्सिडंट असेल तो आपल्याला ऐकायला लावतो पावसात घडलेला. आणि पावसात अनेकांसोबत खूप काही काही घडलेलं असतं. कधी कधी आपण पावसात कुठेतरी फसलेलो असतो तर कधी कधी कोणीतरी या पावसात आपली हळूच येऊन मदत केलेली असते आणि तिथून एक ओळख निर्माण झालेली असते. तर अशा अनेक घटना पावसाच्या आहेत, माझ्यासोबत पण आहेत, नक्कीच तुमच्यासोबत देखील असतील. पण एक आहे, पाऊस जगायला मात्र शिकवतो. कधी कधी तो हळूहळू येतो तर कधी टॅप टॅप टॅप बरसतो. आणि या दोन्हीही वातावरणात करावं काय हे आपल्याला कळतं, आपण शिकतो. आणि पाऊस हा म्हणजे आपल्याला सुकून तर देतोच पण शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन करण्यासाठी मदतही करतो. किती निस्वार्थ आहे ना हा पाऊस. म्हणजे त्याचा काहीच मोह नसतो, त्याचा काहीच स्वार्थ नसतो, तो फक्त आपल्यासाठी बरसतो. आपल्याला पाणी मिळावं, शेतकऱ्यांना पीक घेता यावं, आपल्याला आनंद मिळावा आणि सगळी पृथ्वी हिरवीगार व्हावी. खरंच असं निस्वार्थ वागता आलं पाहिजे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि तुमचे देखील पावसातले काही किस्से असतील, कहाण्या असतील तर नक्की ऐकूयात. सो इसके लिए सुनते रहिए रेडिओ नगर 90.4 FM आवाज आपकी.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा.

असलं सुंदर गाणं आपण ऐकलेलं आहे आणि या पावसामध्ये अशी गाणी सोबत असतील आणि चहा असेल तर काय मजाच वेगळी आहे ना. आणि त्यात आपल्या या सगळ्या गप्पा, आपल्या जुन्या आठवणी, पावसातील एक किस्सा और अभी अभी सिमरन का मेसेज आया था, वो भी हमें सुनती है और उन्होंने कहा है कि मेरा भी ऐसा एक किस्सा है, जब मैं बारिश में रुक गई थी, फंस गई थी, तब मुझे मेरे अभी जो हस्बैंड है वो मिले थे. उन्होंने ये भी कहा है कि मैं बारिश में फंसी थी, वो जा रहे थे रास्ते से और मैं कैसे जाऊँ यही सोच रही थी, तभी उन्होंने मुझे लिफ्ट दी और हमारी बातें हुई, हम एक दूसरे से पहचान हुई और अभी हम दोनों ने शादी कर ली. क्या बात है, इस बारिश के वजह से रिश्ता भी बन गया. और उसने ये भी कहा है कि अभी हम दोनों साथ बैठे थे, चाय पी रहे थे और आपकी ये बातें सुनकर हमें भी हमारी पहली मुलाकात याद आ गई और हमने भी सोचा कि आपसे बात करें, हमारा किस्सा आपको सुनाए. बहुत अच्छा किस्सा था ये. तो मित्रांनो, आपण सिमरनचा हा किस्सा ऐकलात, किती छान ना. म्हणजे आत्ता त्यांना तो किस्सा आठवत असेल, त्यांना किती छान वाटत असेल की आपली पहिली भेट कशी झाली आहे. म्हणजे पहिली भेटच पावसात झाली आणि आता ती भेट प्रेमात बदलली आहे आणि आता ते प्रेम जे आहे ते नात्यामध्ये बदललं आहे आणि नवरा बायको, पती पत्नी ह्या सुंदर नात्यामध्ये दोघेजण आहेत आणि आत्ता हे दोघं सोबत बसून चहा पित आहेत आणि या पावसाचा आनंद घेत आहेत आणि सोबत आपल्या गप्पा ऐकत आहेत. किती सुंदर ना. सो सिमरन आणि उनके हस्बंड आपके लिए प्ले कर रही हो ये छानसा गाणा. सो एन्जॉय कीजिए और ऐसे ही साथ खुश रहिए.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011-02-01-77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभसकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोवल आहे तुमच्या सोबत. और हम आज बात कर रहे हैं बारिश की कुछ यादों का, बारिश में हुए कुछ किस्सों की. अच्छे अच्छे किस्से हमारे पास है. हमने ब्रेक से पहले सिमरन का एक किस्सा सुना जो बहुत यादगार है उसके लिए और मेरे लिए भी रहेगा. मुझे ये बात हमेशा याद आएगी कि बारिश में मिले और आज वो दोनों पति पत्नी है, क्या ही बात है. सो ऐसे ही किस्से आप मुझे सुनाते रहिएगा. आणि मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगते. एकदा काय झालेलं ना, पाऊस येत होता आणि माझी एक आय डोंट नो ती वाईट सवय आहे की चांगली सवय आहे, पण मी काय केलं, पाऊस चालू असताना मी शक्यतो निघते बाहेर कुठूनही. म्हणजे जर मला कळते मी ऑफिसमध्ये, मला ऑफिसमधून घरी जायचं आहे, पण मी पाऊस चालू असतानाच निघते. लोक काय करतात, पाऊस चालू आहे मग आपण थांबतो कुठेतरी, पण मी तसं नाही करत. मी काय करते, पाऊस चालू असतं निघते, कारण मला भिजायचं असतं आणि मला माझ्या घरचे असे भिजू देत नाही, त्यामुळे मी पावसाचा पूर्ण फायदा उचलत असते. आणि लास्ट इयरची जी गोष्ट आहे, मी ऑफिसमध्ये बसले होते, शो केला, सगळं झालं आणि संध्याकाळ झालेली होती आणि मला जायचं होतं. तर सगळे मला म्हणत होते थांब थांब, सगळे इथे थांबले. मी म्हटले नाही, मला जायचं आहे घरी. सो मी निघाले आणि दिल्ली गेटला जेव्हा मी पोहोचले आपलं सिद्धीबागेच्या तिथे, तिथे जे पाणी झालं होतं, गुडघ्या एवढं पाणी झालं होतं आणि मला काही हालता येईना. पर जिथं मुश्किल आहे तिथे राह पण आहे असं म्हणतो ना, तसंच काहीसं झालं आणि एक रिक्षावाल्या काकांनी मला घेतलं आणि मला नेलं. ते इतकी छान आठवण होती, म्हणजे मी पावसात भिजले पण आणि गुडघ्या एवढ्या पाण्यात चालले पण, आणि मी रिक्षात पण बसले की देवाने माझ्यासाठी रिक्षा पण पाठवली. हा किस्सा माझ्यासाठी खूप आठवणीत राहील, कारण मला पावसाचं पाणी चिखल हे खेळायला खूप जास्त आवडतं. तेही मिळालं आणि मी घरी देखील व्यवस्थित पोहोचले. सो हे आहे, पण असं तुम्हीही करू नका. तुम्ही म्हणाल कोमलने केलं मग मीही करेल, नाही अशी चुकी करू नका. कधी कधी अशा चुकींना मग आपले वांदे देखील होतात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आणि तुमचाही असं आयुष्यातला काही किस्सा असले तर नकेल सांगा. आणि या पावसात हेच किस्से आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. पाऊस चालू आहे, पावसाची गाणी सोबत आहेत आणि त्याचबरोबर आहेत पावसातील काही अनुभव, काही किस्से, काही आठवणी. आणि असाच एक सियाचा मेसेज आलेला आहे बरं का. सिया म्हणते की म्हणजे तिनं असं सांगितलं की ताई माझ्याकडे पण अशीच एक आठवण आहे जी कदाचित एवढी खास नाहीये पण माझ्यासाठी खूप खास आहे असं तिचं म्हणणं आहे. ती म्हणते मला पाऊस अजिबात आवडत नाही, मला पावसात भिजायलाही आवडत नाही. पण हे काही काळापूर्वी होतं बरं का. पण माझी एक मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे, जिचं नाव आहे शीतल. आणि एकदा काय झालं, शीतल आणि आम्ही बाहेर गेलो होतो पण आणि पाऊस यायला लागला अचानक, पण घरीही जायचं होतं. पण मी म्हणत होते शीतलला की थांब थांब, मला भिजायला आवडत नाही. पण शीतल काही थांबायला तयार नव्हती आणि ती म्हणाली काही होत नाही, पावसात उलट भिजल्यावर मजा येईल, छान वाटेल, हो घरी थोडासा ओरडा बसेल पण मजा येईल, चल. पण सिया काही तयार होत नव्हती, तरी पण शीतलने चल म्हटली, नाही तर म्हणाली की मी एकटी जाईल. पण मी सिया हिला एकटीला जाऊ देत नव्हती. आणि मग शेवटी सिया आणि शीतल दोघीही निघाल्या, गाडीवर बसल्या. सिया गाडी चालवत होती, शीतल मागे बसली होती. शीतल पावसाचा मनसोक्त आनंद घेत होती आणि सियाला देखील ते आवडू लागलं. ती म्हणते मलाही ते आवडू लागलं, मलाही ते छान वाटलं. जिथे आम्हाला ना आम्ही 15 मिनिटात पोहोचणं अपेक्षित होतं ना, तिथे मी या पावसाची मजा घेत घेत अर्धा पाऊण तास लावला आणि शेवटी पोहोचलं. इतकं छान वाटलं त्या ती संध्याकाळ, मी कधीच विसरू शकत नाही असं सियाचं म्हणणं आहे. आणि तेव्हापासून मला पाऊस आवडायला लागला आणि आता मी देखील शीतलसारखं जिथे पाऊस पडेल तिथे निघते, तिथे भिजते आणि या पावसाचा आनंद घेते. मला खूप छान वाटतं, फ्री वाटतं आणि एकदम काय म्हणूयात की असं वाटतं की मला कोणीतरी सुकून देत आहे जेव्हा मी पावसात भिजते. वाव क्या बात आहे सिया. तर आता सिया नेहमी भिजते, पाऊस तिला पाऊस आवडायला लागलाय. पण एक काळजी घेत जा, पावसात सगळे भिजा, आनंद घ्या पण स्वतःची काळजीही घ्या, कारण काळजी घेणं महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि तुमचाही काही असा किस्सा असेल, अनुभव असेल, आठवण असेल, नक्की सांगा.

गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, छान पाऊस चालू आहे, पावसाची गाणी सोबत आहेत आणि पावसातील काही किस्से देखील आहेत बरं का मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, आपण खूप आनंद घेत असतो पावसामध्ये, पण ना आपल्या अहिल्यानगरमध्ये ग्रामीण भागात अजूनही शाळेसाठी चांगले रस्ते नाही आहेत आणि त्यातच जोरदार पावसामुळे कच्चे रस्तेही खराब झाले असून विद्यार्थ्यांना भर पावसात भिजत आणि चिखल तुडवत शाळेत जावं लागतंय. काही ठिकाणी बोटी तराफ्यांवरून नदी नाले ओलांडून शाळा गाठावी लागते, तर काही ठिकाणी जीव मुठीत धरून डोंगर दऱ्यांतून जावं लागतंय. यामुळे विद्यार्थ्यांचा निम्मा वेळ प्रवासातच जात आहे आणि जिल्ह्यातील म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ठिकाणची ही स्थिती आहे. तर खरं म्हणजे ही स्थिती नकोय. मुलं शिकतील, मुलं वेळेत जर शाळेत पोहोचतील तर ते शिकतील आणि जर असं असलं तर मुले कंटाळा देखील करू शकतात शाळेत जाण्याचं. त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, रस्ते चांगले व्हावेत आणि तेथील नागरिकांनी देखील याबद्दल बोलावं, जेणेकरून प्रशासनाला हे सगळं दिसेल. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अरे बाबा शोर
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना खूप जणांचे फॅन्स असतो, त्यामध्ये ऍक्टर्स असतील, त्यामध्ये आपले रोल मॉडेल्स असतील, त्यामध्ये स्पोर्ट्समन असतील, त्यामध्ये आपल्या फेवरेट गेम असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण फॅन असतो. आणि सध्या आपला भारत जर पाहिला तर बऱ्याचपैकी किंवा बरेच जणांना क्रिकेटचे फॅन असतात. आणि मग क्रिकेट म्हणलं की त्यामध्ये अनेक क्रिकेटर्स असतात, त्यांचे फॅन असतात. आणि त्यांची जे आवडते क्रिकेटर आहेत, त्यांची बॅटिंग असेल, त्यांची बॉलिंग असेल, त्यांची अदा असेल, त्यांची फॅशन असेल, हे सगळं आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आठवणीत राहतात. आणि त्यांना बघण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो. पण जेव्हा हेच आपले आवडते खेळाडू रिटायरमेंट घेत असतात ना, किंवा ते जात असतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. किंवा एखादी मॅच संपत असते तेव्हाही खूप वाईट वाटतं. आणि मंडळी, आता नुकताच आपल्या भारतीय टीमचा माजी कॅप्टन अजिंक्य रहाणे यांना आंतरराष्ट्रीय

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि अशातच निवृत्तीची घोषणा करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. म्हणजे बघा ना, फक्त आपलीच अटॅचमेंट नसते तर त्यांची देखील अटॅचमेंट असते त्या खेळाबाबत, आपल्याबाबत, त्यांच्या फॅन्सबाबत ते देखील अटॅच झालेले असतात. आणि हे सगळं इतक्या वर्षाचा प्रवास अचानक सोडणं खरंच खूप कठीण आहे. पण अजिंक्य रहाणे यांना मी हेच म्हणेल की तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहाल आणि तुमचा कारकीर्द जी आहे आत्तापर्यंतची ती खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि ती देखील नेहमी आमच्या आठवणीत राहील. ऐकत राहा मंडई रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी सकाळपासून कालपासून पाऊस येतोय, आपण छान पावसाची मजा देखील घेतोय, पण पावसात काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार विशेषतः विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे 10 जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या, स्वतःची इतरांची काळजी घ्या, विनाकारण बाहेर पडू नका. आणि जसं मी म्हणाले की पावसात भिजायला सगळ्यांनाच आवडतं, पण एवढं जास्त पण भिजू नका, कारण यामुळे सर्दी किंवा मग ताप येणं असं तब्येत खराब होऊ शकते. आणि त्याचबरोबर काय होतं ना, आपण जेव्हा पावसात भिजतो किंवा पावसाचं पाणी कुठेतरी साठतं तर डास चावतात, आणि डासांमुळे देखील डेंग्यू मलेरियासारखं आजार होऊ शकतात. त्यामुळे विशेषतः पावसात काळजी घेण्याची गरजही असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना बोलतो आहोत पावसाबद्दल किंवा पावसातल्या काही आठवणी. तर सोहम यांनी एक आठवण आपल्यासोबत शेअर केली आहे त्यांच्या लहानपणीची. ते म्हणतात, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचं घर पत्र्याचं होतं आणि छोटंसं घर होतं, एकच रूम होती. आम्ही चार भावंड होतो, माझे आई, बाबा, माझी आजी, हे सगळे एकत्र राहायचे. आणि त्यांनी असं सांगितलं की लहानपणी ना आमचं घर गळायचं आणि जेव्हा खूप जोरात पाऊस यायचा ना तेव्हा ते घर खूप जास्त गळायचं आणि आम्हाला म्हणजे बसायला सुद्धा येत नव्हतं. आई बाबा जे आहेत ना, म्हणजे आम्ही तरी झोपायचो, आम्ही तरी बसायचो, पण माझ्या आई आणि बाबा ना कंटिन्युअसली बसून असायचे. आणि आईला त्यांना तर ना ते पाणी एवढं गळायचं की आमच्या बादल्या सुद्धा भरून जायच्या आणि त्या बादल्या ओताव्या लागायच्या. तर असे आमचे तेव्हाचे दिवस होते असं ते म्हणतात. आणि ती एक आठवण आहे, पण त्यातही आम्ही जगलो, आम्ही शिकलो आणि आम्ही आनंदी होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे आईबाबांनी आमच्यासाठी केलं आहे हे उपकार आम्ही कधीच नाही विसरू शकत, हे ते म्हणतात. पण आता देवानं खूप छान दिलं आहे, पण तेव्हाचे जे दिवस होते ते कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळे मला अजूनही मातीत राहायला आवडतं, कारण ते लोक आवडतात. कारण खरंच जरीही पैसा नसला, जरीही काही नसलं, तरी पण खुश खूप होतो आम्ही, आनंद खूप होता आमच्यामध्ये. आता आज आमचे सगळे भावंड वेगवेगळे आहेत, आईबाबा नाही राहिले, तर म्हणजे त्याची खूप दुःख होतं. आईबाबा खूप लवकर गेलेत असं ते म्हणतात, पण त्यांनी खूप शिकवलं. आणि अशी एक पावसाची आठवण आहे. आणि आत्ता जेव्हा मी पाऊस बघतो किंवा पावसात भिजतो तेव्हा मला त्या आठवणी आठवतात. खरंच सोहमजी, म्हणजे ही आठवण मी समजू शकते, कारण तेव्हाचे दिवस खूप वेगळे होते, पण तरीही आनंद होता. हे खूप महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललात. आणि असे दिवस अनेकांचे असतात, म्हणजे सगळ्यांच्याच आनंदी आठवणी नसतील, काहींच्या अशाही आठवणी असतील ज्या आठवणींनी जगायला शिकवलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत आणि आज पावसाचा आनंद देखील तेवढाच घेतलाय. छान पावसाची गाणी सोबत होती, आठवणी सोबत होत्या आणि पावसातले किस्से. आपण सोहम यांचा किस्सा ऐकलात, तसंच सिमरन यांनीही, म्हणजे यांचा किस्सा तो मला फॉरएव्हर लक्षात राहणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना पावसात फक्त लिफ्ट दिली असते त्यांचे मिस्टर म्हणून जगतात, ते नवरा बायको म्हणून जगतात. वाव, किती छान ना, हा रोमांटिक असं मला वाटायला लागलंय. सो हा किस्सा पण आपण ऐकलात आणि छान गप्पा आपण मारलेल्या आहेत. आणि आता मी तुमचा निरोप घेतेय. आता मला धाकधाक धाकधाक धाकधाक असं होतंय बरं का. आता तुम्ही म्हणत असाल असं का कोमलला होतंय, रोज तर कोमल निरोप घेतेय, पण आज मी कायमचा निरोप घेतेय. जास्त विचार करू नका, कायमचा म्हणजे डायरेक्टली निरोप नाही घेते. तर आता मॉर्निंग शोमध्ये मी तुम्हाला भेटायला येणार नाही आहे. तुम्ही मॉर्निंग शोमध्ये खूप प्रेम दिलं, खूप मजामस्ती आपण केली, आता हेच प्रेम तुम्ही इव्हिनिंग शोला सांजरंगमध्ये मला द्या. पूर्वी पण आपण सांजरंगमध्ये गप्पा मारायचो, मजा करायचो, मस्ती असायची आणि खूप साऱ्या गोष्टी देखील असायच्या. आताही असंच असणार आहे, फक्त वेळ बदलणार आहे. मॉर्निंग ऐवजी मी इव्हिनिंगला पुन्हा तुम्हाला भेटायला येते, त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत तुम्ही आरजे कोमलसोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहात. आणि मॉर्निंगचा शो मला नेहमी आठवणीत राहणार आहे आणि तुम्हालाही नक्कीच राहील. आणि मॉर्निंग शोला आरजे अणू तुम्हाला भेटायला येणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आरजे कोमल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ मंडळी। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या। हा आपला लाडका शो सुरू झालाय मंडळी। आजची सकाळ काहीतरी खास आहे बरं का। सकाळपासूनच आभाळ भरून आलं नाहीये, तर सकाळपासून पहाटेपासूनच इतका पाऊस सुरू आहे, काय सांगावं तुम्हाला। आज या पावसामध्ये मी सुद्धा भिजत भिजत आली आहे बरं का रेडिओला, आणि मला खूप भारी वाटतंय। थंडी तर वाढतीच आहे, हुडहुडी भरली आहे, पण मला तुमच्याशी गप्पा सुद्धा मारायच्यात, खूप साऱ्या गप्पा मारायच्यात। तर मंडळी, पावसाचा तो थेंब ना प्रत्येक अनुभवासारखा वाटला बरं का मला, आणि त्या ताज्या टवटवीत वातावरणाचा सुद्धा मी आनंद खूप सारा घेतला। आता म्हणतात ना, पाऊस फक्त जमिनीलाच नाही तर मनाला सुद्धा भिजवून ताजातवाना करत असतो। तर असाच मस्त भिजलेला, रिमझिमणारा आणि मनाला सुखावणारा मूड घेऊन मी आलेली आहे तुमच्या भेटीला। तर मंडळी, आजच्या शोमध्ये आपण नेहमीपेक्षा जास्त चांगल्या आणि इंटरेस्टिंग अशा गप्पा मारणार आहोत, छान अशी गाणी ऐकणार आहोत, आणि आपल्या शोची सुरुवात सुद्धा करणार आहोत एका सुंदरशा गाण्यानं। आता सुंदर म्हणण्यापेक्षा हे गाणं एकदम खास आहे बरं का। जे लग्नाळू बॉईज आहेत ना, त्यांच्यासाठी तर भाई हे गाणं खूप बेस्ट आहे। तर मंडळी, या गाण्याचा मस्तपैकी आस्वाद घ्या, चहा मस्तपैकी करायला ठेवा। मी येतेच आहे तुम्हाला भेटायला थोड्याच वेळामध्ये याच म्युझिकल ब्रेक नंतर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या लाडक्या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मगाशीच मी पावसाबद्दल सांगितलंच की आज दिवसभर म्हणजे म्हणण्यापेक्षा सकाळपासून आज खूप जास्त पाऊस सुरू आहे बरं का. आणि मंडळी, वातावरण फार छान झाले, पण आज मी जेव्हा आपल्या ऑफिसला येत होते ना, तर ते एक गोष्ट मी पाहिली तेव्हा येताना की आणि ती मला तुम्हाला सांगायची पण आहे. तर झालं असं की माझ्या समोरच एक गाडी अचानक स्लिप झाली, कारण पावसामुळे रस्ते काय निसरडे झालेत आणि सुदैवानं मोठा अपघात टळला. पण ते पाहून मला एकच वाटलं की भाई, सुरक्षितता आधी महत्वाची. आणि म्हणूनच मला तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, पावसाचा आनंद तुम्ही नक्की घ्या, पण गाड्या चालवताना स्पीड थोडा कमी ठेवा. रस्ते ओलसर आहेत त्यामुळं

या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आहर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडीतील पोषण आहार आता अधिक चवदार आणि पौष्टिक होणार आहे. महिला व बाल विकास विभागानं घरपोच पोषण आहार योजनेमध्ये महत्वाचे बदल केलेले असून नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 पासून या सुधारित आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. या नव्या निर्णयानुसार बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना अधिक पौष्टिक आणि रुचकर आहार मिळावा यासाठी व्हेज पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ आणि त्याचसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकिट दिले जाणार आहे. आधी दिल्या जाणाऱ्या पौष्टिक मूग डाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता हा सुधारित व्हेज पुलाव आणि बहुधान्य प्रीमिक्स समाविष्ट करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये 5,379 अंगणवाड्या कार्यरत आहेत आणि या केंद्रामार्फत 0 ते 3 वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता अशा तब्बल 53,771 लाभार्थ्यांना या सुधारित घरपोच पोषण आहाराचा थेट फायदा मिळणार आहे. बालकांनी आणि मातांनी हा आहार आवडीनं खावा आणि कुपोषण रोखण्यास मदत व्हावी यामागील हा उद्देश आहे. तर मंडळी, ही खूप छान गोष्ट आहे आणि याची अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या जवळच्या जे ऑफिस असतं तिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणखी इंटरेस्टिंग गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एकेकाळी श्रीमंतांचं फळ म्हणून ओळखलं जाणारं ड्रॅगन फ्रूट आता सर्वसामान्यांच्या आणि गोरगरिबांच्या आवाक्यात आले बर का. किरकोळ बाजारामध्ये पूर्वी 200 रुपये किलोनं मिळणारं हे फळ आता आवक वाढल्यामुळं 80 ते 100 रुपये किलो किंवा 100 रुपयांमध्ये 3 नग अशा दरानं उपलब्ध होत आहे. अहिल्यानगरच्या बाजार समितीमध्ये गुरुवारी तब्बल 55 क्विंटल ड्रॅगन फ्रूटची आवक झाली. लाल आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या ड्रॅगन फ्रूटचे भाव कमी झाल्यानं ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसतीये. आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. फायबरमुळे पचन क्रिया सुधारते तर कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय यातील अँटी ऑक्सिडंट्समुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे पौष्टिक आणि आरोग्यासाठी उत्तम असणारं ड्रॅगन फ्रूट आता अगदी कमी दरामध्ये बाजारात उपलब्ध आहे. याचा तुम्ही सुद्धा नक्की लाभ घ्या आणि अशाच अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं?
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजचा दिवस पद्मसाळी समाजातील बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि श्रद्धेचा दिवस आहे. आज साजरा केला जातो बागुल पंडुगा हा पारंपरिक सण. हा सण पद्मसाळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि एकोपा जपणारा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन पूजा अर्चा करतात, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात आणि आनंदाने हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न असतो बरं का मंडळी. आजच्या आधुनिक काळात सुद्धा अशा परंपरा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात आणि आपली ओळख अधिक समृद्ध करत असतात. सण म्हणजे केवळ उत्सव नाही तर नाती जपण्याची, संस्कार जपण्याची आणि समाजामध्ये एकात्मता वाढवण्याची संधी असते. बागुल पंडुगाच्या या पावन निमित्तानं सर्व पद्मसाळी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच सदिच्छा आहे. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आजचा दिवस खूप छान आहे बरं का, म्हणजे पाऊस सुद्धा पडतोय. आज आपल्या पद्मसाळी समाजाचा सण सुद्धा आहे आणि आज मंडळी माझ्या मम्मीचा सुद्धा बर्थडे बरं का. आणि घरी गेले ना मी, आता ऑफिस सुटलं आणि घरी गेले ना, तर मी माझ्या मम्मीसाठी एक खूप स्पेशल रेसिपी बनवणार आहे. आता माझी मम्मी जास्त गोड खात नाही पण मला केक तर बनवायचा आहे तिच्यासाठी, पण मी असाच स्वीट बट शुगर फ्री असा केक बनवणार आहे आणि ही माझी स्पेशल रेसिपी मला तुम्हाला पण शेअर करायची. तर मंडळी पटकन पेन पेपर घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. तर मंडळी याच्यासाठी लागणारं साहित्य अत्यंत सोपं आहे बरं का. तर साहित्यामध्ये बिया काढलेला मऊ खजूर 1 कप लागणार आहे आणि गरम पाण्यात किंवा दुधामध्ये हा 15 ते 20 मिनिट तुम्ही भिजून ठेवा. दूध लागणार आहे तुम्हाला 1 पूर्ण मोठा कप. गव्हाचं पीठ किंवा ओटचं पीठ सुद्धा 1 कप लागेल. तेल किंवा साजूक तूप 1 स्पून किंवा 2 स्पून लागतील, आता तुमच्या अंदाजानुसार घ्या ते. त्याचसोबत बेकिंग पावडर 1 छोटा चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा लागेल, वेलची पावडर किंवा व्हॅनिला इन्सेन्स 1 छोटा चमचा हे सुद्धा लागणार आहे, बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही घालायचं आहे, जे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. कृती अत्यंत सोपी आहे. पेस्ट तयार करा. भिजवलेला खजूर आणि थोडंसं दूध एकत्र करून मिक्सरमध्ये छान गुळगुळीत अशी पेस्ट करा. त्याचसोबत एका भांड्यामध्ये ही खजूर पेस्ट, उर्वरित दूध आणि तेल तूप एकत्र करून छानपैकी ढवळून घ्या. दुसऱ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या. आता सुकं पीठ खजुराच्या मिश्रणामध्ये हळूहळू मिक्स करा आणि त्यामध्ये वेलची पावडर किंवा व्हॅनिला इन्सेन्स घाला आणि कट अँड फोल्ड पद्धतीनं हलक्या हातानं मिक्स करा. मिश्रणामध्ये थोडे बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स टाका. त्यासोबत केकच्या भांड्याला तूप लावून ग्रीस करा आणि त्यावरती बटर पेपर किंवा थोडे कोरडे पीठ भुरभुरा. तयार बॅटर यामध्ये ओता आणि वरून उरलेले ड्रायफ्रुट्स सजवा. मंडळी आता याच्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसवरती प्री हीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनिट हे बेक करा. तर जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढईमध्ये खाली मीठ आणि स्टँड ठेवून 10 मिनिट प्री हीट करा. त्यावरती केकचं भांडं ठेवा आणि मंद आचेवरती झाकण ठेवून 35 ते 40 मिनिट बेक होऊ द्या. आता मंडळी सुरी किंवा जे नुकेल काही असेल ना तुमच्याकडे, तर त्यांनी मध्यभागी खूप पाहिले असेल, ती स्वच्छ बाहेर जर आली तर केक तयार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ते घालून पहा सुरी वगैरे की त्याला चिकटतंय का वगैरे. जर ते व्यवस्थित बाहेर आलं तर तुमचा केक पूर्णपणे तयार आहे. आणि आता हा केक थंड झाल्यानंतर मस्तपैकी कापा, सर्व्ह करा. तर मंडळी हा नैसर्गिकरित्या जो गोड केक आहे ना, हा हेल्दी पण आहे आणि चविष्ट पण आहे. मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कापूर हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा घरामध्ये सहज आढळणारी गोष्ट आहे, पण हा फक्त धार्मिक कार्यापुरता मर्यादित नसून आपल्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन आयुष्यात सुद्धा फार फायदेशीर आहे. दररोज संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळल्यानं घरातील दुर्गंधी तर दूर होतेच, सोबतच डास आणि बारीक जे कीटक असतात ना, तर ते सुद्धा पळून

0: खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून लावल्यास त्वचेचे खाज आणि केसामधला कोंडा दूर होण्यास मदत होते. मंडळी, एक काळजी नक्की घ्या की कापूर कधीही थेट खाऊ नका आणि त्वचेवरती वापरताना नेहमी खोबरेल तेलामध्ये मिक्स करूनच वापरा. तर मंडळी, हा कापूर छोटासा आहे पण खूप जास्त फायद्याचा आहे, बरोबर की नाही? तर तुम्ही सुद्धा कापरापासून काय काय फायदे अनुभवताना हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मस्तपैकी पाऊस सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे अनेक पदार्थ समोर येत असतात बरं का. पण त्यात सुद्धा गरमागरम जर उकडलेल्या किंवा भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगांची चव आहे ना, ती भाई वेगळीच आहे. पाऊस बाहेर कोसळतोय आणि हातामध्ये गरमागरम भुईमुगाच्या शेंगा घेऊन त्या सोलायच्या आणि मधूनच मिळणारा तो ओलसर खमंग आणि किंचित खारट असा दाणा तोंडात टाकायचा, हा आनंद भाई शब्दच सांगण्यासारखा नाहीये. आणि लहानपणी सुद्धा आपण खूप सारे हे अनुभव घेतलेलेच आहेत बरं का मंडळी. लहानपणीच्या आठवणी तर या शेंगांशी अगदी घट्ट जोडलेल्या असतात. पावसात भिजून आल्यानंतर आजीनं किंवा आईनं चुलीवरती किंवा शेगडीवरती उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा समोर ठेवल्या की भाऊ बहिणींमध्ये कोणाला जास्त शेंगा मिळाल्या यावरून होणाऱ्या भांडणांची मजा सुद्धा काहीतरी वेगळीच असायची. शाळेतून घरी येताना रस्त्यांवरच्या गाड्यांवरून धूर निघणाऱ्या त्या गरमागरम शेंगांचा वास आठवला तर आज सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय. मंडळी, भुईमुगाच्या शेंगा फक्त चवीला छान असतात असं नाही बरं का, तर त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी सुद्धा हा एक अत्यंत उत्तम आणि नैसर्गिक स्नॅक आहे. तर मंडळी, आज सुद्धा मस्तपैकी पाऊस पडतोय तर मला वाटते की तुम्ही सुद्धा हा स्नॅक आज नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, लहानपणी शाळा सुटली की हात आपोआपच वडापाव, समोसा, चिप्स किंवा थंड पेयांच्या दुकानाकडे वळत असायचा. पण आता ही सवय तुम्हाला बदलावी लागणार आहे, कारण महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानं राज्यातील शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडच्या विक्री, जाहिराती आणि मोफत वाटपावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामागचा हेतू कोणाच्याही व्यवसायाला बंद करणं नाहीये, तर आपल्या मुलांच्या आरोग्याचं संरक्षण करणं आहे. आज अनेक मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, दातांचे विकार आणि लहान वयातच चुकीच्या खाण्याच्या सवयी वाढताना दिसत आहेत. जंक फूडची चव काही क्षणांची असते, पण त्याचे परिणाम मात्र अनेक वर्ष शरीरावरती दिसू शकतात. खरं तर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी ही फक्त सरकार किंवा शाळेची नाहीये, तर पालक, शिक्षक आणि समाज या तिघांनी मिळून मुलांना चांगल्या आहाराच्या सवयी लावल्या पाहिजेत. हाच निर्णय हा प्रभावी ठरणार आहे. तर मंडळी, हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय हे मला नक्की सांगा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. आणि मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. तर मंडळी, आज दिवसभर खूप पाऊस आहे तर तुम्ही छानपैकी घरी चहा आनंद घ्या, चहा प्या, भजी खा, तुम्हाला जे काही आज करायचं ते मस्तपैकी करून घ्या. आणि मंडळी, कसं आहे की आता रस्ते सुद्धा निसरडे झालेले आहेत, त्यामुळे बाहेर जाताना थोडी काळजी घ्या. त्याचसोबत अनेक आजार या पावसाळ्यासोबत येत असतात, तर पावसाचा आनंद नक्कीच घ्या मंडळी, पण त्याचसोबत तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. गाड्या सावकाश चालवा. आणि मंडळी, आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता नवनवीन गोष्टींसोबत, अपडेट्ससोबत आणि चर्चांसोबत. थोड्याच वेळात आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुमच्या भेटीला. त्यामुळे मंडळी, कुठेही जाऊ नका, दिवसभरातील आपल्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे आणि आता वेळ झाली आहे आपल्या सर्वांच्या आवडीच्या बर्थडे सेलिब्रेशन या खास कार्यक्रमाची। आज आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये स्नेहालय परिवारासाठी आनंदाचा आहे। आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतकांचा आज वाढदिवस असून त्यांना रेडिओ नगर 90.4 एफएम च्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून मनपूर्वक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज वाढदिवस आहे संस्कृती मुंडलिक यांचा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं भक्तिगीत नमो नमो शंकर आपण ऐकणार आहोत। तसेच आज वाढदिवस आहे रेखा सुनील पारखे यांचा, त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, उठी उठी गोपाळा हे सुरेल गीतही आपण ऐकणार आहोत। आणि आजचा वाढदिवस आहे स्वरा तारळकर यांचा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या आवडीचंही सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, इतनी सी खुशी हे गीतही खास त्यांच्यासाठी आपण ऐकणार आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त। आणि या सर्व मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। उत्तम आरोग्य, आनंद, भरभराट आणि यश

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून स्नेहालय गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित, वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मायेचा हात पोहोचवत आहे. शिक्षण, संरक्षण, सन्मानाने जगण्याची संधी आणि उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याचे मोलाचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. स्नेहालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी नुकताच सुरू झालेला बाल आधार हा महत्वाचा प्रकल्प. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत बाल संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. या बालाधार प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक संतोष धर्माधिकारी यांच्याकडून या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती आपण ऐकणार आहोत. तसेच हनीफ शेख यांच्याकडून या प्रकल्पाच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजासाठी असलेल्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता ऐकूया बालाधार प्रकल्पाविषयी ही विशेष माहिती.
1: गुन्हा दाखल करण्यापासून तर म्हणजे केसचा निकाल लागेपर्यंत हा प्रकल्प त्या मुलीच्या पाठीमागे उभा राहतो. तिला आधार देतो, मानसिक आधार देतो, शैक्षणिक मदत करतो, तिला काउन्सिलिंग करतो. अशा विविध समस्या ज्या असतात मुलींना, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्यासोबत काम करत राहतो. आणि मला आनंद वाटतो की माझ्यासोबतची जी टीम आहे, पूजा आणि शाहिद आणि आमच्या भाग्यश्री मॅडम, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही तिघं पण काम करतो. आणि नगर जिल्ह्यामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत, जेवढे हॉस्पिटल आहेत, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह आहेत, या प्रत्येक ठिकाणी स्नेहबाल आधारची माहिती पोहोच झालेली आहे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलगी आली, प्रेग्नेंट असली, तर सर्वप्रथम फोन स्नेहांकूरला, स्नेहबाल आधारला आणि उडानला येत असतो. तर या 20 केसेस अशा आहेत की आम्ही म्हणजे 5 वर्षापासूनची जी मुलगी आहे, ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, तर त्या मुलींसोबत आम्ही काम करतो. तुम्हाला आता माहितीच असेल की 5 वर्षाच्या मुलीवर आता श्रीरामपूरमध्ये अत्याचार झाला होता, तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये पण वाचला असेल. तर त्या मुली, ती मुलगी 5 वर्षाची होती, म्हणजे आपण विचार करू शकतो की 5 वर्षाची मुलगी किती त्रास सहन करते. आणि अशा केसेसमध्ये आमची पूजा तात्काळ, पूजा आणि शाहिद तात्काळ श्रीरामपूरमध्ये पोहोचले, त्या मुलीला वैद्यकीय मदत केली, कोर्टामध्ये घेऊन गेले, तिथे 183 जो जवाब असतो त्याच्यामध्ये त्यांना मदत केली. अशा विविध अशा केसेस आहेत ज्याच्यामध्ये स्नेहबाल आधार प्रकल्प काम करतो. आणि याचबरोबर आमचं बालकल्याण समितीसोबत देखील टायअप आहे, जिल्हा महिला बालविकास सोबत देखील टायअप आहे आणि चांगल्या प्रकारे आमचं काम चालू आहे. आम्हाला वर्षभराचं टार्गेट दिलं होतं स्नेहालयाने 20 केसेसचं, आणि ते आम्ही 6 महिन्यामध्येच पूर्ण केलं. हे आमचे एक मोठे अचीवमेंट आहे. पण याचं पण दुःख आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे बलात्काराचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि सगळ्याच केसेसमध्ये आपण पोहोचू शकत नाही, परंतु न्यायालय म्हणून आपण जिथं जिथं पोहोचायला पाहिजे तिथं आपण पोहोचून काम करू. तर अशा प्रकारे आपलं काम चालतं. तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारू शकता.
2: आपण सगळ्यांनी फील्डवरती काम करताना, मुला मुलींबरोबर काम करताना, कम्युनिटीबरोबर काम करताना आपलं दृष्टिकोन काय असला पाहिजे, आपण काय अलर्ट राहायला पाहिजे किंवा आपण आपल्या लोकांना कसं अलर्ट केलं पाहिजे, मुला मुलींना आपण काय नॉलेज दिलं पाहिजे.
1: आता तुम्ही टीचर म्हणून काही काही जण काम करतात, काही काही जण आपल्या स्लम एरियामध्ये देखील काम करतात, परंतु सगळ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण ज्या कम्युनिटीमध्ये काम करतोय तिथे या सगळ्या मुलांना या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं की बालविवाहाचं आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन माहिती देत राहतो, स्नेहबाल आधारची पण माहिती प्रवीणमार्फत पोहोचत राहते सगळ्या मुलांपर्यंत. तसं आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं या मुलांना या कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे. गुड टच काय, बॅड टच काय, या संदर्भात प्रत्येकाने आपण ज्या कम्युनिटी काम करतो तिथे ही माहिती देणं बंधनकारक आहे, म्हणजे द्यायलाच पाहिजे. उद्या जर भविष्यात एखाद्या मुलासोबत, मुलीसोबत घटना घडली तर त्यांनी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली पाहिजे. म्हणजे तुमचं रिलेशन देखील त्या मुलांसोबत असा फ्रेंडली असायला हवं की जे तुमच्यापाशी येऊन मन मोकळं करतील, मन मोकळेपणाने आपल्याला ते सांगतील, या सगळ्याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. अजून
3: सर, 5 वर्षाची मुलगी आहे स्लमी, तर 5 वर्षाचीच मुलगी आहे म्हणजे परिसरात तिच्याच बरोबरची जी मुलं आहे तर ती तिच्या बरोबर असं प्रकार करतात. तर ही गोष्ट आम्हाला जेव्हा कळी आम्ही रुग्णा मॅडमला सांगितलं, परंतु ही गोष्ट जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्ही तिथपर्यंत येऊ तर पालकांचा त्यासाठी प्रतिसाद आम्हाला भेटणार का नाही भेटणार, म्हणजे ते आमच्यावर काय वेगळा काय प्रसंग होणार नाही याची पण आम्हाला कुठेतरी भीती वाटते की आम्ही तुमच्यापर्यंत केसेस देऊ पण तिकडचे पालकांनी पण त्याला संमती द्यायला पाहिजे कारण बाल भवन आम्हाला चालवायचं आहे नंतर असा पण प्रॉब्लेम येतो.
1: आता अशा घटना पण घडतातच आहे नगर जिल्ह्यामध्ये, परंतु तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? तुम्ही आता आमच्या स्नेह बाल आधारला तुम्ही सांगू शकता असं अशा घटना घडतात आहे, तुम्ही तिथे जाऊन पहा. जसं उडान प्रकल्प बाल विवाह असलं की पोलिसांना सोबत घेऊन जातं, तसं आम्ही देखील पोलिसांना सोबत घेऊन तिथे जाऊन चौकशी करू शकतो या सगळ्या गोष्टी. परंतु याच्यामध्ये पालकांचा रोल पण खूप महत्वाचा आहे. जर पालकांनी याच्यामध्ये जर आपल्याला मदत नाही केली आणि जर घटना खरी असेल याच्यामध्ये पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात, तर तुम्ही आम्हाला अशा असाल तर माहिती द्या, आम्ही तिथं तिथपर्यंत पोहोचू, मुलांपर्यंत त्यांना मदत करू.
4: तर एवढं ऍड करावं असं वाटलंय की शेवटी आपली मुलं आहेत, त्यांचं पुढं काय व्हावं आणि ते किती चांगल्या प्रकारे व्हावं याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आज त्यांना जर आपल्यामध्ये एवढा विश्वास असेल तर ते आपल्याला सांगतील. आणि दुसरी गोष्ट लक्षात येतं आपल्या, ते मूल सगळ्यांमध्ये मिसळत नाही, एका बाजूला जाऊन बसतं, खाणं पिणं कमी होतं, बोलत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट नसतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं ह्याचं काहीतरी बिनसलंय. तेव्हा तुम्ही त्याला जवळ घ्या आणि त्याला विचारा. तो सांगेल की त्यांनी मला चॉकलेट दिलं होतं, त्यांनी मला अंक दिलं होतं म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो. मुलगा आणि मुलगी दोन्हीसाठी हा कायदा आहे हा. तर जेव्हा तो सांगेल असं तेव्हा लगे काय बावळट आहे का, कळत नाही का, लोकांनी तुला सांगितलं आणि 100 वेळी लोकांनी मागितलं दिलं तर काही घ्यायचं नाही, कशा लागेल असं म्हणायचं नाही. तो काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घ्यायचं. कारण त्या बिचाऱ्याला एवढं जर समजत असतं आपल्याला सुद्धा, आपण कितीतरी एक आलं ह्याच्यावरती काहीतरी पार्सल येतं आपल्याला फ्लिपकार्टवरून काही, त्याच्यात एक काहीतरी कागद असतो त्याच्यावर हे स्कॅन करा तुम्हाला ही गिफ्ट मिळेल, आयफोन मिळेल. आपण करतो ना, आपण पण जे काही प्रलोभन आहे त्याला बळी पडतो. एवढी एवढीशी ती लहान मुलं असतात. आज पण त्यांना काय चॉकलेट किंवा अशा खायच्या वस्तू यांची त्यांना आवड असतेच. बरं घरातून नाही मिळालं, त्यांनी घेतलं तर त्याच्यामध्ये काही गैर नाही, पण तेव्हा त्याला तुम्ही असं म्हणू नका की हे तुझं चुकलेलं आहे, तू कशासाठी असं वागतोस असं म्हणू नका. तो जर तशा पद्धतीने गुमसुम झाला असेल, त्याला प्रॉब्लेम होत असेल, त्याला जवळ घ्या, प्रेमाने सांगा, घरामध्ये कुणी नसताना त्याला जवळ घेऊन विचारा काय झालंय काय नाही. आणि झाल्यात जो काही प्रकार झालाय त्याच्यामध्ये त्याची काहीही चूक नाहीये, लोकांनी त्याच्यावरती अत्याचार केलाय हे त्याला जाणवून द्या की तुझी काही चूक झालेली नाहीये, आपलं आपण बघूया काय करायचं काय नाही. आज जर त्याच्या मनामध्ये आपण हा विश्वास निर्माण नाही केला तर तो मुलगा उद्या जेव्हा मोठा होत जाईल तेव्हा त्याच्यामध्ये तेच न्यूनगंड राहील की नको मला याच्याशी बोलायला, नको हे करायला नको, असं करता करता तो आयुष्यातून मागं मागं जात जाईल. त्याचं जे खेळा कुदायचं वय आहे ते सगळं याच्यामध्ये इतकं तो डिप्रेस होऊन जाईल की त्याला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट वाटणार नाही, शिक्षण नाही, बाकीच्या काही ऍक्टिव्हिटीज नाही. मग काय करेल असा मुलगा? असा मुलगा आपल्या बरोबर आहे, आपलाच मुलगा आहे, पण त्याचं आयुष्य सुखकर होईल का? मग त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घ्यायला पाहिजे आणि आपण त्याला हे विश्वास दिला पाहिजे की अशा पद्धतीने झालेली घटना आहे, ही दुर्दैवी आहे, पण तुझा काही त्याच्यामध्ये दोष नाहीये. आणि ज्यांनी ही घटना केलेली आहे, आज जर एखाद्या माणसाने केलं आणि आपण जर तसंच सोडून दिलं, होतंय काय, उद्या तो माणूस अजून दुसऱ्या मुलांवरती पण करेल. याचा अर्थ माझ्या मुलाच्या कॉस्टवरती त्यांनी दुसऱ्यांना करावा असं नाही, परंतु आपण हे लक्षात घ्यायचं की जो गुन्हा करतोय त्याला वेळीच जर आपण अडवला नाही तर ते किती वाईट आहे, आपल्या मुलासाठी पण वाईट आहे, आपल्या बरोबर समाजामध्ये जे आपल्या घराच्या आसपास छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण हे वाईट आहे. म्हणून हे सगळ्यात लक्षात घेऊन आम्हाला सांगायचं, जसं तुम्ही आता म्हणलात की ती येणार नाही, तर तुम्ही त्यांच्या मनात हा विश्वास जाणवा की जर आता ह्या मुलाला आपण समजून घेतलं नाही, जर हे निरसन नाही झालं तर त्या मुलाच्या आयुष्यावरती खूप वाईट परिणाम होतील. मग हे जे एका मिनिटात त्यांना पटणार आहे अशातली गोष्ट नाही आहे, पण तुम्ही त्यांना हे 4 उदाहरणं देऊन समजून सांगा, मग ते बरोबर त्यांना पटेल आणि ते त्या पद्धतीनं त्या जे काही गुन्हा झालेला आहे त्याच्यामध्ये पुढं आपल्याला कारवाई करायची, त्याच्यासाठी ते तुम्हाला नक्की सहकार्य करतील आणि तेच तुमचं यश आहे.
1: आणि याच्यामध्ये स्नेह बाल आधार प्रकल्प महत्वाचं काम जे करतं त्यामध्ये मुलींना शासकीय योजना देखील मिळवून देतं. आमच्याकडे आता 4 अशा केसेस आहेत त्याच्यामध्ये मनोधैर्य योजनेमार्फत आम्ही 10 लाख रुपये मुलींना मिळवून दिलेले, म्हणजे एक मोठे अचीवमेंट आमच्या प्रकल्पाचे आहे. कारण याच्यासाठी खूप फॉलोअप घ्यावा लागतो, प्रशासनाशी भांडावं पण लागतं कित्येकदा, आणि ते कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर वर्ग होतात पैसे. या सगळ्या गोष्टी आमच्या टीमने केलेल्या आहेत. असा आमचा प्रकल्प काम करतो. अजून तुम्ही विचारा काय अजून विचारू शकता.
2: आणि हे फक्त बाहेर समाजामध्ये नाही, सगळ्यात जास्त अत्याचार मुला मुलींवरती कुठं होतात? कुटुंबात, घरात.
1: जे आता आपण जर रेशो पाहिला अहिल्यानगर जिल्ह्याचा, तर 90% अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये घरचेच आरोपी आहेत. कोणी दाजी आहे, कोणी भाऊ आहे, कोणी वडील आहे स्वतः, कोणी मामाचा मुलगा आहे. म्हणजे 90% अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये घरचेच आरोपी असतात. आणि घरचे ज्या वेळेस आरोपी असतात त्यावेळेस घरच्यांवर एक दबाव असतो की आपण कसं हे समाजासमोर आणायचं. जसं की माझ्याकडे आता जी आमची पहिली केस होती जी कर्जतची होती, कर्जतमध्ये एका मुलीसोबत जी घटना घडली ती तिच्या दाजींनी केली होती. आणि दाजींनी ही घटना, मुलीचं वय फक्त 13 वर्ष होतं, बरोबर ना, 13 वर्षाची मुलगी असताना त्यासोबत दाजींनी अतिप्रसंग केला, तिला प्रेग्नेंट ठेवलं. आणि ही घटना कधी कळाली? ज्यावेळेस ती मुलगी एका सोनोग्राफी सेंटरला तपासणीसाठी गेली त्यावेळेस कळाली. मग त्या डॉक्टरने आम्हाला फोन केला, आपण त्या मुलीपर्यंत पोहोचलो, त्यांना तयार केलं गुन्हा दाखल करायला. मग गुन्हा दाखल केला, त्याच्यानंतर ती केस हायकोर्टापर्यंत पोहोचली. तर आपली टीम हायकोर्टापर्यंत पोहोचली आणि त्या माणसाला बेल मिळून दिली नाही. म्हणजे त्यांनी खूप खाटपट केली की त्याला जामीन मिळावा, बाहेर पडावा, पण त्याला आपण ते मिळून दिलं नाही. तर अशा पण घटना भरपूर आहेत. 10% अशा केसेस आहेत की ज्या आता जी करवंडीची केस तुम्ही पाहिली असेल, 11 वर्षाच्या मुलावर अत्याचार झाला आणि ते पण 51 वर्षाचा आरोपी. तर सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या. तुमच्या आसपास ज्या काही घटना घडतं ते त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण आपण एका सेन्सी म्हणजे प्रवाहात आहेत आणि चांगल्या ठिकाणी आपण काम करतोय. आपण जेवढं चांगलं मुलांना देऊ शकतो तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करू. चला, धन्यवाद.
5: संतोषनी खूप बऱ्यापैकी कव्हर केलंय आणि हे मला खूप का सांगूशी वाटलं. आता एक योग होता आणि आपल्याकडे वेळ पण होतो म्हणून, कारण की आम्ही जे बघतो आहोत म्हणजे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये जवळजवळ 25 वर्षापासून नॉनस्टॉप काम करतोय. आम्हाला असं वाटलं का खूप कमी झाले असतील केसेस, परंतु जसं जसं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहोत आम्हाला असं जाणवतंय का खूप जास्त केसेस आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलोच नाही. आणि हे प्रत्येकाच्या कुटुंबात होतं आहे. ॲव्हरेजली जर सांगायचं जर झालं, 100 फॅमिलीमधून कमीत कमी 79 फॅमिलीमध्ये ॲव्हरेजली एखाद्या मुलीवर किंवा मुलावर अत्याचार झालेला असतो. 100 मधून 79 मधून जवळजवळ 55% पॅरेंट्स घरातल्या घरात हे प्रकरण दाबून उरलेले जे काही 17-18-22% असतात ते कुठंतरी बाहेर येतात आणि पोलीस स्टेशनपर्यंत फक्त 10% पोहोचतात. आणि त्यावेळेस बराच उशीर झाला असतो किंवा त्याच्यामध्ये पण नंतर संबंधित व्यक्तींनी ती केस मागे घेतलेली असती. 4-5% लोकांना फक्त शिक्षा होते. तर विचार करा, 100 मधून 79%, इट्स अ बिग थिंग. आणि करणारा जो काही व्यक्ती असतो, जो आत्ता आम्ही बघितलेला आहे, घरातला आजोबा, बाप, भाऊ, मामा, काका, अजून कोण जवळचे सगळेच लोक, हे सगळेच लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत इतके जवळचे. मग नंतर आत्या भाऊ, मामा भाऊ, काय काय जे सगळे भाऊ लोक जे नावं घेतात ते सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल का मग ते संगनमत असतं का? तुम्ही म्हणाल का मग ते मुलीचं पण त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही हिस्सा होता का? मग तिनेच हे सगळं करायला लावलं. आणि आपला समाज इतका घाणेरडा आहे का, तो काहीही झालं तर पण आता खापर कोणावर फोडायचं? कारण की ती सॉफ्ट कॉर्नर आहे, सॉफ्ट टार्गेट आहे, बरोबर ना? आणि सगळे जगातले नियम कोणासाठी? हे असं कर, ते तसं कर, हे कर, ते कर, उठू नको, बसू नको, झोपू नको, चालू नको, मग करायचं काय? घरातल्या बाहेर पडू नको, मग करायचं काय? मग ज्यावेळेस त्यांना हे सगळ्या इनसिक्युरिटी नियम लादले जातात, मग त्याच्यामध्ये अशा पुरुषांना जे अशा प्रकारे भक्षक असतात त्यांना एक संधी मिळते. आणि मग ते या संधीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारे, मग तुम्ही त्यांना लालस म्हणा, काय की नाही, आमिष म्हणा, हे दाखवून किंवा त्यांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवून. सेक्स स्कॅन्डल पूर्णपणे आम्ही ज्यावेळेस ओपन अप केलं होतं आम्हाला लक्षात आलं का 5 रुपयाची कॅडबरी चॉकलेट त्या मुलीला आवडायची आणि एका मुलीला जीन्स घालायला त्यावेळेस आवडायची. की 2005-06 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. दोन्ही मुली आपल्या इथं मार्कंडेच्या होत्या. एका मुलीला आई नव्हती आणि एका मुलीला बाप नव्हता. आणि मुलगी एक 7वीची होती आणि एक 8वीची होती. मग घडून हे सगळ्या गोष्टी मिळत नाही म्हणून अट्रॅक्शन, आणि हे अट्रॅक्शन पायी मग अजून बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि हे बऱ्याच कुटुंबात अशा गोष्टी घडतात. तुम्ही म्हणाल का मग ज्यांच्या घरात आई किंवा वडील नाही त्यांच्याच घरात असं होतं का? नाही. मग ज्यांचे गरीब आहे त्यांच्याच घरी असं होतं का? नाही. मग मध्यमवर्गीयच्या घरात होतं का? नाही. मग श्रीमंतांच्या होतं का? सगळ्याच जाती धर्म भाषा याला कोणतीही मर्यादा नाही. याला श्रीमंत गरीब याला काहीही नाही. याला अशिक्षित सुशिक्षित काहीही नाही. आत्ता आमच्याकडे प्रमाण असं आहे तर सुशिक्षित लोक सगळ्यात जास्त अत्याचार करताना पण आम्ही पाहत आहोत. मग तुम्हाला शिक्षण काय दिलं? मग तुम्हाला नॉलेज काय दिलं? बरं, एका ठिकाणी आम्ही रूल्स आणि रेग्युलेशन आम्ही बागेश्री मॅडम संघ खूप वाद घालत असतो. एका ठिकाणी सगळे नियम आणि सगळ्या गोष्टी फक्त मुलींसाठी. मग मुलांसाठी कधी तुम्ही शिकवलं का असं घेऊन? त्यांना काही असे रूल्स रेग्युलेशन दिले का? आईनी हीच आई आईच म्हणजे आपणच. आपण आपल्या मुलीला जेवढ्या काही गोष्टी सांगतो तेवढं आपण आपल्या मुलांना सांगतो का? तर आपल्याला या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपण ज्या परिसरामध्ये काम करतो आहोत, ज्या लोकांच्या सोबत काम करतो आहोत, ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहोत, त्यामुळे आपल्याला हे खूप जाणीवपूर्वक माहीत असलं पाहिजे का काय काय समाजामध्ये प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आणि जो शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, खास करून मुलांना आपण आई म्हणून किंवा वडील म्हणून आपण काय काय गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि आपण ते सांगतोय. आपण जर आपल्या मुलांना पण काही रूल्स रेग्युलेशन आहे का नाही, आपली नजर कशी असली पाहिजे, आपण मुलींचा सन्मान कसा केला पाहिजे, आपण मुलींचं रक्षण कसं केलं पाहिजे, आपण मुलींसाठी कसं उभं राहिलं पाहिजे, आपण मुलींच्या बाजूनी काय स्टँड घेतली पाहिजे, त्यांना सिक्युरिटी कशी पोहोच केली पाहिजे, आहे का नाही, त्यांना वाईट नजरांपासून आपण कसं वाचलं पाहिजे. बरेचसे मुलं मुली एकमेकांवरती कॉमेंट पास करतात, आहे का नाही, बॉडी शेमिंग वरती कमेंट पास करतात. तर हे सगळं आपल्याला बघायला पाहिजे का? या सगळ्या गोष्टी मुलांनी सुद्धा कशा पद्धतीने टाळलं पाहिजे आणि यासाठी पण आपल्याला खास करून हे बोलणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हा एक तो आपला त्याच्यामधला एक महत्वाचा विषय होता जो आपला स्नेह बाल आधार आपला आता कव्हर करतोय प्रोजेक्ट. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं टार्गेट आत्ताच अचीव झालेलं आहे आणि जे आपल्यासाठी आपण असं म्हणत नाही का ते आपण सक्सेसफुल ठरलो आहोत. आपण शोकांतिका म्हणतोय कारण की केसेस खूप जास्त आहेत आणि हात लावणारे आणि मदत करणारे लोक खूप कमी आहेत, है कि नहीं. अत्याचार करणारे खूप जास्त आहेत परंतु अत्याचार होऊ नये म्हणून लढणारे खूप आपल्या समाजामध्ये कमी आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट की आपल्यासारखे भक्कम सक्षम सुशिक्षित सगळे तरुण आपण याच्यामध्ये सहभागी आहोत आणि हे सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न चाललेला आहे आणि जो अखंडपणे चालणार आहे. खूप मोठं काय म्हणतो त्याला भगड पडलेलं, पण कुठेतरी आपण विजवण्याचं काम तर करूया, तर भरायचं तर काम करूया. आपण ते याच्यामध्ये आपलं नाव नको, तर कुठेतरी आग लागली ना आपण नुसतं ओरडतोय, पण ते आग विजवणाऱ्या मध्ये आपलं नाव असलं पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि स्नेहाने संस्था तेच करते, तुम्ही सगळेजण तेच करत आहात, याचा आम्हाला खूप विशेष आनंद आहे. ओके, तर आता आपली जी काही मुख्य बैठकीसाठी आता आपण एकत्र आलेलो आहोत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया, ते थोडंसं आपण परत जाणून घेऊया आणि ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही सर्वजण स्नेहालय संस्थेबरोबर मागच्या 20-25 वर्षापासून एकत्र आहोत. आम्ही सगळेजण सामाजिक काम करतो आहोत. आमची परिस्थिती ही म्हणजे अतिशय खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंतच्या सगळ्याच लोक महिलांसाठी पुरुषांसाठी जे कोणी हक्क वंचित दुर्लक्षित उपेक्षित पीडित हे सगळे जी लोक आहेत तर यांना कुठेतरी मदत देण्याचं, त्यांना सपोर्ट देण्याचं, त्यांना आधार देण्याचं काम आमच्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून चालतात. आमचे नॉन शेल्टर प्रोजेक्टमध्ये टोटल 18 प्रकल्प वेगवेगळे आहेत. त्यातले आज इथं आमचे सिटीमध्ये जे 5-6 प्रोजेक्ट आहेत त्याचे आम्ही काही लोकांना या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. आपण सर्वजण स्नेहालय आउट ऑफ बॉक्स जाऊन काही कामं करायचं नेहमीच प्रयत्न करत असतो, नेहमी विचार करत असतो.
0: बालाधार प्रकल्पाविषयी अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रकल्प व्यवस्थापक संतोष धर्माधिकारी आणि हनीफ शेख सर यांचे मनपूर्वक आभार. अशा समाज उपयोगी उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तर नगरकर आत्ताच आपण बालाधार या प्रकल्पाविषयी माहिती ऐकली आहे. ब्रेक घेण्यापूर्वी परंतु आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतकांचे वाढदिवस आपण साजरा करत आहोत. आज वाढदिवस आहे रेखा सुनील पारखे यांचा वाढदिवस आहे. रेखाताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या आवडीचं उठी उठी गोपाळा हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्ज वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. नगरकर आपण ऐकणार आहोत दुपारी 2 वाजता हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंटीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्यानंतर दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. मंडळी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत परतीची वारी. श्री तुळशीराम लबडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 8 वाजता श्यामची आई हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. अभिवाचक स्वर आहे माणुसकीची शाळा दूत शिवाजी नाईकवाडी भाग 18. त्याचबरोबर रात्री 9 वाजता लोकशाहीचा चौथा स्तंभ यामध्ये संवादक आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. त्याचबरोबर रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा सुंदर कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर तुमचा निरोप घेण्यापूर्वी आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. त्याच वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका स्वरा तारळकर यांचा आज वाढदिवस आहे. स्वराताई तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया इतनी सी खुशी. यानंतर आपण इथे तुमचा निरोप घेऊया. हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
4: नमस्कार रसिकहो, मागच्या एपिसोडमध्ये आपण आग्रा घराण्यातल्या काही बंदिशी परंपरागत काही बंदिशींचा विचार केला आणि स्थायी के अंगसे गाना या विचारांनी आग्रा घराण्यामध्ये ख्यालाची बढत कशी होते याचं सुंदर विवेचन मागच्या एपिसोडमध्ये कविता त्यांनी केलं. याच्या पुढे आलापी नंतरचे काय काय टप्पे असतात ते आपण कविताताई आणि धनंजय दादांकडनं जाणून घेणार आहोत. तर मला कविताताई, पहिलं तुम्हाला हे विचारायचं आहे की पहिल्यांदा तुम्ही मला हळदणकर काकांचं एक रेकॉर्डिंग ऐकवलं होतं आणि त्यामध्ये मी अतिशय भारावून गेले होते. तो एक ख्यालातला एक जो भाग सुरू झाला आलापी नंतर, आकारामध्ये त्यांनी अशी वेगळी लय एक साधून काय एक सुंदर बढत सुरू केली ख्यालाची, त्याच्याबद्दल थोडस सांगा ना.
1: त्याला ना उपजंग म्हणतात बरं का. म्हणजे जेव्हा रागाची ख्यालाची स्थायीची बढत केली जाते, नंतर अंतराही गायला जातो आणि त्याच्यानंतर बोल लयकारीचे बोल झाले किंवा लयकारीच्या बोलांच्या आधी सुद्धा आणि बोलांच्या नंतर सुद्धा
2: कंपार्टमेंटेशन नाही आहे त्याचं.
1: तानेशी संधान साधण्यासाठी हे उपजंग वापरलं जातं. म्हणजे ते मधलाच तो असा भाग असतो आणि तो खरं सांगायचा ना तर असं काही नाही की तो अमक्या एका ह्याच्यानंतरच तो येतो असं नाही. तो काका कधी कधी ते अंतऱ्यामध्ये पण आकाराने उपज अंग दाखवायचे.
2: पण उपजंग म्हणजे आग्राची जी 18 अंग आहेत त्यापैकी एक आहे.
1: त्यापैकी एक आहे आणि विशेषतः लय सोडून जी लय चालली आहे ती सोडून ते उपजंग करण्यात त्याचं जास्ती सौंदर्य आहे. आणि काका ते फारच प्रभावी लय मे लेकिन लय छोडके गाणं. म्हणजे मला आठवते एका ह्याच्यामध्ये त्यांचे, अगं हे तू ताने सारखं घेतेस असं घेऊ नको, जरा लय बदल तुझी असं सांगितलेलं आहे काकांनी.
2: आणि मला सात संगतकार म्हणून ते आठवतं, ते जेव्हा हे अंग सुरू व्हायचं तेव्हा ठेका पकडणं मुश्किल व्हायचं. म्हणजे नाहीतर सात संगत कराला कधीही मोह होऊ शकतो की त्यात घुसायचं, पण ते घुसलं की सगळं गणित बिघडलंच. हा, त्याबद्दल
1: तर मी राग यमन, सर्व परिचित राग यमन निवडते त्यासाठी. एक तालामध्ये ख्यालाची बंदिश आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे आलाप करून मग मी उपजंग दाखवण्याचा प्रयत्न करते.

0: फारच सुंदर. म्हणजे इतकं अलगदपणे त्या लईमधनं प्रवास झाला की आधी अतिशय संथ त्या रागाचं गांभीर्य त्या आलापांमधनं दिसलं आणि मग हळूहळू पुढे कसा तो विकसित होत गेला आणि मर्ज तानेमध्ये झाला हा फारच सुंदर आत्ताचं प्रात्यक्षिक झालं. आणि मला खात्री आहे की विद्यार्थ्यांना यातनं एक सौंदर्यपूर्ण नक्कीच मिळेल विचाराची. खूपच सुंदर. तर मला याच्यामध्ये एक प्रश्न विचारायचा आहे की उपज अंग जेव्हा आपण म्हणतो तर त्याचे असे काही टप्पे असतात का की जसं आपण म्हणूया आपलं एकेका सुरावरनं त्याचा विस्तार करायचा अशी काही पद्धत आहे की काय विचार असतो तेव्हा?
1: हा, एक तर असं आहे ना की एकंदरीतच रागाची डेव्हलपमेंट करताना सगळी बढत करताना म्हणजे पहिल्या आलापापासून त्याच्यामध्ये असं कुठे असं नाही की पहिला हा सूर घेतला दुसरा हा सूर घेतला असं नाही आहे. म्हणजे आता काही काही राग तर असे आहेत की ज्याच्यामध्ये स्वर बाय स्वर अशी बढत करताच येत नाही. तर ते सगळं बंदिशीला सगळं सामावून घेणारं आणि संपूर्ण राग उभा करणारं राग उलगडणारं असं ते स्वरूप असतं. आणि उपज हा तर त्यातला बऱ्यापैकी पुढचा टप्पा आहे आणि त्याच्यावरती मास्टरी आल्याशिवाय तो गाणं.
2: कित्येकदा असं होतं की त्या लईत आपण जेव्हा गात असतो तेव्हा म्हणजे जेव्हा त्या लईचा आणि तालाचा ग्रास्प येतो तर तो आल्यानंतर तो सोडणं पण मुश्किल असतं. आपण कित्येकदा असं
1: आपण त्या लईमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो पण ती लय सोडून
2: आणि तो कसं म्हणजे इकडे तालाच्या मात्रांचे आघात होत असतात
0: तरी पण हा तरी आपण त्याच्या वेगळ्या एक अंदाजाने गायचं. बरोबर. मला सर तुम्हाला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही जे वाजवलं तुम्ही पूर्ण काही अगदी नुसते तालाच्या मात्रा वाजवल्या नाही तर हे उपजंग चालू असताना तुम्ही साथ करण्याच्या दृष्टीने काय विचार करता? कशी अक्षर भरता?
2: मगाशी जे म्हटलं ना की तबला वादकाला एक मोह असतो की जेव्हा लय वाढते ना गायकाची तस तस त्याच्यामध्ये घुसावं असं वाटायला लागतं. म्हणजे आता त्या उपजेचं कसं असतं की कधी कधी आपल्याला वाटतं की हे तिसरं मध्ये चालू आहे की काय, मग तबला वादक त्याला मॅच करायला जातो, त्याला मॅच करायला गेलं की ती लय बदलते, मग तुम्ही काय करणार? तर त्यामुळे ते सगळं गणित बिघडत जातं. त्यामुळे माझ्या मते तबला वादकाचं मुख्य कार्य या ठिकाणी असं असेल की त्याने ठेका स्वच्छ शुद्ध अक्षर त्याची आणि आघात मुख्य म्हणजे त्या सगळ्या मात्रांचे आघात तिथे पडावेत ह्याचा कटाक्षाने पालन केलं पाहिजे आणि

आता हे सगळं विसंगत आहे. काही कारणच नाही. आता मग आता लयकारी जेव्हा सुरू होते तेव्हा तुम्ही बरोबरीने वाजवा ना.

0: तर हे भान सातसंगतकारांनी पाळलंच पाहिजे, नाहीतर मग ते गणित बिघडतं. म्हणून आपण बऱ्याचदा हल्ली हे टप्पे बघतो की आलाप झाल्यावर तडक बरोबरीची लय ताण किंवा डबल लय केली जाते, मग त्याच्यामध्ये हे हा कस लागतच नाही ठेक्याचा, तर तो लागला लागण्यासाठी या गायकीबरोबर वाजवणं
1: त्याची गोडी लागणं. जसं स्थायी के अंगसे गाना तसं मला वाटतं गायकी के अंगसे बजाना असं पण आपण म्हणू शकतो.
0: सातसंगतीसाठी
1: मला वाटतं जे विद्यार्थी तबला शिकतायत त्यांना सुद्धा नक्कीच एक दिशा याच्यातनं मिळाली असणार. आता याच्या पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया. कविताताई, आता उपजंग आपण बघितलं आणि शेवटी अगदी तुम्ही तानेच्या प्रकारांमध्ये शिरलात, तर तो अगदी जे अलगद एक ट्रान्झिशन झालं तर तान सुद्धा तुमची त्याला विसंगत नाही वाटली, ती त्याच्याच पुढचा एक कसा टप्पा वाटली, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना की तानेचा विचार काय आहे आग्रा गायकीत.
2: हा फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का. कारण काय होतं की तान घ्यायची म्हणजे सतत काहीतरी भिंगरी लावून गरगरत आपला जसा स्पीड जितका स्पीडमध्ये आपण गाऊ तितकं छान असं काही नसतं. हा म्हणजे तुमच्या गळ्याला स्पीड आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण तरी सुद्धा तानेमधनं सुद्धा काहीतरी बात पैदा झाली पाहिजे, दिशा मिळाली पाहिजे. तर मला काका म्हणायचे असे नुसती गिरमिटासारखी तान नाही घ्यायची, तर काय करायचं तर कॉम्बिनेशन्स करायची. म्हणजे पहिले दोन दोन स्वरांची तान, तीन तीन स्वरांची तान, चार चार स्वरांची तान आणि मग त्याचंही कॉम्बिनेशन. म्हणजे ही दोन दोन स्वरांची चालली. हा
0: आणि आघात बदलते ठेवायचे
2: हे ठेक्या बरोबर, म्हणजे याची मजाच वेगळीच
0: आहे. आघात बदलते
2: घेऊया ठेकायच्या बरोबर म्हणजे मी

0: तर हा तानेचा विचार आहे. आणि ह्याच्यासाठी काकांनी सांगितलं होतं की एक शिस्त तुम्ही घालून घेतली पाहिजे रियाज करताना. तर ती शिस्त अशी की तुम्ही जे सुरुवातीला जे वजन घ्याल ते तुम्ही समेपर्यंत तेच निभवा, म्हणजे त्याची एक तुमच्या ती लय आणि ती पद्धत.
1: ताने मुखडा मिसळला
0: पाहिजे, ते बदललं
2: बरोबर.
0: तर
1: आणि मुखडा मुखडा मिसळला पाहिजे असं सांगायचं,
0: असा वेगळा नाही म्हटला पाहिजे
1: तानेतून, तो मुखडा आला पाहिजे, तो मुखडा आला पाहिजे.
0: तर हे तानांमध्ये हे केलं गेलं पाहिजे. मग तबल्याच्या भाषेत की तिस्र जाती खंड जाती
2: बरोबर
0: हे सगळं तानांमध्ये आलं पाहिजे.
2: आणि मला वाटतं की हा विषय खूप मोठा आहे, पण जस्ट एक जाता जाता त्याला छेडूया की वेगवेगळ्या मात्रेच्या वेगवेगळ्या भागात ना ती तान उचलू ना, त्याचा जो एक आघात वेगळा इम्पॅक्ट होतो ते आता इतकं सुंदर प्रात्यक्षिकात आलंय. चर्चा मला वाटतं पुढच्या वेळेला त्याच्यावर करूया आपण.

ह्या डियर आमे बारुंगी ह्या ख्यालाला एक शोभणारी खूप सुंदर द्रुत एकतालातली बंदिश मला पंडित सत्यशील देशपांडे यांनी शिकवली. ती बंदिश मी म्हणते, सांज भई उदित भय जब न भके तारे.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

जय हरिमाऊली। महाराष्ट्रात जवळपास महिनाभरापासून विविध ठिकाणाहून दिंड्या निघाल्या। पायी चालताना अनेक प्रकारच्या आडी अडचणींवर मात करता करता आता आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले सर्वच विठ्ठल भक्त आषाढी एकादशीची चातकासारखी वाट पाहत होते आणि आज त्यांच्या दर्शनाची आस पूर्ण झाली। लहान थोर, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, शेतकरी कामकरी सर्वांच्याच आनंदाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही वारीची प्रथा आजच्या आधुनिक काळात देखील अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे। तेव्हा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, आपल्या देशात पूरक पाऊस पडो, धनधान्याची भरभराट हो आणि सर्वत्र शांतता नांदो। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आहे आर जे आदी। सुख समृद्धी आरोग्य लाभो सर्वांना, हीच विठ्ठल चरणी मनापासून प्रार्थना।

थोड्या गप्पा थोडी गाणी या विविध रंगी शो मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शनिवारच्या शो मध्ये आपला सेगमेंट असतो 90s स्पेशल सॉंग्स, आणि आज आपण ऐकणार आहोत 90s स्पेशल मधले टायटल सॉन्ग भाग एक, अर्थात पहिला भाग. तर मित्रहो, सुरुवातीचं हे गाणं आहे 1990 साली प्रदर्शित झालेल्या आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं दिल या चित्रपटातलं. हे गाणं त्या काळी खूप म्हणजे खूप अत्यंत लोकप्रिय झालं होतं, गाजलं होतं. मला आठवतंय त्यावेळी सलून, पानाचं दुकान, पंचरचं दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टार हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणं, लग्न समारंभ अशा सर्वच ठिकाणी हे गीत सारखं ऐकलं जायचं, सारखं वाजवलं जायचं. हे गीत इतकं लोकप्रिय होण्यासाठी याचे शिल्पकार आहेत गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि गायक कुमार सानू आणि अलका याज्ञिक. आपणही सुरुवातीला या गीताचा आनंद घेऊया.

वेलकम बैक फ्रेंड्स, 90s स्पेशल या शो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 1990 साली आणखी एका म्युझिकल सुपरहिट हिंदी चित्रपटानं त्या काळी धुमाकूळ घातला होता आणि तो चित्रपट होता आशिकी. बरोबर, आशिकी 2 मोठा भाऊ, ज्यामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. ते नायक नायिका होते. त्यांच्याबरोबरच दीपक तिजोरी, टॉम अल्टर, रीमा लागू यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यातलं शीर्षक गीत देखील त्या काळी खूप गाजलं होतं आणि आता आपण ऐकूया तेच गीत, ज्याचे गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि गायक आहेत कुमार सानू.

वेलकम बॅक मित्रांनो. कर्णमधूर गीतांमुळे जो चित्रपट सुपरहिट व्हायचा त्याला म्युझिकल सुपरहिट म्हणून ओळखलं जायचं. अशाच एका चित्रपटाची गीतं देखील खूप गाजली होती आणि तो चित्रपट होता साजन. सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातल्या शीर्षक गीतानं रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना खूपच मंत्रमुग्ध केलं होतं. हे गीत लिहिलं होतं समीर यांनी, संगीत नियोजक होते नदीम श्रवण आणि गायक कलाकार होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक. आपणही घेऊया या गीताचा आनंद.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार, गुड इव्हनिंग, अर्थात शुभ संध्याकाळ। आर्जनु तुम्हाला भेटायला आलेली आहे। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि येस, या महिन्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026 आणि अर्थात फ्रायडे, आज आहे वार शुक्रवार। सकाळपासून आज सूर्यदर्शन नाही झालेलं आहे, कारण आज सकाळपासून अगदी काल रात्रीपासून आपल्या नगर जिल्ह्यामधल्या काही भागांमध्ये आणि सिटीमध्ये पाऊस पडतोय। सगळीकडे गच्च आभाळ भरलेलं आहे आणि तुफान दिवसभर पावसाची रिमझिम रिमझिम बरसात सुरूच आहे। पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि चांगला पाऊस जो आहे हा पाऊस आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सध्या होतो आहे। भारतीय शास्त्र हवामान विभागानं जो अंदाज वर्तवला होता त्या अंदाजानुसार आज काही भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय, तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद सुद्धा झालेली आहे। शक्यतो या पावसाळी वातावरणामध्ये पावसामध्ये अनावश्यक जर गरज नसेल किंवा खूप महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका, छान घरामध्येच राहा, सुरक्षित राहा। आणि त्याचबरोबर पावसाळ्याचं वातावरण आहे, अपघात होण्याची शक्यता किंवा चान्सेस सगळ्यात जास्त असतात, त्यामुळे तुम्ही जर दुचाकी वाहन किंवा चारचाकी वाहन चालवत असाल पावसाळ्याच्या या दिवसामध्ये तर वाहन सावकाश आणि जपून चालवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपघात होणार नाहीत, कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास शारीरिक जो आहे तो होणार नाही याची काळजी घ्या। महत्त्वाच्या काही राज्यातल्या घडामोडींकडे आज आपण वळणार आहोतच अगदी थोड्याच वेळात। अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग।
2: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन। हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा। चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. FDA ची कारवाई अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई संपूर्ण राज्यामध्ये सध्या आहे आणि याची चर्चा सुद्धा सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की हायकोर्ट असेल किंवा मंत्रालय असेल त्यांचे कॅन्टीन जे आहेत ते तात्पुरते बंद राहतील आणि बार असोसिएशननी सुद्धा हा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाच्या या आदेशानंतर FDA ने काही तपासणी पुन्हा केली होती आणि कॅन्टीनमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता हायकोर्टामधले कॅन्टीन्स तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. मुंबई बार असोसिएशननं सुद्धा स्वतःहून कॅन्टीन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि FDA ने त्यांना कुठलीही अधिकृत नोटीस दिली नव्हती, पण तरी सुद्धा हायकोर्टानं सांगितलेलं आहेच आहे. पण मुंबई बार असोसिएशननं खबरदारी म्हणून सुद्धा त्यांनी त्यांचे स्वतःचे कॅन्टीन्स तात्पुरते बंद केले. त्याचबरोबर पेपर लीकच्या ज्या घटना घडल्यात आणि जे जंतरमंतरवरचं दिल्लीमधलं आंदोलन आणि त्यानंतरच्या महत्वाच्या घडामोडी त्या संदर्भातल्या आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज सांज रंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आर्यनसोबत. आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये ज्या पेपर लीकच्या घटना होत आहेत आणि त्या संदर्भामधलं विधेयक सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे, पण संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये पेपर लीक विरोधी विधेयक मंजूर केल्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय सोशल मीडियावर. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, एक विश्वासार्ह परीक्षा सिस्टीम निर्माण करण्याच्या दिशेनं भारत एक महत्वपूर्ण पाऊल आता उचलणार आहे. पुढे ते असं म्हणाले की पेपर माफिया पेपर लीकच्या घटनांमध्ये ज्या काही अडकलेल्या गुंतलेल्या काही टोळ्या आहेत काही टीम्स आहेत आणि देशातील मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सध्या सोडलं जाणार नाही अशी कठोर कायद्याची आवश्यकता आहे आणि ते कठोर कायदे केले जाणार आहेत असं सांगितलंय. विकसित भारताचं स्वप्न आपल्या भारताचे पंतप्रधान पाहतात, आपण सर्वजण पाहतो आहोत, त्यामुळे या भारताच्या स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र वाटचाल करूयात असं पीएम मोदी यांनी सांगितलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ ने 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगे. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्य सरकारनं सध्या सुप्रीम कोर्टामध्ये तयारी दाखवली, ती म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकींच्या संदर्भामधली. काही दिवसांपूर्वी पेपरफिट जे लीक प्रकरण होतं, त्याचबरोबर काही TET च्या परीक्षांसंदर्भामधला जो लीक प्रकरण जे आहे ते समोर आल्यामुळे काही दिवसांसाठी राज्यामध्ये झडपीच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात तयारी दाखवली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र 50% आरक्षण मर्यादेचं पालन केल्यानंतर नागपूरसह अनेक जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलतील असंही सांगण्यात आलंय. 57 पैकी 27 जागा सध्या आरक्षित राहू शकणार आहे, ज्याचा सगळ्यात जास्त फटका OBCना बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या एकूण जागा 15 वरून 10 वर येऊ शकतात. अनेक जिल्ह्यामध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: चलो। आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग हा कार्यक्रम सुरू होतो तुम्ही ऐकताय. भारताच्या दिशेनं चीन या देशानं 12 स्टिल्थ लढाऊ विमानं तैनात ठेवली आहेत. सॅटेलाईट इमेजेसमधून काही माहिती समोर आली आहे. NDTV वेंटॉरद्वारे जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजेस सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत आणि या ज्या प्रतिमा आपण पाहत आहोत त्यामध्ये चीनच्या दमशुंग आणि होटान या हवाई तळांवर भारताच्या दिशेनं तैनात केलेली विमानं 12 चिनी स्टिल्थ लढाऊ विमानं दिसून येत असल्याचं वृत्त आहे. होटान हवाई तळ हा लेह लडाखपासून ईशान्येला सुमारे 389 किलोमीटर आणि दौलतबेग ओल्डी म्हणजे लडाखपासून हवाई दलाच्या तळापासून ईशान्येला 245 किलोमीटर अंतरावर सध्या स्थित आहे. दमशुंग हवाई तळ अरुणाचल प्रदेशापासून तवांगपासून वायव्य दिशेला 344 किलोमीटर अंतरावर सध्या स्थित आहे. राज्यातल्या आणि त्याचबरोबर जागतिक घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि अनु आहे तुमच्या सोबत. जुलै महिन्याची शेवटची तारीख आहे. आयटीआर भरण्याची सुद्धा शेवटची तारीख होती आणि त्याचबरोबर उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होती आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल होत आहेत. पुण्यामध्ये रिक्षांची भाडेवाढ उद्यापासून होती आहे आणि नवीन दरसुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत. इंधन आणि सीएनजीची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये 1 ऑगस्टपासून रिक्षांची दरवाढ करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नवीन दरानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 ऐवजी आता 30 रुपये मोजले जाणार आहेत, तर पुढच्या प्रति किलोमीटरसाठी 17 ऐवजी 20 रुपये मोजावे लागतील असं सांगण्यात आलंय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच हे नवे दर लागू होणार असून दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 20 लाख पुणेकरांना आता आर्थिक फटका बसू शकतो. इंधन दर वाढीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे, पुणेकरांना बसणार आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आरजेनं तुमच्या सोबत आहे. राज्य सरकारनं जी एअर इंडियाची 23 मजली इमारत घेतलेली आहे ना, तर आता मुंबईमध्ये मुंबई सरकारचा नवा पत्ता एअर इंडिया इमारत आता अशा असणार आहे. 23व्या मजल्यावर मुख्यमंत्री यांचं कार्यालय असेल आणि साधारण ही एअर इंडियाची 23 मजली जी भव्य इमारत आहे ती राज्य सरकारनं 1601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. तिथं वेगानं नूतनीकरण होणार आहे आणि या इमारतीच्या 23व्या मजल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं सी फेसिंग कार्यालय असेल, तर 22व्या मजल्यावर अत्याधुनिक कॅबिनेट हॉल असणार आहे. या विस्तारामुळे मंत्रालयाबाहेरचे अनेक शासकीय विभाग आता एका छताखाली येणार आहेत, एका संपूर्ण बिल्डिंगमध्ये येणार आहेत. सरकारचं दरमहा होणारं कोट्यवधी रुपयांचं भाडं यामुळे वाचू शकतं. याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, पण मुंबई सरकारचा आता नवा पत्ता एअर इंडिया इमारत असं असेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.

0: हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलय सलोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अर्जुन तुमच्या सोबत आहे. सांजरंग या कार्यक्रमामध्ये मान्सून अपडेट्स कडे आता आपण वळणार आहोत. महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मान्सूनची स्थिती सध्या, पुढच्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये लावला गेलाय. यवतमाळ, अमरावती आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून, तर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणामध्ये सध्या जोरदार वारं वाहत आहे. गोंदियामध्ये वादळामध्ये घरांचे पत्रे उडाले आहेत, तर 8 जण जखमी झालेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. वेगवान या वाऱ्यामुळे गोंदियामध्ये एकच घबराट पसरलेली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पण तरी सुद्धा कुठल्याही स्वरूपामधली भीती बाळगू नये, सुरक्षित राहा. आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जर अडकलात तर 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या घडामोडींकडे आता आपण वळणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. या कर्जमुक्तीची प्रक्रिया जर शेतकऱ्यांची पूर्ण झाली असेल तर त्यांना एका दिवसामध्ये आता नवीन पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्जमुक्तीनंतर फक्त एकाच दिवसामध्ये जर त्या शेतकऱ्याला नवीन कर्जाची गरज असेल तर एका दिवसामध्ये नवीन पीक कर्ज मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे? ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल पद्धतीचा अवलंब करून QR कोड स्कॅन करून ही नोंदणी करणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याशी संपर्क साधू शकता. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुम्ही.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अर्जुन तुमच्यासोबत आहे सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक या ठिकाणी डीन म्हणजे अधिष्ठाता पदावर कार्यरत असणारे डॉक्टर व्यंकट शाहूभाऊ अर्जुनराव गीते यांची नाशिकमधल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यामधली ही महत्त्वाची अपडेट आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देववर्मा यांनी ही माहिती दिली. यांनी डॉक्टर व्यंकट गीते यांना कुलगुरूपदी नियुक्त करण्याची जाहीर सांगितली. त्याचबरोबर त्यांची नियुक्तीही 5 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतची थकबाकीची रक्कम पाहण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊ शकता आणि पोर्टलवर ग्रीव्हिनन्स अर्थात तक्रार नोंदवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अर्चना तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, सांजरंग या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण करणार आहोत. आज 31 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आयोजन आपल्या अहिल्यानगरमध्ये करण्यात आलं होतं. आज सकाळी 10 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय स्वस्तिक चौक अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर झालं. या ठिकाणी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन या शिबिरामध्ये करण्यात आलं होतं. हे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिरामध्ये आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या अभियानाचा उद्देश हाच होता की महसूल विभागाअंतर्गत अनेक नागरिकांना ज्या वेगवेगळ्या स्तरावर अडचणी येतात, विशेष करून ग्रामीण भागातले काही शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, काही विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी हे महसूल समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: ಶ್ರೋತೃ ನಮಸ್ಕಾರ. ಪಣಗ್ತಾ ಸ್ನೇಹಲಾಸ ಲೋಕಮಾಧ್ಯಮ ರೇಡಿಯೋ ನಗನ ಉತ್ಪಣಾಂಕ ಚಾರ ಆಪಾಯ आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो मी अनु आहे तुमच्या सोबत. आपल्या अहिलानगर शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. अहिलानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय गाठीभेटींनी रंगत सध्या नगरमध्ये आणली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पहिल्यांदा सहकार क्षेत्रामध्ये एवढा रस दाखवत राजकीय गाठीभेटीचं सत्र सुरू केलं आहे. या गाठीभेटी प्रामुख्यानं विखे गटाच्या विरोधातील नेत्यांशी होत असल्यानं सध्या नगरमधल्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हे सूचक विधान सुद्धा केलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111336600.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

तेव्हा नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. सांज रंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत. आज आहे बागुलू पंडुगा हा सण. हा एक पारंपरिक पद्मशाली समाजाचा सण आहे जो आज म्हणजे 31

0: जुलैला साजरा केला जातोय. आणि खरंच आपले जे भारतीय सण आहेत, उत्सव आहेत, ज्या काही परंपरा आहेत, त्या सगळ्या निसर्गाशी एकरूप होऊन किंवा पर्यावरणाशी संबंधित संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीनं किती महत्वाच्या जोडल्या गेल्या आहेत. आणि त्यातलाच हा सण म्हणजे बागुलपंडुका. आज 31 जुलैला साजरा होतोय आणि या निमित्तानं निसर्ग, पर्यावरण, मानवी आयुष्य याचा अतूट संबंध असणारा हा सण आहे. आणि आज अनेक जे काही पद्मशाली समाजाचे बांधव आहेत ते वृक्ष संवर्धनाचा संकल्प करतात. आणि त्याचबरोबर हे जे सण उत्सव आहे, या उत्सवाच्या माध्यमातून एक पर्यावरणपूरक संदेश सुद्धा दिला जातो. पद्मशाली समाजातील पूर्वजांनी भविष्यातील दूरगामी विचार करून निसर्गाचं संतुलन अबाधित राहावं, वृक्ष संवदा पूर्ण राहावी आणि मानवानं निसर्गाशी नेहमी एकरूप असावं, यासाठी या सण उत्सवाला समाजाला पर्यावरणपूरक संदेश दिलाय. त्यातीलच हा आषाढ महिन्यामधला बागुलपंडुका सण, जो पौर्णिमेनंतरच्या पहिल्या शुक्रवारी येतो आणि साधारणपणे 200 ते 250 वर्षांची परंपरा या सणाला आहे बरं का. आपल्या नगरमध्ये तर साजरा होतोच, पण त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि सध्याच्या तेलंगणा राज्यामधल्या जाणकारांच्या माहितीनुसार 200 ते 250 वर्षांची परंपरा या सणाला आहे. आणि या सणाबद्दलची खास माहिती आपण जाणून घेणार आहोत अगदी थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आज आहे 31 जुलै आणि आज बागुल पंडगा हा सण साजरा केला जातो. आंध्र प्रदेश आणि सध्याच्या तेलंगणा राज्यातल्या अनेक जाणकारांच्या माहितीनुसार 200 ते 250 वर्षांची परंपरा या बागुल पंडुगा या सणाची आहे. तेलंगणामध्ये आरमोर, मिठपेल्ली, कोर्टुला, करीमनगर, निजामाबाद, सिद्धीपेठ, सिरसिल्ला, कामरेड्डी, दुबाक्का, येमुलवाडा या ठिकाणी आणि हैदराबाद शहर ग्रामीण भागामध्ये पद्मशाली समाज बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आषाढ महिना सुरू झाला, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की वातावरणामध्ये बदल होतात. विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो आणि त्यामुळे मानवाचं आरोग्य सुरक्षित राहावं, संतुलित पर्जन्य दृष्टी व्हावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या भावनेतून या सणांची परंपरा सांगितली आहे. या दिवशी निसर्गातील आद्य शक्ती मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीला आणि शीतला देवीला भक्तिभावानं पूजलं जातं. देवीला जलाभिषेक, पुष्प, दीप, धूप, आरती करून गोडपुरी, भात, दही भात आणि ओवा फुटाणे, मेथीची भाजी असा पारंपरिक नैवेद्य केला जातो. खण नारळानं ओटी भरली जाते आणि या निमित्तानं देवीची यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमही होतात. पूर्वी हा सण बागेमध्ये व्हायचा जिथे वनराई आहे, पण आता कुटुंब, नातेवाईक, समाज बांधव एकत्र निसर्गाच्या सान्निध्यामध्ये येतात आणि वेगवेगळ्या भोजनाचा आनंद घेतात. अलीकडे शहराचा झपाट्यानं विस्तार होत आहे, त्यामुळे अनेक समाज बांधव हा सण आपल्या घरीच साजरा करतात आणि वृक्षतोडीला विरोध करून मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल घराच्या आजूबाजूलाच वृक्ष लागवड सुद्धा केली जाते आणि नियमित त्याचं संगोपन आणि संरक्षण करणं ही जबाबदारी आज समाजानं स्वीकारली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरसंग.

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज बागुल पंडुका हा सण साजरा केला जातोय आणि आपल्या नगर शहरामध्ये जे पद्मशाली समाज बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतात आणि जसं लक्ष्मी देवी, शीतला देवी या देवीची पूजा आराधना केली जाते आणि आपल्या नगरमध्ये दोन ठिकाणं या देवीची मंदिर आहेत. तोफखान्यामध्ये मोची गल्ली परिसरात शीतला देवी म्हणजे ज्याला पोषम्मा मंदिर असं म्हटलं जातं आणि बालिकाश्रम रोडवरच्या जाधव मळ्यामधल्या लक्ष्मी आई लच्छम्मा मंदिरामध्ये सकाळपासूनच आज गर्दी आहे. इथे देवीचा जागर करणारे पुतराज डोक्यावर कलश घेऊन भक्तिभावानं देवीची यात्रा ही निघते. तेलंगणा राज्यातील पद्मशाली समाज बांधव आजही या सणाच्या दिवशी एकत्र येतात. महाराष्ट्रामध्ये हा सण मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, जालन्यामध्ये पोषम्मा पडुगा या नावानं साजरा केला जातो आणि विशेषत रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा अनेक जण आपल्या सोयीनुसार हा सण साजरा करतात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर दरंदले पाटील बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी रेणू पेमगिरीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, काही दिवसांपूर्वी आपण मातृसुरक्षा दिवस साजरा केला आणि आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं स्वप्न असतं किंवा सुख असतं. आणि मातृसुरक्षासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आई होत असताना किंवा आई होण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला तिची काळजी घेणं हे माहिती असायला हवं. अगदी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान काय करायला हवं या सगळ्या गोष्टी तिला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा पवार आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी त्यांचं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत मी करते. जसं मी आता म्हणाले की काही दिवसांपूर्वी मातृसुरक्षा दिवस आपण साजरा केला आणि प्रत्येक आईला किंवा आई होऊ पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मातृत्व किंवा मातृत्वाचं सुख हवं असतं नेहमी. तर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात, जसं की माता मृत्यू होतो, अशी काही वेगवेगळी गोष्टी होत असतात. तर हे कमी करण्यासाठी सध्या सरकारचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, पण तरीसुद्धा सुरक्षित मातृत्व एका स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तर तुमच्या दृष्टीनं सुरक्षित मातृत्व काय आहे?
3: नक्कीच प्रत्येक माता ही सुरक्षित असावी आणि आपल्या गव्हर्नमेंट त्यासाठी खूप छान प्रयत्न करत आहे. पण मला असं वाटतं की सुरक्षित मातृत्व म्हणजे फक्त डिलिव्हरीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स हे नसून तिचे मेंटल हेल्थ पण बघितली गेली पाहिजे. कारण आजकाल आपण करिअर वर्क लाईफ बॅलन्स सगळेजणं करतो, मग ते करत असताना खरंच ते मूल जन्माला घालायला ती आत्ता प्रिपेअर्ड आहे का, त्याच्यामुळे तिच्या मनात ज्या भावना येत आहेत किंवा तिचं लाईफ कुठे कॉम्प्रोमाइज होत आहे का, हे सगळं बघितलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की करिअर ब्रेक हा थोडा येणारच आहे, पण तो आनंदाने यावा. आणि यामध्ये आईची फिजिकल हेल्थची काळजी तर आपण नक्कीच घेतो सगळेजण, त्याबरोबर आपण तिची मेंटल हेल्थ पण तितकीच जपायला हवी.
2: नक्की, जसं तुम्ही आता सांगितलं की मानसिक आरोग्यही जपायला हवं आणि त्यासाठी ती प्रिपेअर असणं महत्त्वाचं आहे की आई झाल्यानंतर किंवा गरोदर राहिल्यानंतर पुढे काय असणार आहे याची तिला आधी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती प्रिपेअर असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. गर्भधारणा होण्यापूर्वी सध्याच्या काळामध्ये काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी सध्याच्या काळामध्ये मुद्दाम हा शब्द वापरते आहे कारण आता उशिरानं लग्न होतात, त्याचबरोबर थोडासा वेळ करिअरसाठी दिला जातो, थोडासा वेळ स्वतःसाठी दिला जातो आणि मग त्यानंतर आई होण्याचा विचार केला जातो. तर आत्ताच्या काळामध्ये गर्भधारणेपूर्वी काय करायला हवं किंवा कुठल्या गोष्टींचा विचार तिने करायला हवा?
3: प्रीकन्सेप्शनल काउन्सिलिंग, गर्भधारणा समुपदेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की प्रेग्नन्सी हे कधीच ॲक्सिडेंट नसावं की आता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मग आता काय करायचं. कारण आजकाल सगळ्याच मुली ह्या करिअर ओरिएंटेड आहेत, मग ती प्रेग्नन्सी ही प्लॅन्ड असावी. आपण एखादी छोटीशी गाडी जरी घ्यायचं म्हणलं किंवा छोटीशी वस्तू जरी घ्यायची, आपण विंडो शॉपिंग करतो पहिल्यांदा, आपल्या कार्टमध्ये वस्तू ठेवतो, मग चार ठिकाणी रिव्ह्यूज घेतो. मग एवढा जेव्हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे आणि आता बऱ्याच वेळेला आपल्या कामांमुळे न्यूक्लिअर फॅमिली आहेत किंवा छोटी कुटुंब आहेत, त्याच्यामुळे सगळंच मॅनेज होणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं. मग मला वाटतं की प्रेग्नन्सी ही प्लॅन्ड असावी, त्या दोघांनी बसून ठरवावं की आपल्याला मूल नक्की कधी होऊ द्यायचं आहे, आपण कितपत प्रिपेअर्ड आहोत. पण मला असं वाटतं चर्चांमध्ये खूप उशीर पण नका करू, कारण आधीच शिक्षणामुळे लग्न लेट होत आहेत आणि त्याच्यामुळे जर खूप आपण गॅप घेतला तर नक्कीच प्रेग्नन्सी राहायला अडचण येतात. किंवा आईचं वय जेव्हा 35 पुढे जातं तेव्हा बाळामध्ये व्यंग असण्याचं प्रमाण हे जास्त होतं, त्यामुळे दोघांनी निर्णय घ्यावा, तो जितका लवकर घेता येईल हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, तितकं ते नॅचरल असणार आहे. आणि गर्भधारणेपूर्वी आई ही शरीराने आणि मनाने सुदृढ असणं खूप जास्त आवश्यक आहे. असं का? तर बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण असं नेहमीच ऐकत आलेलो आहे. ती आई जर स्वतः तिच्याकडे हेल्दी असेल ती, तरच ती बाळाला काहीतरी देऊ शकते. त्यामुळे गर्भधारणापूर्व समुपदेशन करून तिची हेल्थ कशी आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, काही फॅमिली हिस्ट्री आहे का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढे येणारे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो.
2: नक्कीच. गर्भधारणेपूर्वी जसं तुम्ही सांगितलं की तिची शारीरिक आणि मानसिक तयारी असणं फार महत्त्वाचं आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, काही अडचणी येऊ शकतात. बऱ्याच वेळा पहिल्यांदा ती आई होत असते, त्यामुळे या अडचणी काय असतात हे तिला ओळखायला सुद्धा येत नाही, किंवा ही अडचण असू शकते का हे लक्षातही येत नाही, आणि त्याचबरोबर बऱ्याच अशा अडचणींचा सामना तिला करावा लागतो 9 महिन्यामध्ये. तर त्या कुठल्या आहेत?
3: सुरुवातीला ना की नॉर्मल काय आहे आणि अबनॉर्मल काय आहे हे पेशंटला समजत नाही. जेव्हा ती फर्स्ट टाइम प्रेग्नंट असते, घरात कुणी मोठी व्यक्ती असेल, आई असेल, सासू असेल, तर त्यांना सांगतात ते की अगं उलट्या होत आहेत, हे नॉर्मल आहे, तुला खूप झोप येते, हे पण नॉर्मल आहे. पण जेव्हा काही कामानिमित्त दोघंच राहत आहेत शहराच्या ठिकाणी, त्यांना हे कळतच नाही नेमकी ही आजारी पडली आहे का हे असं वेगळंच काय होत आहे. कारण पूर्वी नेहमी ऍक्टिव्ह असणारी अक्षरशः तिची बेडमधनं उठायची इच्छा होत नाही आहे. काही जणांना असं वाटतं मला कामच करायचं नाही, मला खूप झोपून राहायचं आहे, किंवा ओटीपोटामध्ये छोटेसे थोडेसे क्रॅम्स येणे हे पण तितकंच नॉर्मल आहे. कारण जसं गर्भ वाढतो तसं गर्भपिशवी हे लाईव्ह टिश्यू आहे, म्हणजे त्याला थोडंसं कॉन्ट्रॅक्शन येणं हे नॉर्मल आहे, ज्याला आपण बॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. पण हे त्या कपलच्या लक्षात येत नाही. मग मला असं खूप जे नवीन कपल असतात ज्यांचं नवीन फर्स्ट प्रेग्नन्सी आहे, त्यांचं खूप असे फोन आणि मेसेजेस येत राहतात रात्री की मॅडम ही उठली अचानक आणि हिच्या पोटात गोळा आला, मग आता हे कशामुळे झालं असेल. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्टीला पाणी खुणा, कारण नक्कीच काही धोक्याची लक्षणं आहे. जसं की तुमचं गर्भधारणे दरम्यान, म्हणजे जेव्हा तुमचे प्रेग्नन्सीचं 9 मंथ चालू आहे, अशा वेळेला कधीही तुम्हाला योनीमार्गातनं रक्तस्त्राव होणे, किंवा बाळाची हालचाल कमी जाणवणे, किंवा हालचाल आधी जाणवत होती आत्ता अचानक जाणवत नाही आहे, किंवा अंगावर सूज चढणे, किंवा खूप डोके दुखणे, किंवा वजन हे जास्त प्रमाणात वाढणे, ही नक्कीच धोक्याची लक्षणं आहे. अशी लक्षणं जर तुमच्याकडे दिसली तर तुम्ही निअरेस्ट गायनेकोलॉजिस्टकडे नक्की जायला हवं. पण फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला प्रत्येक वेळेला घाबरून जायची गरज नाही आहे. थोडा एक पेशंटसाठी अश्युरन्स महत्त्वाचा असतो, म्हणून मी नेहमी म्हणत असते की अपॉइंटमेंट जरी तुम्ही वर्किंग असाल, वर्किंग कपलला मी इव्हिनिंगला अपॉइंटमेंट देत असते की तुम्ही दोघं या, जेणेकरून त्या नवऱ्याला पण कळलं पाहिजे हिच्या काय चालू नाही, तर त्याला असं वाटतं की हिला काम करायचं नाही आहे, किंवा हिला कंटाळा येतो. आणि एवढी उलट्या कधी होत असतात का? डेफिनेटली एखाद्या पेशंटला खूप सारे उलटीचा त्रास होतो. मग हे कपलनी थोडं समजून घेतलं, आणि हे समजून कधी घेतलं जाईल? जेव्हा त्यालाही माहिती आहे की हे होणार आहे आणि हे नॉर्मल आहे.
2: नक्कीच. गर्भधारणा झाली किंवा गर्भधारणेची खात्री झाली तर सगळ्यात आधी काय करावं? जसं आता तुम्ही सांगितलं आहे की जे फक्त कपल आहेत, जे कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात राहतात, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, किंवा जवळपास मोठी व्यक्ती कोणी नाही आहे, तर अशा वेळेत काय करायला हवं?
3: तुम्ही तुमच्या निअरेस्ट गायनेकोलॉजिस्टकडे जावं असं मी म्हणेल. कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करता तेव्हा तुमचं एक तर प्रेग्नन्सी तिथं कन्फर्म केली जाईल, त्याचबरोबर काही बेसिक ब्लड टेस्ट केल्या जातात, जसं की आईचा ब्लड ग्रुप काय आहे, तिचं हिमोग्लोबिन काय आहे, थायरॉईडची मात्राही बघितली जाते. कारण थायरॉईड ग्रंथीचं जे हार्मोन आहे ते बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. त्याची लक्षणं काहीच दिसत नाही, पण सब क्लिनिकल हायपोथायरॉईडिझम, म्हणजे ज्याच्यामध्ये लक्षणं दिसत नाही पण जर का थायरॉईड वाढलेला आहे किंवा कमी आहे, तर डेफिनेटली त्याच्या बेबीचा ग्रोथवर परिणाम होतो, ते बघणं गरजेचं आहे. आणि एक फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन, म्हणजे एक फोलिक ऍसिडची एक खूप छोटीशी गोळी येत आहे, विटॅमिन बच्या गटात मोडतं ते. फक्त ते जरी त्या आईने, म्हणजे मी तर म्हणेल प्रायरच चालू करायला हवं, बिफोर कन्सेप्शन हे जास्त मस्ट आहे. पण ऍटलिस्ट जर तुम्ही आधी नाही केलंय तर जेव्हा कळेल तेव्हा चालू करा, जेणेकरून बाळामध्ये जे आपण म्हणतो मेंदूचे किंवा पाठीच्या मणक्याचं व्यंग येण्याचं प्रमाण आहे ते 99% आपण अवॉइड करू शकतो.
2: नक्कीच. गर्भधारणा झाल्यानंतर आजही आपल्या समाजामध्ये असं म्हटलं जातं की फार सोनोग्राफी करू नये, किंवा इतक्या सोनोग्राफी आमच्या काळामध्ये नव्हत्या, हे सर्रास ऐकू येतं, तर हे किती योग्य आहे?
3: हे बघा, सोनोग्राफीमध्ये जी पहिले टेक्नॉलॉजी आपण समजून घ्या, सोनोग्राफी म्हणजे साऊंड वेव्ह आहेत, जसं तुम्ही आणि मी बोलतो ह्या साऊंड वेव्ह आहेत. आपण किती जरी बोललो तरी त्रास नाही होणार आहे. साऊंड वेव्स फक्त त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे की जी आपल्याला ऐकू शकत नाही, आपल्या कानाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. पण त्या साऊंड वेव्स ह्या जातात त्या बाळा, म्हणजे आईच्या पोटातनं पाण्यामध्ये, आणि बाळावर आपटतात आणि त्या रिफ्लेक्ट होतात आणि त्याचे इमेजेस मशीनवर येतात. साऊंड वेव्सनी कुठलाही त्रास होत नाही बाळाला. एक्सरे जेव्हा असतात, कधी कधी सिटी स्कॅन, म्हणजे अनावधानाने माहीत नसतं प्रेग्नन्सी आहे, एक्स रे सिटी स्कॅन असेल तर डेफिनेटली त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो, पण त्यालाही बघितलं गेलं पाहिजे की कोणत्या वेळात झालेला आहे. पण पूर्वी कसं व्हायचं सांगू का तुम्हाला, आपण आता जसं म्हटलो की माता मृत्यू कमी व्हावा म्हणून सरकारचे प्रयत्न चालू आहे, पूर्वी किती बाळ जन्माला यायची आणि किती शेवटपर्यंत 5 वर्षापर्यंत राहायची ह्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर आता सध्या बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण आपण खूप अटोक्यात आणलं आहे. ते याच्यामुळेच की जर बाळामध्ये काही व्यंग आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर ते आपण सोनोग्राफिकली ओळखू शकतो. आणि तसं पाहायला गेलं तर बेसिक 5 सोनोग्राफी मस्ट असतात. एक फर्स्ट स्कॅन जे कन्फर्मेटरी स्कॅन असतं की प्रेग्नन्सी आहे की नाही आहे. सेकंड असतं 3 महिन्यातलं 12 आठवड्याचं एंटी स्कॅन. नंतर बाळाच्या व्यंगाची सोनोग्राफी आपण ज्याला म्हणतो ही 19 ते 20 आठवड्याच्या दरम्यान केली जाते. त्यानंतर एक 7 मंथचं स्कॅन आणि एक 9 मंथचं स्कॅन. हे ग्रोथ स्कॅन असतात, म्हणजे बाळाची वाढ प्रॉपर होती का, बाळाचं पाणी व्यवस्थित आहे का, हे बघितलं जातं. मला वाटतं उगाचच IQ माहितीवर बाऊ करू नये. तुम्हाला जर काही डाऊट्स असले तर नक्कीच जे ऑथोराइज पर्सन आहे त्यांना विचारावं की आणि हे आम्ही करू का किंवा हे मेडिसिन घेऊ का, पण घाबरून जाऊ नये. अजून एक मी सांगते, बऱ्याच जणांचं असं असतं की मेडिसिन दिले तरी त्यांचं म्हणणं असतं की नको नको, आम्हाला वाटतं आणि बाळावर काही दुष्परिणाम होईल. मेडिसिननी कोणता दुष्परिणाम होईल, जे तुम्ही सेल्फ प्रिस्क्राईब करताय, म्हणजे तुम्ही स्वतः गेले आणि मेडिकलमधनं सांगितलं की डोकेदुखीची गोळी द्या, मेडिकलवाल्याला माहीत नाही आहे तुम्ही प्रेग्नंट आहे, त्यांनी नॉर्मल गोळी दिली, त्याचा परिणाम होऊ शकतो. बट जे डॉक्टर तुम्हाला ऑथोराइज पर्सन आहे ते 10 वर्ष एवढ्यासाठी शिकलेले आहेत की प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या गोळ्या चालू शकतात आणि नाही, तर डेफिनेटली ते घ्या. त्याला विरोध करू नका, गोळ्या खाण्याचा कंटाळा करू नका. सुदृढ बाळ हवं असेल तर फक्त डॉक्टरांकडे जाऊन उपयोग नाही, त्यांनी सांगितलेले तपासणीही करणं गरजेचं नाही आणि मेडिसिन पण घेणं तितकंच गरजेचं आहे.
4: नक्कीच. अनेक जणींना किंवा ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांना वेगवेगळ्या फेजमध्ये वेगवेगळे त्रास होऊ शकतात. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं, अगं माझ्या वेळेस हा त्रास नव्हता, तुला कसं काय इतका त्रास होतो आहे, किंवा मळमळ फक्त सुरुवातीलाच होते, उलटीसारखं फक्त सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये होतं, काहींना कदाचित सुरुवातीला होऊ शकत नाही, तर असे काही टप्पे असू शकतात का?
3: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. हे प्रत्येकाचं तितकंच वेगळं आहे. जसं की मला आल्याचा चहा आवडतो, तुम्हाला काही वेगळं आवडू शकतो, हे जितकं कॉमन आहे तसंच मोस्ट कॉमनली आपण उलटी मळमळचा जो त्रास होय तर पहिल्या 3 महिन्यांमध्ये बऱ्याच स्त्रियांना होतो आणि जसं एकदा वार बनायला लागते तसा तो त्रास आपोआप थांबून जातो आणि त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना होत नाही, पण काही त्याला अपवाद असतात की त्यांना अगदी डिलिव्हरीला जाईपर्यंत उलटीचा त्रास होतो. मग जे प्रेग्नन्सीमुळे शरीरामध्ये जे हार्मोन्स वाढलेले आहे HCG त्याच्यामुळे मळमळ होते, पण प्रत्येकाची शरीराची कॅपॅसिटी ही वेगळी असते, त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. मग मला वाटतं इथे कुठे जनरलाइज करू नाही काही की मला झाली नाही मग तिला होत नाही, किंवा काहींचा असंही प्रश्न असतो एखादीला होतच नाही,
4: हो
3: त्यांना फार टेन्शन असतं की मॅडम हिला उलट्या मळमळच होत नाहीये, मग हिची प्रेग्नन्सी नॉर्मल आहे का. हा तिच्याकडे तिचे हार्मोन्स तेवढे वाढलेले आहेत प्रेग्नन्सीच्या नुसार, पण ती ते टॉलरेट करते, तिला त्रास नाही होत आहे कारण तिची तेवढी बिअरिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येकाला होणारा त्रास हा वेगळा असू शकतो, ट्रीटमेंट वेगळी असू शकते. जनरलाइज्ड करू नका, कम्पेअर करू नका, फक्त स्वतःची सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि खाण्यापिण्याचं हेल्दी लाईफस्टाईल ठेवा.
4: नक्कीच. बऱ्याच जणींना लग्नाआधी किंवा गर्भधारणेपूर्वी रक्तदाब, BP, ब्लड प्रेशर याचा कुठलाही त्रास नसतो किंवा अगदी मधुमेह, डायबिटीसही नसतो, पण अचानकपणे प्रेग्नन्सी दरम्यान हा होऊ शकतो का किंवा असं का होतं?
3: जेव्हा गर्भ आईच्या शरीरात बनायला लागतो तेव्हा प्लॅसेंटा जेव्हा बनतो आपल्या, त्याच्यानंतर बऱ्याच जणांना शुगर वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे हा त्रास होऊ शकतो, ज्याला आपण जस्टेशनल रिलेटेड डायबिटीज किंवा जस्टेशनल हायपरटेन्शन असं म्हणतो. ह्याची चांगली बाब एवढीच आहे की जसं तुम्ही डिलिव्हर होणार, म्हणजे जसं प्लॅसेंटा आणि बाळाची डिलिव्हरी होणार, तसं हे ऑलमोस्ट 24 आवर्समध्ये 99% लोकांचं नॉर्मलाइज होतं आणि काही जणांना थोडा वेळ लागतो. पण मला सांगा, जेव्हा आईच्या शरीरामध्ये गर्भ बनतो तर तिच्या एकपासनं आणि स्पर्मपासनं बनतो, एक तर तिच्या असतात पण स्पर्म तर हे आउटसाईड बॉडी आहे ना, त्याचे जेनेटिक्स हे वेगळे आहेत आणि प्लॅसेंटा किंवा गर्भ हा जो काही बनलेला आहे तो दोघांचा मिळून बनलेला आहे. त्याच्यामुळे काही काही पेशंटमध्ये प्लॅसेंटल टिश्यू रिॲक्शन म्हणा किंवा या कारणांमुळे BP, शुगर हे वाढू शकतं. वाढणं हे खूप कॉमन आहे, पण जर ते वेळीच आपण लक्षात गेलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होत नाही. मग वेळीच लक्षात आलं म्हणजे कसं, जसं तुम्हाला 4th मध्ये सांगितलं जातं 4th महिन्यामध्ये की तुमचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करून घ्या, ती जर का एबनॉर्मल आली असेल तर सुरुवातीच्या काळात लगेच शुगरची औषधं चालू होत नाही. 15 दिवस आपण पेशंटला डायटरी मॉडिफिकेशन सांगतो, स्ट्रिक्ट साखर बंद करा, प्रपोर्शनमध्ये खा, किती वेळा खा, खाल्ल्यानंतर चाला. आणि जर का नेक्स्ट तुमचे शुगर व्हॅल्यूज नॉर्मल आहे तर आपण फक्त मॉनिटर करत राहतो. बीपीचं पण सेम आहे, जर एखाद्या पेशंटचा बीपी वाढतोय, हातापायाला सूज होत आहे, तर त्याच्यावर मेडिसिन्स दिले तर डेफिनेटली आपण हे सगळं आटोक्यात आणू शकतो.
4: नक्कीच. त्याचबरोबर प्रेग्नन्सी दरम्यान किंवा गर्भधारणा झाल्यानंतर अनेकांना व्हाईट डिस्चार्ज होतो. सुरुवातीला हे कळत नाही की हे नेमकं काय आहे, पण हे गंभीर आहे का, याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
3: व्हाईट डिस्चार्ज हा खूप कॉमन आहे मॅम, म्हणजे ते नैसर्गिक प्रक्रिया. जसं आपल्या तोंडामध्ये लाळ आहे तसंच खालचा वजायना हे कधीच ड्राय नसतो, तो ओलसरच असतो. पण जर का तो डिस्चार्ज खूप जास्त आहे, म्हणजे अगदी तुमच्या अंडरगार्मेंट स्टेन होत आहेत किंवा लिकिंग सारखं, म्हणजे काही ना व्हाईट डिस्चार्ज आणि वॉटर ब्रेकेज यातला फरक समजत नाही. जर तुमचं असं वाटतंय की तुम्हाला युरिन सारखं पाणी जात आहे आणि तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही, युरिन होल्ड करू शकतो पण ते होत नाहीये, किंवा अगदी पायापर्यंत उघडालाय, डॉट डॉट टिपके टिपके पडत आहेत, तर डेफिनेटली डॉक्टरांकडे जाऊन चेक करणं गरजेचं आहे की हे लिकिंग आहे का व्हाईट डिस्चार्ज आहे. आणि व्हाईट डिस्चार्जचा जोपर्यंत खराब स्मेल येत नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला इचिंग होत नाही किंवा इतर काही त्रास होत नाही तोपर्यंत ते नॉर्मल आहे. कधी कधी अंडरगार्मेंट स्टेन पण होतात त्या डिस्चार्जमुळे, पण तो ऍसिडिक असतो, वजन आपला ऍसिडिक आहे, त्याच्यामुळे जसं आपण कपड्यांना ब्लीच केलं तर कलर जातो, तसं अंडरगार्मेंटचा कलर हा फेड होणं हे तितकंच नॅचरल आहे.
4: नक्कीच. गर्भधारणेनंतर किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर वजन वाढणं हे कॉमन आहे का?
3: वजन वाढलंच पाहिजे, कारण प्रत्येक हेल्दी प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुमचं वेट प्री प्रेग्नन्सी आयडियल आहे तेव्हा 12 किलो वजन एक्सपेक्टेड असं, ज्याच्यामध्ये 3 किलोचं आपण बाळा पकडतो, त्याच्यानंतर प्लासेंटा आणि पाणी बाळाचं भोवतीचं हे 3 kg आणि 6 kg मॅटर्नल फॅट गेन. जे आधीच ओबेज आहेत, म्हणजे ज्यांचं BMI आधीच जास्त आहे, ज्यांचं वजन BMI हे 30 above आहे, त्यांना 12 किलो वजन वाढणं आपण मार्जिन नाही देऊ शकत आहे. त्यांना 6 to 7 kg मग तर फक्त बाळ आणि पाणी, त्यांचं फॅट डिपॉझिशन नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण त्यांना वेगवेगळे आहार सुचवतो, कोणत्या महिन्यामध्ये काय खाल्लं गेलं पाहिजे, जेणेकरून बाळाची तर प्रॉपर वाढ होईल पण मदरचं वेट गेन होणार नाही.
4: नक्कीच. गरोदरपणाच्या काळामध्ये अशा कुठल्या धोक्याच्या गोष्टी असतील, अशा कुठल्या धोक्याच्या गोष्टी असतील की तातडीनं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं किंवा त्या लवकर ओळखायला हव्यात आपण?
3: कोणत्याही महिन्यामध्ये जर का तुम्हाला योनीमार्गातनं ब्लिडिंग होत आहे, दॅट इज एबनॉर्मल, ब्लिडिंग व्हायलाच नाही पाहिजे. जर ब्लिडिंग होत आहे तुम्हाला किंवा तुम्हाला जर 1-5 महिन्यानंतर साधारणतः पेशंटला बाळाची हालचाल जाणवायला लागते, मग अचानक हालचाल कमी झाली आहे किंवा बंद झाली आहे किंवा खूप डोकं दुखत आहे किंवा छातीमध्ये जळजळ होत आहे किंवा पायांवर सूज येते आहे, अशा वेळेला नक्कीच नियरेस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन, नियरेस्ट गायनेककडे जाऊन तुम्ही सल्ला घेतला पाहिजे.
4: नक्कीच.

0: आणि मी प्रेग्नंट आहे, तर तो डायल्यूट होऊन 10 होतो. कारण जर त्याच्यातलं लिक्विड वाढलं आणि आयरन आणि हिम तेवढंच राहिलं तर डेफिनेटली ते कमी येणार आहे. त्यामुळे हा फिजिओलॉजिकल आपण जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मेडिसिन्स तितकेच गरजेचं आहेत, आयरन सप्लिमेंटेशन. सोबतच तुम्ही जेवणामध्ये काय बदल करू शकता की ज्यांनी आयरन रिच फूड आहेत, म्हणजे जेवण एकतर तुम्ही लोखंडी कढईत बनवू शकता, काळे खजूर घेऊ शकता, बीटरूट घेऊ शकता, हे सगळे जर आहारात समावेश केला तर अॅनिमिया होणार नाही. आणि अॅनिमिया होऊ न देणं हे महत्वाचं काय आहे, कारण डिलिव्हरी दरम्यान जो ब्लड लॉस होतो तो अपरिहार्य आहे, तो आपण टाळू शकत नाही. तुमचं नॅचरल डिलिव्हरी होऊ दे किंवा सी सेक्शन होऊ दे, ब्लिडिंग तर होणारच आहे. पण जर का तिचं हिमोग्लोबिन हे 10 वर असेल तर ब्लड लॉस हा कॉम्प्रोमाइज जो होतो तो बॉडी ऍक्सेप्ट करते आणि त्याला टॉलरेट करते. पण एखाद्या आईचं हिमोग्लोबिन आधीच 7 आहे, त्यात तिचं ब्लीड झालं तर तो 2-5 वरच येणार आहे. मग त्यावेळेला हे आईला खूप डिफिकल्ट जातं आणि डॉक्टरांसाठी पण हे खूप डिफिकल्ट जातं की तिला मॅनेज करणं. त्यावेळेला डिलिव्हरीच्या दरम्यान जरी ती मॅनेज झाली, आपल्याला ब्लड अवेलेबल झालं किंवा काही मेडिसिनने मॅनेज झाली, तरी नंतरच्या वेळेसही म्हणजे त्याचं सगळं बाळाच्या अगदी दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे स्वतःचं हिमोग्लोबिन मेंटेन ठेवण्यासाठी मेडिसिन प्रॉपरली घेतलं पाहिजे आणि जेवणामध्येही बदल केले गेले पाहिजेत.
1: नक्कीच. प्रेग्नन्सी दरम्यान किंवा गर्भधारणा झाल्यानंतर बऱ्याच वेळा पिशवी खाली आली आहे, सरकली आहे किंवा पिशवीचं तोंड उघडत आहे, अशाही काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का आणि या कशा सर्व्हाइव्ह कराव्या?
0: काही जणांमध्ये असे कॉम्प्लिकेशन्स होतात की जे आपण सर्व्हिकल लेंथ मोजतो सोनोग्राफीवरती, ती जर का शॉर्ट आली तर गर्भपिशवीचं तोंड उघडत आहे किंवा पिशवीचं तोंड कमकुवत आहे, त्याला क्लिनिकली पण ऍक्सेस केलं जातं. असं का होतं तर ज्यांना रिकरंट युरिन इन्फेक्शन होतं प्रेग्नन्सीमध्ये किंवा नॅचरलीच ते टिश्यू वीक आहे, ज्यांना आधीचं प्रीटर्म डिलिव्हरी आहे किंवा 1-2 एबॉर्शन झालेले आहे, ज्यांचं आधीचं काही युट्रेन प्रोसिजर झालेली आहे, काही जणांचं क्युरेटिंग झालं असतं किंवा हिस्ट्रोस्कोपी झालं असतं, अशा वेळेला तिथला टिश्यू वीक असू शकतो. किंवा ज्यांच्यामध्ये जुळे बाळं आहेत, म्हणजे आपली गर्भपिशवी हा एका बाळासाठी बनवली आहे निसर्गाने, पण कधी जुळे बाळं असतात, ट्रिपलेट असतात, तिळे बाळं असतात, अशा वेळेला ते होल्ड करत नाही. मग त्यावेळेला एकतर पेशंटला सुरुवातीच्या काही दिवस बेडरेस्ट दिली जाते आणि नंतर जर खरंच गरज आहे तर सर्वायकल एन्सरक्लाज केलं जातं, म्हणजे पिशवीला खालून टाका देण्याची प्रोसिजर केली जाते.
1: नक्कीच. सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरी हा आत्ताचा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक जणी सगळ्या गोष्टी नॉर्मल असताना सुद्धा सी सेक्शनचा आग्रह धरतात हे पाहिलेलं आहे, किंवा अशी एक मानसिकता त्यांची तयार झालेली आहे की नको तो पेन. तर याबद्दल काय सांगाल?
0: नैसर्गिक डिलिव्हरी ही खूप चांगली आहे तुमच्या हेल्थसाठी, कारण तो तेवढा फक्त मदरला वाटतं की मला मी हा पेन सहन करू शकत नाही, मग त्यापेक्षा सी सेक्शन झालेलं बरं आहे. किंवा घरच्यांची पण अशी मानसिकता असते की नाही नाही ती खूप नाजूक आहे, तिला सहन होणार नाही. अशांसाठी मी एवढंच सांगेल की तुम्ही हाताने जेवणं की पोट भरतं, त्याऐवजी जर का तुम्ही सप्लिमेंट घेतले तरी पण चालेल ना, पण आपण जेवतोच ना, ते नैसर्गिक आहे. त्याचनुसार फक्त आईला कळा सहन होत नाही, प्रोव्हाइडेड बाकी सगळं नॉर्मल आहे, म्हणजे आईची तब्येत नॉर्मल आहे, बाळ व्यवस्थित आहे, त्यावेळेला आपल्याकडे खूप छान आता नवीन नवीन ऑप्शन्स आलेले आहेत, जसं की पेनलेस डिलिव्हरी आहेत ज्याच्यामध्ये आपण इपिड्युरल अॅनल्जेसिया देतो, म्हणजे पाठीतनं एक भुलेचं इंजेक्शन दिलं जातं, त्यामध्ये फक्त पेन सिमटम प्रेशरवर कन्वर्ट होतं. म्हणजे जसं माझ्या हाताला कोणी आता जर का सुई टोचली तर दुखेल, त्याऐवजी जर का माझ्या हातावर पेन ठेवला तर दुखणार नाही पण मला जाणवेल. म्हणजे ती आई पूर्णतः जागी असते, तिला कळा आलेल्या समजतात आणि ती स्वतःच स्वतः बिअर डाऊन करते आणि विदाऊट पेन डिलिव्हरी होते. सेकंड ऑप्शन आहे वॉटर बर्थ, ज्याच्यामध्ये एक पाण्याने भरलेला टब असतो जो मॉनिटरिंग केला जातो, ज्याचं टेम्परेचर आपल्या बॉडीच्या टेम्परेचरशी मॅच केलं जातं, त्या पाण्याचं टेम्परेचर, ते पाणी स्टरायल असतं, तिथले असिस्टंट पण वेगळे असतात आणि ते वॉटर मध्ये डिलिव्हरी होते. याचा फायदा तर असा आहे की त्याला आपण जो टाके घेणं वगैरे म्हणतो तेही लागत नाही, कारण नॅचरली पाणी हे शॉक ऍब्झॉर्वर सारखं काम करतं. आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मग बाळ डिलिव्हरी होऊन पाण्यात येणार, मग ते गुदमरणार नाही का किंवा ते बुडणार नाही का? बाळ आईच्या पोटात जेव्हा असतं तेव्हा ते पाण्यातच असतं, तर बाळ त्यालाच मिमिक करतं की बाहेर आल्यानंतर पण ते काही वेळ त्यात फ्लोट करतं आणि टेम्परेचर हे सेम ठेवलं जातं, पाणी स्टरायल असतं, त्यामुळे अशी कुठलीही अडचण येत नाही. आणि पेन कसं ह्याच्यात रिलीफ केलं जातं, तर आपल्याला काही दुखतंय किंवा पिरियड क्रॅम्प्स आहेत, आपण गरम पाण्याची पिशवणी शेकतो, आपल्याला बरं वाटतं. सेम जर का ती आई वॉटर पूलमध्ये असेल, बर्दिंग पूलमध्ये असेल,

0: तर पेन हे खूप कमी होतं आणि हसत हसत ती आई बाळाला जन्म देते.
1: नक्कीच. बाळाला जन्म दिल्यानंतर किंवा प्रसूती झाल्यानंतर आईनं कशी काळजी घ्यायला हवी, अगदी सी सेक्शन झालं तरी, नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी?
0: एकतर पूर्ण आराम करावा, कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नये, आणि जितक्या लवकर शक्य आहे म्हणजे अगदी नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सी सेक्शन असू दे, अर्ध्या तासाच्या आतमध्ये ब्रेस्ट फीडिंग चालू करावं. कारण त्याच्यामुळे ब्रेस्ट फीडिंगमुळे फक्त बाळाचं पोटच नाही भरणार आहे, तर खूप सारे आपल्या जे सुरुवातीचं आईचं दूध असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, चीक म्हणतो, त्याच्यामध्ये बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढणार आहे, खूप सारे व्हिटॅमिन्स त्याला भेटणार आहे जे की आपण बाहेरनं नाही देऊ शकत आहे. त्याच्याने बाळाचे जे बाळ वारंवार आजारी पडतात ते होत नाही किंवा गट हेल्थ सुधारते बाळांची. त्याच्यामुळं आईने याच्याकडे लक्ष द्यावं आणि स्वतः प्रॉपर आराम करावा.
1: नक्कीच. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की लगेच स्तनपान करणं सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि स्तनपानाचा आणि आईच्या मानसिकतेचा काही संबंध आहे का?
0: हो, हे बघा, आई जेव्हा एखादं मूल जन्माला घालते त्यावेळेस तिला फक्त ते माझं आहे म्हणून आवडू शकत नाही. जोपर्यंत स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येत नाही किंवा टच येत नाही तर ती फिलिंग, आता तू काही जणांना असं वाटेल की मॅडम अशा कशा बोलतात, पण मी असे खूप सारे पेशंट पाहिलेले आहेत की त्यांचं असं की नाही त्यांना वाटत की प्रेम म्हणा काही म्हणा, पण त्याच्यात गिल्ट कुठेच नसतो. कारण तो पेन डिलिव्हरीचा पेनच एवढा असतो, जेव्हा नॅचरल डिलिव्हरी असेल किंवा सी सेक्शन असेल, स्टिचेसचा पेन असतो त्यामध्ये. मला असं वाटतं जर जेव्हा तुम्ही बाळ जवळ घेता आणि तो स्पर्श, त्याच्याने आईचा पेन रिलीफ होतो, आणि जेव्हा फीडिंग करतो तेव्हा नॅचरली ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. ऑक्सिटोसिन हे ना प्लेजर हॉर्मोन आहे, म्हणजे ते हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर आपल्याला आनंद देतं. आणि आईचं ब्लिडिंगचं प्रमाणही कमी होतं, आईचं हिलिंगला मदत होते. त्याच्यामुळे लवकरात लवकर स्तनपान करावं, जेणेकरून आई आणि बाळ हे स्वतः एकमेकांच्या जवळ राहतील आणि आईचं मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. आई झाल्यानंतर तू खूप बदललीस, तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा चिडचिडेपणा आलेला आहे, तू आता वेगळीच राहते आहेस, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं किंवा हे टोमणे दिले जातात किंवा तिला समोरही बोललं जातं आणि त्यामुळे ती दुखावूही शकते. तर हे बदल कसे आहेत? हे बदल मेडिकल दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत किंवा हे का होत आहेत?
0: हे बघा, जेव्हा एखाद्या घरामध्ये एक मूल येतं, मूल तर सगळ्यांचंच असतं, म्हणजे कुणी आई होतं, कुणी बाबा होतं, कुणी आजी, कुणी आजोबा, मामा, मावशी, पण होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या समाजाने फक्त आईवर टाकलेली आहे. म्हणजे बाळाला गर्भात वाढवण्यापासून ते डिलिव्हर करणं हे तर तिचीच जबाबदारी आहे, पण झाल्यानंतरही फार जण शेअरिंगला नसतात. सुरुवातीचा 6 महिना असते आई जेव्हा ती माहेरी असते किंवा माहेरचे तिच्या सपोर्टला असतात किंवा ओली बाळांतीने म्हणून तिला तो सपोर्ट मिळतो, पण एकदा तिचं 6 महिना किंवा 2 महिने झाले की आमच्या वेळेला आम्ही केलेलं आहे, मग आता ही पण सगळं करू शकते, अशी पूर्णतः जबाबदारी टाकली जाते. आणि मग कुठेतरी स्लीप सायकल डिस्टर्ब होतं, कारण प्रत्येक 2 तासांनी बाळाला फीड करायचं आहे, घरातली कामं मॅनेज करायची आहेत, बाळाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आजकाल आहे ना हे खूप झाले परफेक्शन, म्हणजे माझ्या बाळाला मी 100% दिलं गेलं पाहिजे, मी बर्पिंग असंच केलं पाहिजे, मी तो बर्पिंग क्लॉथच घेतला पाहिजे, तो प्रत्येक वेळी स्टरायलच असला पाहिजे, हे मला सगळं मान्य आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं प्लस मायनस झालं तरी पण चालू शकतं, पण आईने हे सगळं आनंदाने करावं. कारण जर स्ट्रेस आला, तिला कोणी हेल्पिंग हँड नसेल, एकटंच सगळं करते तर ही चिडचिड होते. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन पण हा एक प्रकार आहे ज्याविषयी आपल्याकडे खूप कमी बोललं जातं, पण जसं डिलिव्हरी होते आई तसं बऱ्याच जणांना डिप्रेशनमध्येही ते जाऊ शकतात. मग अचानक रडायला येणे किंवा भूक न लागणे, झोप न लागणे अशी लक्षणं दिसतात, कारण हे सगळंच डिस्टर्ब झालेलं आहे. म्हणजे आपण रात्री सगळेजण 6 ते 7 झोपतो, पण एक आई जोपर्यंत बाळा 2 वर्षाचं होत नाही किंवा त्याच्यानंतरही कंटिन्यू झोपत नाही, त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्ब होते, जेवणाच्या वेळा डिस्टर्ब होतात. बरं, एवढं सगळं होऊन पण एखाद्या दिवशी बाळ खूप रडत आहे तर प्रत्येक जण तिलाच विचारतात तू काल काय खाल्लं होतं, बाळ काय रडत आहे, तिच्याकडे आन्सर नाही ना, कारण ती पण पहिल्यांदाच आई झालेली आहे. तर मला असं वाटतं ही आपण कंबाईंड जबाबदारी घ्यावी सगळ्या कुटुंबानी, की थोडं हस्बंडनी हेल्प करावं, अजून काही हेल्प असतील तुमच्या घरात, कोणी मोठे असतील किंवा हाऊस हेल्प असेल, थोड्यांनी डिस्ट्रीब्युट केलं. आणि मला वाटतं आईला आपण किमान स्वतःचा 1 तास जरी मी टाईम देण्याचा प्रयत्न केला तरीही जे चिडचिडेपणा आहे हा हे खूप प्रमाण कमी होऊन जाईल आपल्याकडे.
1: नक्कीच. मातृत्वासंदर्भामध्ये किंवा सुरक्षित मातृत्वासंदर्भामध्ये ग्रामीण भाग किंवा शहरी भाग तुलनेनं जर आपण विचार केला तर कुठल्या महिलांच्या जास्त तक्रारी येतात किंवा तुम्हालाही प्रॅक्टिस दरम्यान आले आहेत?
0: मी आता दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिस केली तेव्हा मी खेडेगावांमध्ये प्रॅक्टिस केली आणि शहरी भागामध्ये आता मी गेल्या 10 वर्षापासून अहिल्यानगरमध्ये काम करते. ग्रामीण भागामध्ये ना तुम्ही असं सुरुवातीला जसं म्हटलं की खूप सोनोग्राफी कशाला करायच्या, आमच्या वेळेला असं नव्हतं, मग गोळ्याच कशाला घ्यायच्या, असे खूप समज आणि गैरसमज आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी, म्हणजे माझं त्यांना असं सांगणं आहे की ॲटलिस्ट तुम्ही जे प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन घ्या, सांगितलेल्या तपासण्या करा. आणि विनाकारण काही जण की नाही नॉर्मल डिलिव्हरी झालीच पाहिजे म्हणून सुरुवातीपासून डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली असते तरीही काम करायला लावतात आणि नंतर कॉम्प्लिकेशन्स होतात. तर मला वाटतं ह्याचं सुवर्णमध्ये कुठेतरी साधलं गेलं पाहिजे की त्या आईची हेल्थ बघून मग सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. ग्रामीण भागांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा आपण असं नाही म्हणू शकत की तिथे बीपी आणि शुगरचं प्रमाण कमी आहे, कारण वी आर एशियन्स, आपण आशिया खंडात राहतो त्याच्यामुळे आपण जेनेटिकली सगळे त्याला प्रोण आहोत. पण तिथे जवळपास गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या कमी असल्यामुळे मला असं वाटतं लवकर केसेस डिटेक्ट होत नाही. पण आता हे आपण जसं डिस्कस केलं, गव्हर्नमेंटने खूप चांगले स्कीम्स आणलेल्या आहेत. प्रत्येक सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचं स्क्रीनिंग होतं आणि त्या हायरिस्क प्रेग्नन्सी स्क्रीन करतात जेणेकरून लक्षात येऊ शकतं की कुणाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मला वाटतं की प्रत्येक गरोदर स्त्रीने जिथे कुठे शक्य असेल ऍटलीस्ट वन्स इन अ मंथ व्हिजिट करावं आणि आपलं चेकअप करून पुढची ट्रीटमेंट घ्यावी. उलट शहरी भागामध्ये मी असं म्हणेल की सध्या पीसीओडीचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे गर्भ राहण्यापासूनच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शिवाय प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ब्लड प्रेशर आणि शुगरचं प्रमाणही तितकंच वाढलेलं आहे. मला असं वाटतं स्ट्रेसमुळे पण काही आजार वाढतात तर त्याच्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल जर ठेवलं तर त्याच्यातनं आपण मार्ग काढू शकतो.
1: नक्कीच. हेल्दी लाईफस्टाईल सोबतच व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बऱ्याच वेळा तिला लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी व्यायामाची सवय नसते किंवा जसं आपण मगाशी बोललो की करिअर असेल, त्याच्या मागं धावणं असेल किंवा शिक्षण असेल, नोकरी असेल, या निमित्तानं कधी व्यायामाकडे तिने लक्ष दिलं नाही. पण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर व्यायाम किती महत्वाचा आहे, किती गरजेचा आहे?
0: खूप जास्त गरजेचं आहे. आपण म्हणजे मी म्हणते प्रेग्नन्सी नाही इतर वेळी खूप जास्त गरजेचं आहे, कारण आपलं जर का शरीर आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर आपले प्रत्येक मसलची मुवमेंट झाली पाहिजे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहिल्यावर जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की बेड रेस्ट घ्या, काही कॉम्प्लिकेशन असेल तर मग मात्र व्यायाम करू नका. पर इतर सगळ्या पेशंट्सनी, म्हणजे फर्स्ट 3 मंथ्स आपण हेवी एक्सरसाइजेस नाही सांगत, पण तुम्ही अप्पर बॉडी स्ट्रेचिंग आहे किंवा चालणे हे डेफिनेटली करू शकता. आणि जसं एकदा तुमचं 3rd मंथचं स्कॅन चांगलं येतं त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे अप्पर बॉडी, लोअर बॉडी असे सगळे एक्सरसाइजेस करू शकता. त्याच्यामध्ये प्राणायामही आहे ज्याच्यामुळे तुमचं मेंटल हेल्थ व्यवस्थित राहण्याला मदत होईल. किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस फायदाच होणार आहे. आणि एक 7 मंथ झालं की 28 वीक्सचं तुमचं स्कॅन नॉर्मल आलं की आपण त्यांना बर्दिंग एक्सरसाइजेस देतो की जेणेकरून ज्याच्यामध्ये आपण डक वॉक आहे किंवा स्क्वॅट्स आहे हे करायला लावतो. आता हे ना खूप फॅन्सी नावं झालेली आहेत पण मी अगदी सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला, नाही कळालं ना, आपण घरातली जी फरशी पुस्तक खाली बसून मॉपने ते म्हणजेच डक वॉक आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटनी प्रोव्हाइडेड सगळं नॉर्मल आहे, 7वा महिना चालू झाल्यानंतर रोज एका छोट्या रूमची जरी फरशी पुसली आणि सकाळ संध्याकाळ केअर काढला, जसे पूर्वीच्या बायका सांगायच्या ना वाकून झाडून घे डिलिव्हरीला मदत होईल, किंवा स्वतःचे कपडे स्वतः धुणे 2 पॅनवर बसून, एवढं जरी केलं तरी पेल्विसचे जे लिगामेंट्स आहेत ते स्ट्रेच होतील. त्याच्यात जर का फ्लेक्झिबिलिटी असेल तर डेफिनेटली नैसर्गिक डिलिव्हरीला खूप जास्त मदत होईल.
1: नक्कीच. मगाशी काही सरकारी योजना किंवा काही स्कीम्स बद्दल आपण बोलत होतो तर अशा कुठल्या सरकारी योजना आहेत की ज्याच्या गर्भवती महिलांना फायदा होतो?
0: जननी सुरक्षा योजना आहे ज्याच्यामध्ये त्या आईला ट्रान्सपोर्टेशन पुरवलं जातं हॉस्पिटलपर्यंत, किंवा रेफरिंग असेल तर खेडेगावातनं कुठे रेफर करायचं असेल तर तेही पुरवलं जातं. शिवाय त्यांना वॅक्सिनेशन केलं जातं. मला असं वाटतं की त्यांना बाळाचं वॅक्सिनेशन पण त्याच्यातनं त्यांना माहिती दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना काही जर का त्या काही दुर्गम भागातल्या असतील तर त्यांना काही खर्चासाठीही मानधन दिलं जातं. त्याचं एक्झॅक्टली अमाऊंट मला माहीत नाही आहे, पण असा तो प्रोजेक्ट आहे. कारण मी जेव्हा इमोशिप करायचं तेव्हा आम्ही हे सगळं राबवलेलं आहे. अजून एक, दर महिन्याच्या 9 तारखेला प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये सुरक्षित मातृत्व अभियान राबवलं जातं, ज्याच्यामध्ये प्रत्येक गरोदर स्त्रीची तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये हाय रिस्क कोणी आहे का, कुणाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कुणाची डिलिव्हरी त्या ठिकाणीच सरकारी दवाखान्यात होऊ शकते, कुणाला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, याचं स्क्रीनिंग केलं जातं. शिवाय आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका ह्या खूप छान काम करतात मी असं म्हणेल, कारण त्यांच्याकडे प्रत्येक त्यांच्या भाग त्यांना जे वाटून दिले आहेत तिथल्या गरोदर मातांची माहिती असते आणि त्या त्यांचा फॉलोअप घेतात. सरकारने खूप छान योजना आणलेल्या आहेत, फक्त आपल्याला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. मी म्हणते पोहोचणं पण गरजेचं नाही, अंगणवाडी ताई आणि अशा सेविका पोहोचतात, फक्त आपल्याला त्यांना माहिती पुरवणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि एक सुरक्षित मातृत्व आणि मातृत्वाचं सुख आणि त्याचबरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केलं. कसं वाटतंय?
0: मला तर खूप आनंद झाला. माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की मी शहरी भागात प्रॅक्टिस करते, मी काय करू शकते माझी प्रॅक्टिस करता करता, तर मी माझ्याकडचं जे मला माहिती आहे ते जर सांगून लोकांमध्ये बदल झाले आणि याच्यातनं एका जरी यायला फायदा झाला तर आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत, अनेक तिच्यापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुलभा पवार. आज आपण त्यांच्याकडून मातृसुरक्षेबद्दल, त्याचबरोबर गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणा झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी आणि त्याचबरोबर गर्भधारणा झाल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात या महत्वाच्या गोष्टीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधला नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ इथे संपली आहे. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 18, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा.
2: मातृ गायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. या श्यामची आई पुस्तकातील रात्र 18, अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला इथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, हे वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ही ऐकावयास मिळतील, मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणे म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते बरं. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेलाचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही ना. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावीच लागते, तेव्हाच तो खन वाचतो व व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील? राजाने विचारले. सांग. मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आईबापास त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही का? राजाने विचारले. परंतु श्यामला ते आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजे, असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली, प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला रण नाही रे हाक मारलीस, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले. तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर काम असते. थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असं वाटलं. राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचावयास आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचले आहेस म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला, इतक्या दुसरी घंटा झाली, सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ना, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही बरं. कृती ही मुकेपणाने बोलते, शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता कामा नये, येईल तेव्हाच घ्यावे, पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल. हवरेपणा करू नये, शीतपानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थावर टीका करू नये, पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किलस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे. या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कोठे पाहिले नाही. त्या ताटात कुणी जेवले आहे की नाही हे समजण्याची मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शितकण पडलेला दिसावायचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली तर रागावत व म्हणत, मथुरेचे एक कोंबडे जेवेल इतकी शीत सांडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट हे असे झाले याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे, त्यांचे उत्तर ठरलेले असे, राजमान्य. जेवणाची कोणतीही खुडी त्यांना नव्हती. एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. आई, भाऊ आले, भाऊ आले, भातुकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले म्हणजे जेवणे सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते, आणि खरंच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाच देवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गुढी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे. परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावायचे. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्हीही कुणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू अस्वाद व्रतच ते चालवित होते. आईने भाजी वाढवायस आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकड झाली आहे भाजी. पानातील मिठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्यासारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटले, असे काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटीलवाडीहून आणील हो. जुनं मिळाला तर उकट गरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले. व विष्णू सहस्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चालीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती, प्रत्येकास सूत कातता आलेच पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तो भाजी आणली, मीठ नाही मळीतीत, मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोललेले नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे, अळणी कशी रे भाजी खाल्लीस. मी म्हटले, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटले. मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरी तू खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हा चालले पाहिजे होते, परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी, जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काहीही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागले. बरे, आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीनं चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून आणि भाजीही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ. का अळणी भाजी कशी हातून झाली, का रे तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील 18वी रात्र संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही आपली मालिका सुरू झालीये. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. आणि या मालिकेत आपण अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी सखोल संवाद साधत असतो. आज ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी तब्बल 30 वर्ष पत्रकारितेत कार्य केलेलं आहे. सकाळ, त्याचबरोबरीने पुढारी आणि तरुण भारत या दैनिकात त्यांनी सांगली, नगर, त्याचबरोबर मुंबई या आणि पुणे या शहरांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य एक सांगता येईल की ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते, नेते झाले, परंतु नेत्याचे ते पत्रकार झाले, हे एक वैशिष्ट्य त्यांचं आहे. तर ते आपण त्यांच्याविषयी त्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: नमस्कार
1: सर. तुमचं मला बॅकग्राऊंड, बालपण, तसं शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: अजयराव, मला इथे प्रथम तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण मुद्दा तुम्ही घेतलेलाच आहात तर तो सांगावा लागेल. पण विशेषतः पत्रकार वैयक्तिक स्वतःचं फार काही सांगत नाहीत.
1: बरोबर.
2: आणि त्याने सांगू नये असा एक थोडासा संकेत असतो, कारण आपण लोकांच्या कथाव्यथा मांडत असतो.
1: बरोबर.
2: पत्रकार हा लोकांसाठी असतो आणि आपले जॉब जे असतात ते थँकलेस जॉब असतात, कारण लोकांचंच आपण कौतुक करतो.
1: बरोबर.
2: दैनिकात होणाऱ्या चुका असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी होतात, त्याचे सगळे आपल्याकडेच येते, त्याचं श्रेय आपल्याला घ्यायचं असतं. आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो, किंवा नेत्यांचं कौतुक करतो, सामाजिक कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. अनावधानाने कधी कधी आपल्या दैनिकांमध्ये, केवळ माझंच दैनिक नाही पण सगळ्या दैनिकांमध्ये असं होत असते, पण वाचक कधी कधी चिडतात, वैतागतात, असे होतात. पण चूक कोणी, पण मला एक गोष्ट, आता ही मुलाखत सुरू होण्यापूर्वी थोडस मला वाईट वाटलं. ज्या खुर्चीवर स्वर्गीय भूषण सर नाहीयेत, तुम्ही मुलाखत ऐकवी, त्यांनी माहिती घेतल्या सकाळ पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आणि त्या खूप गाजल्या. आणि त्या मुलाखती त्यांनी जवळजवळ जिल्हाभर प्रसारित केल्या. प्रकाश पाटीलला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम रेडिओ नगरने केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो.
1: बरोबर.
2: तर मुद्दा आहे की भूषण सरांनी हाही मला प्रश्न विचारलेला होता, पण तुम्ही विचारताय म्हणून परत आता मी सांगतो की मी तसा सांगली जिल्ह्यातला तासगाव तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातला आहे, पण माझं तसं गावाशी फार काही संबंध राहिला नाही. कारण वडील लष्करात होते आणि लष्करातून रिटायर झाल्यानंतर गावी आले. म्हणजे 1972 चा तो काळ असेल.
1: बर.
2: पण गावात

0: लक्षात आल्यानंतर करायचं काय, कारण कोरडभाऊ जमीन होती, शेतीला पाणी नव्हतं आणि मुलांचं, आम्ही तीन मुलांचं शिक्षण, घरची परिस्थिती तशी काय फार नव्हती. रिटायर झाल्यानंतर पेन्शन फक्त 59 रुपये होती.
1: बर.
0: आणि मग अशा परिस्थितीत ह्या कुटुंबाचं जगायचं कसं आणि यांचं भविष्य काय आणि यांचं शिक्षण काय ह्यांचा त्याने विचार केला.
1: बर.
0: आणि पुन्हाही एकदा गाव सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि एसटीमध्ये ते नोकरीला लागले.
1: बर.
0: पण सांगलीपासून किमान 500 किलोमीटरच्या अंतरावर ते पुन्हा रुजू झाले.
1: बर.
0: कारण पोट त्यांना काही स्वस्त बसून देत नव्हतं, चिंता स्वस्त बसून देत नाही. आता हा जगाचाच नियम आहे. आज आपल्याकडे सगळीकडे जे समृद्धी आलेली आहे, आता गरिबी तशी काही राहिली नाही. पण तुमचा माझा जर काळ बघितला तर आपण मिलो खाल्लेले आहेत, दुष्काळ बघितलेला आहे,
1: बरोबर,
0: पाणी सार्वजनिक आडावरून ओढून आणलेले आहे आपण, मंडळी सगळं पाहिलेलं. पण वडील माझे पालघरला गेले आणि त्यावेळेला मी 6-1 वर्षाचा होतो. आणि तिकडेच पालघरलाच गेल्यानंतर माझं शिक्षण खऱ्या अर्थानं तिथे सुरुवात झालं.
1: बर.
0: पालघरला पहिलीलाच मी गेलो. पालघरमध्ये जर तुम्ही कुठे गेलात तर तिथे एक मच्छी बाजारचं एक मच्छी बाजार भरतो.
1: बर.
0: आणि मच्छी बाजाराच्या शेजारी आमची शाळा होती.
1: हा हा हा.
0: जिल्हा परिषदेची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतू कदम यांच्या घरासमोर होती ती शाळा. आणि आम्ही तिथे एक पालघरला घोलविरा म्हणून एक छोटंसं गाव आहे 2-3 किलोमीटरच्या अंतरावर, तर तिथे आम्ही तिथे राहायचो. आणि त्या शाळेत माझा तसा श्रीगणेश झाला.
1: बर.
0: मी पहिलीपासून ते 4th पर्यंत त्या शाळेत शिक्षण घेतलेलं होतं.
1: अरे वा.
0: आणि ती शाळा सुरू झाल्यानंतर सतू कदम सरांचीच दुसरी एक शाळा होती, जीवन विकास हायस्कूल. आणि ती गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शाळा म्हणून ओळखली जायची.
1: बर.
0: आणि मी शाळेत त्यावेळेला तिथे 5वीला प्रवेश घेतला. आणि तिथे आर्यन हायस्कूल होतं आणि जीवन हायस्कूल होतं, जीवन विकास हायस्कूल होतं. पण आर्यन हायस्कूलमध्ये थोडस बुद्धिवादी किंवा बुद्धिजीवी लोकांची मुलं असायची, थोडी श्रीमंत लोकांची असायची, उच्च मध्यम वर्गीयांची असायची, आणि नापास झालेली मुलं जीवन विकास शाळेत यायची. पण वडील म्हणाले नको आपली ती शाळा जरा बरी आहे का, कोण त्यांना वाटलं माहीत नाही मला. पण आम्ही त्या शाळेत प्रवेश घेतला, 10वीपर्यंत तिथेच होतो. आणि सुदैवाने असं आहे की सांगलीचेच विधान परिषदेचे माजी नेते स्वर्गीय विस पागे सर यांचे भाचे होते, भाची सून त्या शाळेमध्ये होती.
1: बर.
0: श्रीमती मंत्री मॅडम म्हणून. आणि माझं तिथे 10वीपर्यंत शिक्षण झालं. व्यवस्थित वडिलांना असं वाटत होतं की खूप शिकावं.
1: बर.
0: आमच्या वाटेला जी परिस्थिती आली तशी तुमच्या वाटेला येऊ नये, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे त्यांना कळलेलं होतं. कारण कुठल्याही पालकाला, जगातल्या कुठल्याही पालकाला, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेले श्रम, ते आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी आपल्यापेक्षाही खूप मोठ्या उंचीचं बनावं ही अपेक्षा असते. आणि तीच अपेक्षा माझ्याही वडिलांची होती. कारण वडील मी म्हणतो, कारण आई माझी शिकलेली नव्हती, कारण तिला शिक्षणाचं.
1: तुम्ही एकुलते एक होते का?
0: नाही, आम्ही 3 भाऊ आणि सर्वात लहान होतो मी. पण आईला शिक्षणाचं ज्ञान नव्हतं, ती शाळेत कधीच गेलेली नव्हती, अशिक्षित होती, त्यामुळे तिला शिक्षणाचं महत्व कळणं काही शक्यच नव्हतं. पण ती इतकंच म्हणायची, बाबा बाप सांगतो तर अभ्यास करा, शिका लिया, वाचा, मोठं व्हा, आणि तुम्ही शिकला तर अजून काहीतरी आपल्या घराण्याला फायदा होईल. पण हे संस्कार किंवा हे 2 शब्द असतील ते माझ्या मनावर कायमच कानी पडायचे. आणि असं वाटायचं की आपले वडील किंवा असं लहानपणीच एक संस्कार म्हणतात जे असतील ते माझ्यावर झाले. अभ्यास करू लागलो, चांगल्या मुलांच्या सहवासात आलो, थोडा खोडकर पण होतो मी, नाही असं नाही, मस्ती करायचो शाळेत. बाई कधी कधी म्हणायच्या, हा 10वी कसा पास होईल माहीत नाही, पण एक बालवय असते, मुलं असतात, मस्ती करतात, अशाच खोडकर मुलांपैकी मी होतो.
1: बरोबर.
0: पण पुढे त्यांनीच सगळं गुरुजींनी बाईंनी सांभाळलं आणि मी 10वी तसा पास झालो. खूप मार्क नाही मिळाले, पण मला गणित आवडायचं नाही, म्हणजे गणितात मी कच्चा म्हणजे ढ होतो असं म्हणलं तरी चालेल.
1: अरे बापरे.
0: आवडायचंच नाही मला, बाकी सगळे विषय आवडायचे, इंग्रजी विषयच आवडायचा विषय. मग त्याचा पत्रकारितेत मला पुढे
1: उपयोग झाला,
0: मी भाषांतर वगैरे करायला लागलो. आता पण अजय खरं सांगायचं म्हणजे अशी पार्श्वभूमी असलेल्या घरामध्ये थोडस शुद्ध मराठी पण बोललं जायचं नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे हिंदी इंग्रजी तर लांबच राहील, तिथे चांगलं मराठी यायला पाहिजे किंवा आपली जी आईची भाषा असते तीच बोलत होतो. पण सुदैवाने आमच्या माझ्या वाटेला किंवा मला जे काही गुरुजन मिळाले त्यात कामतबाई होत्या, मंत्री सर होते, पेगडे सर होते, शृंगारपुरी सर होते, सगळी अशी मंडळी मोठी मिळाली, त्यांचा सहवास मिळाला, हळूहळू वाचन करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, अभ्यासाची ओढ निर्माण झाली. आणि नंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये ही तशी मग सुरुवात तशी चांगलीच झाली.
1: बर बर बर.
0: पण शिक्षण सुरू केलं, शिक्षणाचं महत्व मला कळू लागलं आणि आपण शिकलंच पाहिजे असं मला वाटायला लागलं. पण दुर्दैवाने काय झालं की वडिलांना माझ्या जे वाटत होतं की तिन्ही मुलांनी शिकावं, पण माझे दोन्ही मोठे भाऊ खूप शिकले नाहीत. एकाने सातवीतून सोडली आणि एकाने दहावी का आठवीतून शाळा सोडली. वडिलांना खूप दुःख झालं त्या गोष्टीचं. वडील असे म्हणत होते की मी अजून खूप कष्ट करीन पण तुम्ही अभ्यास करा मोठे व्हाशी. पण दुर्दैवाने शिकले नाही. पण त्या काळी नोकरीची एवढी काही प्रॉब्लेम नव्हती.
1: बरोबर.
0: तर माझ्या वडिलांनी त्या दोघांनाही एसटीत नोकरीला लावलं.
1: अरे वा.
0: आणि ते जॉब करू लागले. म्हणजे घरात वडील नोकरी करायला लागले, त्यावर दोन भाऊ नोकरी करायला लागले आणि मी शेंड फळ होतो. त्यामुळे मी काही नोकरी विक्री केली नाही. मी माझं सगळं लक्ष
1: शिक्षणावर,
0: अभ्यासावर, शिक्षणावर इकडेच केलं. आणि पुढे मग मी कॉलेजमध्ये गेलो. माझ्या कॉलेज
1: आर्ट्सलाच गेला असाल.
0: मी आर्ट्सलाच गेलो.
1: बर बर.
0: सोनोपन दांडेकर शिक्षण मंडळी, म्हणजे सोनू मामा जे आहेत कीर्तनकार निरूपणकार सगळे, तर त्यांच्या नावाने कॉलेज आहे. मला सांगण्यास इथे आनंद वाटतो या रेडिओ नगर मधून की सोनू मामा मूळचे पालघरचे आहेत आणि ते वडरे पालघर पासून एक 8-10 किलोमीटर अंतरावर आहेत गाव वडरी. त्या गावचे ते सोनू मामा आहेत. अशा त्यांच्या जन्मभूमीत मला शिक्षणाचं सगळी द्वार खुली झाली. अभ्यास केला, शिकलो आणि जो स्कूल सब्जेक्ट नव्हता तो लक्ष्मीकांत मंत्री सरांनी मला फिलॉसॉफी हा विषय घ्यायला
1: लावला.
0: तर मला ते फिलॉसॉफी काही कळत नव्हतं. नाही, मला असं वाटत होतं की मराठीच सब्जेक्ट घ्यावा. ते म्हणले नको नको तू हाच अभ्यास कर. पण आम्ही शेवटला फक्त 5 विद्यार्थी फिलॉसॉफीचे होते. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं की आपण फिलॉसॉफी घेतोय, चूक करतोय, स्कूल सब्जेक्ट नाही. इतरांना नोकऱ्या लागल्या पण मला नोकरी लागत नव्हती. पण मी नंतर ते म्हणाले हा नोकरीसाठी तुला शिक्षण घ्यायचं आहे की तुला काहीतरी व्हायचं आहे की अभ्यास करायचा आहे. फिलॉसॉफी किंवा भारतीय तत्वज्ञान किंवा कुठलंही तत्वज्ञान प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक विषयाचा हा पाया असतो एवढं लक्षात
1: ठेवावं.
0: तर त्यावेळी मला तसं काही पटलं नव्हतं. पण आज सिंहावलोकन करताना असं मला वाटतं
1: ते योग्य होते असं वाटतं.
0: म्हणत होते ते योग्य होतं.
1: बरोबर.
0: माझं तिथेच बीए पर्यंत शिक्षण झालं. माझे शेवटचे 6 विषय पदवीचे फिलॉसॉफीच होते. वेस्टर्न फिलॉसॉफी होतं, इंडियन फिलॉसॉफी होतं, फिलॉसॉफी ऑफ भगवद्गीता होतं, लॉजिक होतं, नीतीशास्त्र होते. मला ते सब्जेक्ट आजही आठवतात. पण ती पुस्तकं, ती नोट्स सरांची आजही माझ्याकडे आहेत आणि ती कधी कधी बाहेर काढतो. कधी तरी
1: त्याचा उपयोग होत असेल.
0: आजही मला त्या नोट्सचा, त्या पुस्तकाचा उपयोग होतो.
1: बरोबर.
0: आणि मला खूप त्याचा आनंद आहे. आणि मी माझे असे भाग्य समजतो की असे गुरुजन माझ्या वाटेला आले. एका सामान्य शेतकरी कष्टकरी समाजातल्या पोराला असे गुरुजन भेटावे,
1: दिशा देणारे,
0: दिशा देणं भेटावे. आणि त्यांनी माझ्याकडून काहीतरी करून घेतलं किंवा शिक्षणाचं महत्व पटवलं.
1: बरोबर.
0: कारण मंत्री सर होते ते गांधी तत्वज्ञानाचे उपासक होते.
1: बर.
0: आणि मला वाटते गांधींच्या विचारावर त्यांनी PhD केलेली होती आणि खूप गांधीवादी तत्वज्ञानी होते. विसपाग्यांचे भाचे होते.
1: बर.
0: असा सगळा तो मंत्रलेले दिवस होते. छान दिवस गेले ते. म्हणजे मी पुन्हा म्हणतो की सिंहावलोकन करताना खूप आनंद वाटतो.
1: म्हणजे पालघर म्हणजे मुंबई विद्यापीठातच तुमचं?
0: पालघर मुंबई विद्यापीठातच येते. आणि पूर्वी, आता पालघर जिल्हा झाला, पूर्वी तो ठाणे जिल्हा.
1: ठाणे जिल्हा.
0: आणि ठाणे जिल्ह्यात 13 जे तालुके होते त्या तालुक्यापैकी एक हा पालघर जिल्हा.
1: बर बर बर. तुमचं मग शिक्षणाचं आणि मग तुम्ही पुढे काय वाटचाल पत्रकारितेची कशी सुरू झाली?
0: नाही, आता त्याची फार गंमत आहे. म्हणजे पत्रकारितेत कसे गेलो खरं सांगू का? पत्रकारिता आमच्यात ह्यापूर्वी जेवढ्या पिढ्या होऊन गेल्या ना त्यात कोणीही प्राध्यापक नव्हता, डॉक्टर नव्हते, पत्रकार नव्हते, हे कष्टकरी समाजातलीच आम्ही सगळी माणसं सगळी. म्हणजे एकतर ते पोलिसात असायचे
1: बर
0: किंवा लष्करात असायचे किंवा विशेषतः शेती करायची. म्हणजे हाच साधारणपणे एक व्यवसाय किंवा गावाकडे जवळ कुठे असली नोकरी करणं. मग अति गरीब माणसं एकतर दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात, सूत्राच्या बांधाला कामाला जाणं, असाच एक थोडासा एक पद्धत होती पूर्वीची. पण पत्रकारितेकडे मी जाण्याचं कारण असं काही नव्हतं किंवा पत्रकारिता करावी असं प्रारंभी मी महाविद्यालयात असताना माझ्या मनात काही नव्हतं,
1: विचार नव्हता.
0: पण काय झालं, माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला असा सुरुवातीचा, की मला असं माझे सगळे मित्र म्हणजे 13वी 14वीलाच असताना सगळे मित्र सगळे ते तरुण होतो आम्ही सगळे आणि सगळे काँग्रेस पुढाऱ्यांच्या नेत्यांची पोरं होती, काँग्रेसचा विचार मानणारे. माझे वडील तेच होते, माझे वडील ही गांधी तत्वज्ञानाचे उपासक होते, नेहरू गांधी परिवार त्यांना खूप अभिप्रेत होता कारण ते मी पाहत होतो सर्व लहानपणापासून. म्हणजे त्यांना कधीही काँग्रेस विरोधात बोललेलं आवडायचं पण नाही त्यांना. पण आम्ही सगळे मित्र म्हणजे सगळे बंडखोर निघालो आणि आम्ही शिवसेनेत गेलो. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं खूप अट्रॅक्शन
1: होतं,
0: कारण ते आम्हाला हिमॅन म्हणायचे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, शिवसेना हा पक्ष, मराठी माणूस. आणि ह्याच्यामुळे आम्ही तिकडे आम्हाला आकर्षण वाटलं आणि आम्ही म्हणजे लोक तुरुंगात जातात वा कसा असतो तुरुंग, त्याचं एक कौतुक वाटायचं की असं
1: आंदोलनात जास्ती
0: आंदोलनात सहभाग असायचं, आंदोलनच होतं ते. हळूहळू मग आम्ही ती सैन्यात का खोटं वाटतं भारतीय विद्यार्थी सैन्याचं,
1: अरे वा
0: ग्लासी असेल म्हणजे त्याच्या अगोदरची गोष्ट
1: म्हणजे युती सरकार यायची अगोदर,
0: युती सरकारच्या
1: अगोदर
0: दौरे करायचे यायचे,
1: ते विद्यार्थी सेनेचं सक्रिय काम करायचे
0: त्यावेळेला. ते आम्ही मग ते खूप आम्हाला त्यांच्यानंतर राज ठाकरे आम्हाला फार प्रिय वाटायचे. म्हणजे बाळासाहेबांचा वारसदार, बाळासाहेबांसारखेच बोलतात, बाळासाहेबच आम्ही त्यांच्यामध्ये बाळासाहेबच पाहतो.
1: बरोबर.
0: तर त्यांना मी असं आम्ही मित्र सगळे त्यांच्यावर असायचं, आम्हाला खूप अभिमान वाटायचा. बाळासाहेबांची जर सभा असली समजा पालघरला, तर आम्ही इतकं बेभान होऊन काम करायचो त्यांचं, रात्रंदिवस बघायचो नाही आम्ही पताका लावा. पूर्वी असे ते दोरी बांधायची लांबच्या लांब, त्या भगवा पताका रात्रभर लावायचे, झेंडे लावायचे, भिंती रंगवायच्या. आता सगळं काय ते कालबाह्य झालं, आता नाहीये तसं काय. किंवा इलेक्शन मध्ये काम करता तर वेगवेगळे प्रकार करावे लागायचे. आता मी ते सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत, पण आता राजकारणी जे सगळं करतात किंवा त्यांचे कार्य करतात त्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. पण आता तुम्ही मला ते विचारू नका काय काय केलं.
1: म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही एकदम सक्रियपणे काम सुरू केलं.
0: कार्यकर्ता होतो मी, पण मी पद कधीच नाही घेतलं पक्षामध्ये कधीच नाही. पण माझे सर्वांचे एकदम अतिशय संबंध चांगले होते, सर्वांचं असं थोडस.
1: सभा वगैरे झाली होती का पालघरला?
0: भरपूर सभा झाल्या, भरपूर.
1: अरे इलेक्शन वगैरे काय पिरियड असेल ना?
0: इलेक्शनच्या जिल्हा परिषदेची असायची, ग्रामपंचायतीची असायची, पंचायत समितीच्या व्हायच्या, विधानसभेच्या व्हायच्या, भाजप शिवसेना युती होती, उत्तर मुंबईचे खासदार म्हणून श्रीराम हे राम नाईक उभे राहायचे.
1: बर बर बर.
0: आणि पालघरला आदिवासींसाठी आरक्षित असल्यामुळे
1: लोकसभेत
0: मनीषाताई निमकर उभा राहिल्या. त्या जवळजवळ 2-3 टर्म होत्या, 2 टर्म तिथे. मग अशा पद्धतीने आम्ही काम करणे. पण उमेदवार निवडून आणायचा हे आमच्याकडे जिद्द. पण पैसा बिसा वगैरे आम्हाला असं काही फार महत्वाचं नाही वाटत की पैसा घ्यायला पाहिजे. आज जो काही तुम्ही इलेक्शनच्या काळात पैसे वाटता किंवा जे बोलले जाते किंवा पैशाशिवाय किंवा आता वॉटर बॉटल किंवा पाण्याची बाटली दिल्याशिवाय कार्यकर्ते हलतच नाही. आमचा काळ तसा नव्हता. आम्ही अर्धा वडापाव खाऊन

0: मी तो नेहमीच म्हणतो की तो मंतरलेला काळ होता, चांगले होते. वैमनस्य असं काही नव्हतं कोणामध्ये, म्हणजे तो काळ होता असं मला वाटते. अशा पद्धतीने आम्ही पक्षात पण जवळजवळ मी 8-9-10 वर्ष काम केलं नाही असं नाही. काही दोन हे पण झाल्या, पोलीस यायच्या घरी, कुठे आहे तो, काय करतात. मग काँग्रेसवाल्यांचा दबाव असायचा, आमची नावं काम केलेल्या माणसांचं जे कार्यकर्ते सक्रिय असायचे त्यांची नावं जायची पोलीस स्टेशनला. काही केसेस वगैरे फार नव्हते होत, पण पोलीस घेऊन जायचे, सोडून द्यायचे. हा, आंदोलनाचे
1: म्हणजे काय एवढं.
0: हा, म्हणजे जिथे बाप एसटी चा ड्रायव्हिंग करायचा त्या गाडीवरच मी दगड मारायचो. आता काय करू. वडील एकदा मला म्हणाले, अरे एसटी आपल्याला कमवून देते, आपल्याला पैसे मिळतात, आपलं घर त्याच्यावर चालतं, त्याच्यावर तू दगड मारतो, तुला काय कळतं बिळतंय का नाही. पण मला वडिलांचं काही म्हणणं कळायचं नाही, मला फक्त बाळासाहेब ठाकरेच माझ्या चेहऱ्या डोळ्यासमोर दिसायचे. असे ते गोपीनाथ मुंडे यायचे, त्यावेळेला किरीट सोमय यायचे, फार त्यांची जोरदार भाषण व्हायची, कारण सत्ता नव्हती ना महाराष्ट्रात आणि विरोधी पक्षात होती
1: सगळी मंडळी
0: आणि काँग्रेसची ताकद होती. म्हणजे शक्तिशाली नेते होते महाराष्ट्रात.
1: आणि पालघर तसा काँग्रेसचा
0: बालेकिल्ला होता, पूर्वी समाजवाद्यांचा होता, मग काँग्रेसचा होता. भरपूर मोठे मोठे नेते होते आणि आम्ही काही सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते होते. बरोबर. आणि आमचे नेतेही सामान्य, समजा तालुका प्रतिनिधी असेल तो सामान्यच असायचा. म्हणजे तो आम्हाला सांभाळू शकत नव्हता, कारण त्याच्यात खिशात दमडी नाही, तो आम्हाला काय देणार. पण निष्ठा जी म्हणतात ना पक्षावर, पण निष्ठा आम्ही कधी निष्ठून नाही दिली. म्हणजे आम्हाला कोणी असे त्यावेळेला असं लालच दाखवत नव्हते आजच्या सारखे. आज आपण जे फोडाफोडीचं राजकारण बघतो, सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, ज्या पक्षावर निवडून यायचं त्या पक्षात राहायचं नाही, दुसऱ्याच पक्षात द्यायचं. आता खोके वगैरे शब्द मला माहीत नाही काय आहेत, माझ्यासारख्या जबाबदार पत्रकाराने बोलू नये, कारण आपल्याला काही त्याचा अनुभव नाही, आपण काही पाहिलेल्या नसतात गोष्टी. पण इतकी निष्ठा का बदलली जाते मला हे काही कळतच नाही. कारण जो पक्ष तुम्हाला उभा करतो, मोठा करतो, तुम्हाला नाव मिळवून देतो, नावलौकिक मिळवून देतो, म्हणजे कुठलाही असू द्या, पण ज्या नेता, जो नेता तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही काहीच नसता इतक्या तुम्हाला मोठ्या पदावर नेऊन ठेवता, तर थोडं पक्षाशी मला वाटते काहीतरी निष्ठा असायला हवी असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकशाही आहे, कोणी कुठे जावे काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फोडाफोडी करायची का नाही करायची हे ज्याने त्याने ठरवावं. पण मला असं वाटतंय की थोडं पक्षनिष्ठा असायला हवी. पण इतर सगळ्या पक्षाचा जर विचार केला ना, तर मला मग भारतीय जनता पक्षाविषयी असं म्हणेल की भारतीय जनता पक्षाला सत्ता येऊ दे किंवा सत्ता नाही येऊ दे, त्यांचे कार्यकर्ते नेते 99.99% फुटत नाहीत.
1: निष्ठावान असतात,
0: निष्ठावंत असतात. अपवादाने काही घटना घडल्या असतील. बरोबर. तुम्ही बघा किती उन्हाळे पावसाळे किती येऊ द्या,
1: दोन खासदार होते एकेकाळी,
0: एकेकाळी दोन, पण ते नाही जात. उद्या समजा महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली, तर जे निष्ठावंत आहेत भाजपचे ते कदापि कुठल्याही पक्षात सत्तेकडे जाणार.
1: बरोबर.
0: यावरही मला विश्वास आहे. तुम्ही आता पुढचा तुम्ही क्रॉस प्रश्न मला करू शकता, मी त्याला उत्तर देऊ शकतो. पण हे तितकंच खरं
1: खरं सत्य आहे.
0: ठीक आहे,
1: बरोबर आहे. बरं, आता पत्रकारितेकडे कसे वळाल ते सांग.
0: मग ते काय झालं, आता तो मी बोललेलो भूषण सरांना, पण खरंच सांगतो की वडील वडिलांना खरं आवडत नव्हतं हे. आणि जसं बाळासाहेब ठाकरे जसे माझे नेते होते किंवा मला ते आदर्श वाटायचे, तसे आमचे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे होते जिल्हा प्रमुख. आणि ते खूप असं दाढी वाढवलेले आणि असं त्यागी माणूस वाटायचे. आणि खूप आमचं त्यांच्यावर प्रेम होतं, कारण ते कधी रात्री 12-1-2-2 वाजता पालघरला यायचे. काय सांगितलं की या म्हणले ना, तो कधी यायचे. आम्ही 2-3 वाजेपर्यंत जागे राहायचो. आणि कुठलंही त्यांच्याकडे गेलं की काम झालं नाही असं कधी व्हायचं नाही. चिठ्ठी द्यायची, कार्यकर्त्यांना प्रेम करायचे, न्याय द्यायचे. आणि त्यांच्या जीवावरच सगळे आम्ही दादागिरी करायचो.
1: बर.
0: म्हणजे आम्हाला लोक जे रिस्पेक्ट द्यायचे ते आनंद दिघे साहेबांमुळे द्यायचे असं मला आजही वाटते. कारण ते त्यांना असं वाटत होतं, कारण त्यांनी खूप कष्ट घेतलेत पक्षासाठी. पण दिघे साहेबांबरोबरच मी दुसरी पण नावं घेतो. गणेश नाईक साहेब होते, प्लस तुम्हाला सांगतो मोदा जोशी होते, सतीश प्रधान साहेब होते, शाबीर भाई शेख होते, अशी भली भली नेते मंडळी होती आणि ते त्यांच्यापूर्वी यापूर्वी आनंद दिघे साहेबांच्या अगोदर त्यांनी जिल्हा प्रमुख पद पण सांभाळलेलं आहे. पण आनंद दिघे साहेब

0: मागच्या वेळेला जिल्हा प्रमुख पद झाले ना, तेव्हा ठाणे जिल्ह्याचं राजकारणच फार बदलून गेलं.
1: एकनाथ शिंदे नव्हते ना तुमच्या?
0: एकनाथ शिंदे होते, पण ते ठाण्याच्या महापालिकेपुरते मर्यादित
1: नव्हते.
0: त्यांचा खरा जो उदय झाला तो 2004 नंतर आनंद दिघेंच्या निधनानंतर, आणि त्यापूर्वी ते ठाणे महापालिकेच सक्रिय होते. आणि तसा करिश्मा जो होता तो आनंद दिघेंचा साहेबांचा होता,
1: सगळा होता तो.
0: म्हणजे एकनाथ शिंदे काय नव्हतेच त्यावेळेला, म्हणजे तसं फार नव्हते
1: जिल्ह्यात.
0: आमचा थेट संबंध टेंबीनाका,
1: टेंबीनाका
0: आम्ही शेकडो वेळा टेंबीनाक्यावर.
1: अरे
0: मग त्यांच्याशी संबंध आला. आणि देगे साहेब कधी यायचे, पाठीवर हात ठेवायचे, काय रे म्हणायचे, तिथे गेले की जेवला का, खाल्ला का, सगळं विचारायचे. म्हणजे आपला माणूस वाटायचा. आणि मग ते काँग्रेसच्या विरोधात लढायचे ना, म्हणजे विरोधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढायचे, ते आम्हाला फार वाटायचं,
1: भावायचं ते.
0: त्यामुळे मग पुढे पुढे काय झालं, थोडस वडील नाराज झाले, दोन भावांची लग्न झाली. मला असं वाटायचं की नाही आपण आनंद दिघेच व्हावं,
1: आपण
0: पूर्णपणे पूर्ण वेळ काम करावं,
1: शिवसेनेच
0: काम करावं. आणि मला असं शिवसेनेतच करिअर करायचं होतं.
1: बर,
0: मग तुम्ही हवं तर असं म्हणा की मला पॉलिटिकल करिअर करायचं होतं राजकारणामध्ये. आणि मी ठरवलेलं होतं की राजकारणातच मोठं व्हायचं, राजकारणातच अभ्यास करायचं.
1: बर,
0: पण दोपावकर साहेब तुम्हाला मी सांगतो की मी बाकी शिवसेनेच्या दगडधोणे मारणाऱ्यापैकी तर नव्हतोच नव्हतो, आंदोलन करत होतो. पण मला वेळ होतं ते त्यांची पत्रकं लिहून देणं.
1: बर,
0: मग एखाद्या प्राध्यापकाचा शाखेत कार्यक्रम भरवणं, व्याख्यानं ठेवणं.
1: अरे वा,
0: मग दिघे साहेब जसं वह्या वाटायचे दरवर्षी, लाखो कोटी वह्या वाटायचे, मग आम्ही वह्या वाटायचो, तसले कार्यक्रम मी विशेषतः घेतो. तर त्यामुळे ते लोकांना
1: प्रबोधनात्मक कार्यक्रम
0: करायचो. आणि वाचायचा थोडासा मला वेळ होतो, वाचन करायचो, थोडं वाचायचो, अभ्यास करायचो, पुस्तकं वाचायचो. आणि मला थोडं मोडकं तोडकं मी भाषण करायचो.
1: बर,
0: थोडस अग्रेसिव्ह पण करायचो, पण मी भाषण करायचो.
1: बर,
0: त्यामुळे मला ते काही लोक छोटे मोठे कार्यकर्ते मला म्हणायचे, चल चल जिल्हा निवडणूक वर आली की प्रकाश तू चल, तू भाषण कर, तू निवेदन कर, तू कर, असं छोटं छोटं बोलायचो मी. आता मला त्यावेळेचं आता फार काही आठवत नाही, पण मी बोलायचो, भाषण करायचो. त्यामुळे तर मला ज्या विषयी लोकांना एक थोडस असं वाटायचं की हा खरंच एक काहीतरी विचार करतो वेगळा पक्षात राहून. मग शाखेत बसलो की मग कॉलेजचा अभ्यास करायचो, तिथेच हे करायचो. मी बीए जवळजवळ झालो तर शाखेत अभ्यास करूनच झालेलो आहे. आम्ही तिथे शाखेतच जायचो. असं काय सगळं वेगळेच दिवस होते. पण मग नंतर वडील ऐके ना, त्यांना पटे नाही सगळं शिवसेना, ते नाराज, खूप नाराज झाले. ते म्हणले असं नाही, आपण एकदम मध्यमवर्गीय आहोत, आपली परिस्थिती इतकी चांगली नाही आहे, एक 4-5 वर्षांनी मी रिटायर होणार कधी ना कधी, दोन भाऊ नोकरी लागले, मग तुझी मला काळजी वाटते, तुझं कसं होणार, शेवटी जसं त्यांना स्वतंत्र असावं, स्वतंत्र काहीतरी नोकरी केली पाहिजे असं. वडील मला म्हणाले एसटीत नोकरीला लाग.
1: बर,
0: तर मला काही ते पटलं नाही खरं. वडिलांनी प्रयत्न पण केले, मला ट्रेनी क्लेरिकलचा जॉब पण मिळालेला.
1: बर,
0: मी थोडा 8-15 दिवस तो केला, पण मी 15 दिवस का काय महिन्याभर काय असेल ते आता आठवत नाही, पण मी तो सोडून दिला. कारण ती टेबल खुर्ची, ती सरकारी नोकरी, मला काय त्यावेळेला पण माझ्या पर्सनॅलिटीला असं वाटत होतं की आपली ही नोकरी आपली करणे योग्य नाही, आणि तुझी योग्यतेची नाही ही नोकरी.
1: बरोबर,
0: मी वडिलांना मी नाराज झालो, मला काही इंटरेस्ट नाही म्हणलं त्या नोकरी विक्रीमध्ये. अरे मग ते वडील खूपच नाराज झाले, म्हणाले की अरे असं कसं, तू विचार करायला पाहिजे म्हणे, नोकरी एक तर आता पुढे मिळतील नाही मिळतील. नाही नाही नकोच, मला नोकरीच नको. मी ते सोडून दिली, गेलोच नाही तिकडे.
1: बर,
0: मोडीन म्हणे काय करायचं ठरवलं. मग मी म्हणलो की आता मला आता हे राजकारण मला आवडते, मग आता काय करायचं. मग काही मित्रांना विचारले, त्यांचं जर मार्गदर्शन घेतलं, आणि योगायोगाने की काय म्हणा, एकदा तिथे माधव गडकरींचं व्याख्यान ठेवलेलं होतं तिथल्या समाजवादी मंडळाने, आणि मी माधव गडकरींचं व्याख्यान ऐकायला गेलो. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण्यांवर सडेतोडपणे आपली त्यांची वाणी बोलत होती, आणि खूप त्यांनी टीका केली, खूप उदाहरणं, समाजकारण, राजकारण, शिक्षण, संस्कृती याच्यावरती इतके 1.5 तास उत्तम बोलले, मी इतका प्रभावित झालो. अरे असा संपादक होणे नाही,
1: ते लोकसत्ता संपादक होते,
0: लोकसत्तेचे संपादक होते. आणि मला असं वाटलं की आपण ह्यांच्या हे सगळे हेच क्षेत्र चांगलं आहे.
1: बरं,
0: मला काही माहीत नव्हतं त्या पत्रकारितेचं, कारण माझ्या घरात यापूर्वी साधा वार्ताही कोणी नव्हता, म्हणजे लांबच्या नातेवाईकच पण कोणी नव्हते. मग मी काही मित्रांचे सल्ले घेतले, सगळं बरंच त्यासाठी कष्ट घेतले, महिनाभर काय काय करता येईल काय. नंतर मग मी अंधेरीला, मुंबईला, त्यांची एक जाहिरात आलेली की एक पत्रकारितेचा कोर्स आहे 1 वर्षाचा,
1: बरं,
0: डिप्लोमा, त्यासाठी ऍडमिशन सुरू आहेत.
1: बरं,
0: मग माझा एक मित्र निलेश बांदिवडेकर आणि मी, आम्ही दोघांनी ऍडमिशन घेतलं.
1: बरं,
0: पण निलेश काही थांबला नाही, कारण त्याला BRCA मध्ये नोकरी लागली आणि तो गेला, आणि मी तो 1 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला.
1: बरं,
0: आणि मला असं वाटलं की आपण राजकारण्यांजवळ जाणारं क्षेत्र म्हणजे पत्रकारिता,
1: हो हो,
0: ते आपण केलं पाहिजे. आणि मला म्हणाले की अनेक मित्रांनी सांगितलं की तू हे क्षेत्रात जा, तुझं वाचन चांगलं आहे, हे आहे ते, पण मला माहिती नव्हतं. नुसतं वाचन पण कामाचं नसते पत्रकारितेमध्ये, वेगवेगळ्या गोष्टी असतात, अँगल असतात. पत्रकारिता करताना खूप शिकावं लागते, चांगली भाषा यावी लागते. आणि त्यानंतर मी तो डिप्लोमा केला, लोकसत्तेमध्ये माझी सुरुवात झाली ट्रेनिंग.
1: बर,
0: तिथे एक मी 5-6 महिने काम केलं. अरुण टिकेकर साहेब होते मग तिथे, नंतर मी तिथून सोडलं, कारण ट्रेनिंगच होतं ते. पण मुंबई तरुण भारतमध्ये गेलो, तिथे जोगळेकर, सुधीर जोगळेकर संपादक होते, न्यूज एडिटर पद्माकर कार्यकर होते. पद्माकर कार्यकर मध्ये अभिनेता यतीन कार्यकरचे चुलते ते. तर मग तिथे गेलो, मग श्रीराम खाडीलकर होते, लक्ष्मीकांत जोशी होती, आणि तो संघाचं मुखपत्र होतं RSS,
1: तरुण भारत.
0: त्या वृत्तपत्रात मी खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात केली. पण मी
1: मुंबई कार्यालयामध्ये
0: मी 8-9 वर्ष काम केलं.
1: अरे वा,
0: ज्या वृत्तपत्राने झिरो प्रकाशला हिरो करण्याचं काम केलं असं मी म्हणेन, कारण त्यांनी मला खूप शिकवलं. म्हणजे सुधीर जोगळेकर, पद्माकर कार्यकर ह्या सगळ्या मंडळीने, मी असं म्हणेन की माझं बोट धरून त्यांनी शिकवलं पत्रकारिता काय असते ती. खूप स्वातंत्र्य दिलं, कारण मी पालघरला राहायचो आणि मुंबईला दादरला मी नोकरी करायचो. म्हणजे 120 किलोमीटर रोज यायचो आणि 120 किलोमीटर दररोज जायचो. तर मी 3 महिने फ्रीच काम केलं तसं. मग त्यांनी मला घेतलं, पुढे परमानेंट केलं. मग मी रिपोर्टिंग करू लागलो, वाचू लागलो. त्यांनी खूप खूप म्हणजे खूप सहकार्य केलं. म्हणजे पत्रकारितेचा पहिला खऱ्या अर्थाने जर धडा कुठे गिरवला असेल
1: तर
0: ते मुंबई तरुण भारत मध्ये गिरवलेला आहे. आणि त्यांचे माझ्यावर जे ऋण आहेत ते मी असेपर्यंत कधीच फेडू शकणार
1: नाही,
0: आणि त्यांच्या ऋणातच मी राहणं पसंत करेन.
1: कुठल्या बातम्या वगैरे आठवतात का तुम्हाला त्यावेळेसच्या? त्यांच्या तुम्ही
0: बऱ्याच लिहिल्या. मी सांस्कृतिक बीट, सुरुवातीला मी सांस्कृतिक बीट बघायचं, आणि त्यावेळेला असं नव्हतं, त्यावेळेला उपसंपादक वार्ताहर अशी पोस्ट असायची. आता उपसंपादक रिपोर्टर असं विभागणी असते, पण पूर्वी तसं नव्हतं. तुम्ही टेबलला पण काम करायचं आणि गरज पडली तर बाहेर पण रिपोर्ट
1: करायची.
0: मग माळगी प्रबोधिनी मध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे, मग वेगवेगळ्या विषयावर लिहायचे, ते सांगायचे. कधी आमच्या चुका व्हायच्या, करून एकदम तरुण होतो, कारण कधी भाषेत चुका व्हायचे, व्याकरणात चुका व्हायच्या, पण ते खूप नीट समजावून सांगायचे. तर चांगलं होत नव्हतं, कळत नव्हतं. तर त्या मंडळीतलं की दोन मराठीची एक घे, मराठीची घे, आणि सुरुवात केली अशा भाषांतर करायला करायचं. हल्ली जशी जिंकते तसे नव्हतं त्या. म्हणजे आता ते लोहार जसं कोण होत्या की ऑफिस, आता सगळीच पत्रकारितच सगळी बदललेली आहे. त्यामुळे आता काही तसं नाही राहिलं सगळं चित्र. पण अशी पत्रकारितेला अशी सुरुवात झाली. पण मग मी ठरवलं की आपण पत्रकारितेच करिअर करायचं. राजकारणात करिअर करता आलं नाही, पत्रकारितेत करिअर करायचं. आणि इथे एक दिवस कधीतरी यशस्वी होता येईल का एवढं बघायचं. पण सुदैवाने नगरलाच संपादक म्हणून संधी मिळाली. त्याबद्दल सकाळ माध्यम समूह, इथले सगळे सम्राट सर, श्रीराम सर, उदय जाधव सर आहेत, यांनी मला खूप सहकार्य केलंय.
1: तरुण भारत नंतर मग सकाळमध्ये झालात का?
0: नाही नाही, मी तरुण भारत मध्ये काय झालं, वडील माझे आजारी पडले.
1: बर,
0: मी तिथे परमानंट होतो. पण वडील आजारी पडल्यानंतर मग मला तिथे घरी जायला आमच्या कोण नव्हतं. आमची शेती होती, वडिलांनी चांगलं घर बांधलेलं होतं, आणि दोन भाऊ माझे नोकरी करत होते.

0: आता त्यांना त्यांची बदली होत नव्हती. मग आता सरकारी नोकरी सोडून ते कशी जाते. मग म्हणाल मला त्यावेळेला मुलगी झालेली होती पण मी म्हणलं की मी नोकरी सोडली, राजीनामा दिला तरुण भारतचा आणि मी पुढारीला जॉईन झालो तिथे.
1: कुठे?
0: सांगलीमध्ये.
1: सांगली पुढारी.
0: सांगली पुढारी. तिथे दोनच वर्ष काम केलं. तिथेही चांगला अनुभव मिळाला.
1: बर.
0: बहुजन समाजाच्या सगळ्या चळवळी होत्या.
1: बर.
0: बहुजन समाजात कष्टकऱ्यांचं, शेतकरी, शेतमजुरांचं तिथे सगळं प्राबल्य होतं. कारण माझा शहरी तोंडावळा होता. कारण मी शहरातली पत्रकारिता
1: होतो.
0: मुंबईतलं पत्रकारिता करणं आणि ग्रामीण पत्रकारिता करणं खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण मला ग्रामीण पत्रकारितेचा झुरा अभ्यास होता. पण तिथे आमचे ते कर्मवीर अण्णांचे पुतणे आहेत, मदन पाटील सर, ते तिथे प्रमुख होते. अशोक घोरपडे साहेब होते. असे वेगवेगळे लोक होते त्यांनी. त्यांनी विशेषतः अशोक घोरपडेनी मला खूप शिकवलं ग्रामीण पत्रकारिता. म्हणजे ऊसाच्या त्या सगळ्या दरा, ऊसाचे दर कसे असतात, एमआरपी काय असतो, ते मला काही काही माहीत नाही. पण त्यांनी सगळं सांगितलं सहकार. मग पुढे भविष्यात मी सहकारावर पण थोडं लिहू शकलो.
1: अरे वा.
0: पण त्याचं श्रेय घोरपडे साहेबांना आहे असं मी म्हणेन. कारण शेवटी काय असते, कुठली गोष्ट असते ती शिकावीच लागते. जोपर्यंत तुमच्या ते वाटायला येत नाही किंवा तुम्हाला ती करावी लागते त्यावेळी तुम्हाला ते शिकावंच लागतं. मग अशा पद्धतीने तिथे आणि राजकारण खूप तिथे स्ट्रॉंग होतं. नगर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये ते साम्य आहे. पॉलिटिकली जिल्ह्यात तो पण स्ट्रॉंग होता. जसं नगर जिल्हा आहे म्हणजे तिथे ऊस जसा आहे तिथे तसा ऊस आहे. जसे रचना सारखीच आहे, भाषेत फरक असेल किंवा काय, पण साधारणपणे साखर सम्राट तिथे पण आहेत, इथे पण आहेत. शैक्षणिक संस्था तिथे आहेत, इथे आहे.
1: साधर्म्य आहे नगरचं आणि
0: साधर्म्य म्हणजे दूध संस्था आहेत, हॉस्पिटल्स आहेत, सहकार चळवळ.
1: सहकार चळवळ रुजलेली आहे,
0: रुजलेली
1: इथं. जसं विखे,
0: मला असं वाटतं की मग तो मला फायदा कदाचित नगरमध्ये काम करताना झाला असावा असं वाटतं.
1: बरोबर. मग सकाळला मग नंतर तुम्ही गेलात का?
0: मग मी तिथे झालो, माझ्या भावाची बदली झाली.
1: बर.
0: आणि नंतर मी मग जॉईन झालो ह्याला सकाळला. पण त्या दरम्यान एकदा आर आर आबा आमचे नातेवाईक तसे जवळ. पण माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर पण ते घरी बसायला आलेले होते.
1: बर.
0: अगदी जवळचे संबंध होते. पण वडील असताना पण आणि त्यांची माझी ओळख होती कारण मी मुंबईत जात होतो, भेटत होतो त्यांना.
1: बरोबर.
0: पाहुणे रावळे असल्यामुळे भेटायचे. पण त्यांनी मला एकदा असं सांगितलं की तुझ्याकडे चांगले गुण आहेत, पत्रकारितेपेक्षा तू राजकारणात ये.
1: बर.
0: तर त्यांना माहिती होतं की मी पूर्वी काम केलं. मग मी त्यांना सांगितलेलं, माहित होतं त्यांना, वडिलांनी सांगितलं.
1: बरोबर.
0: कारण माझ्या वडिलांचे ते एकदम
1: जवळचे
0: होते. माझे वडील प्रचार वगैरे करायचा
1: त्यांना
0: गावात करायचे. आर आर पाटील 100% करत होते. पण मला ते म्हणले, पण मी म्हणलो नाही मला.
1: त्यांचाच मतदारसंघ ना तुमचं घर?
0: तासगाव तालुका मतदारसंघ. मी तासगाव तालुक्यात. पण मी त्यांना नाही म्हणालो.
1: बर.
0: नाही आता म्हणलं पत्रकारिता आता मी सुरू केली, आता परत आता राजकारण.
1: तुम्हाला त्यांनी तसं एक
0: मला नाही, मला ते मंत्री पण झाले, ग्रामविकास मंत्री होते, पुढे गृहमंत्री पण झाले. मला म्हणाले की तुझी सगळी जबाबदारी मी घेतो.
1: बर.
0: तर तू राजकारणात ये आणि राष्ट्रवादीत काम करायचं. पण मी काय झालं, मी पटकन त्यांना बोलून गेलो की मला राष्ट्रवादी आवडत नाही म्हणून.
1: बर.
0: ते गमतीने म्हणाले की तू शिवसेनेत जातो का? मग नाही गेलो. पण मी म्हणलं नाही बाबा मला पत्रकारिताच करायची आता.
1: बदलला तुमचा ट्रॅकच? बदलला
0: नाही, मला नाही आवडायला. पण मी राजकारण्यां जवळ होतो विशेषतः. मग मी पॉलिटिकल बीटच बघायला लागलो.
1: बर.
0: राजकारणात आणि विशेषतः शिवसेना माझा आवडीचा विषय झाला. आणि शिवसेनेवर मी सकाळमध्ये खूप लिहिलं.
1: बर.
0: पुढारीतही लिहिलं. तरुण भारतलाही लिहिलं.
1: जवळून पाहिले.
0: मग मी काय झालं, मी मुंबईला गेल्यानंतर ना शिवसेनेच्या अधिक सभा वगैरे मी
1: अटेंड करायला
0: लागलो. जरी नाही भेटला मला मिळालं ते शिवसेनेचं, तरी पण मी स्वतः जायचो. रुची होती म्हणजे शिवसेना भाजपी होती. म्हणजे भाजपची असो की शिवसेनेचे असो, मला
1: हे
0: मुंडे, महाजन, ठाकरे किंवा सगळे जे सुभाष देसाई,
1: आकर्षण
0: मनोहर जोशी वगैरे यांचं आकर्षण होत. मी जायचो कार्यक्रम. म्हणजे युतीच आम्ही पक्के कार्यकर्ते होतो असं. म्हणजे काही राजकारणात होतो त्यामुळे असं. पण इतर सगळ्याच पक्षावर लिहितो, राजकारणावर लिहितो. पण शिवसेना हा थोडा अभ्यासाचा विषय आहे. पण ते मी तुम्हाला एक सांगतो की असं नाहीये की शिवसेनेवर जेव्हा टीका करण्याची वेळ आली माझ्या इतकी कठोर टीका कोणीच केली नाही.
1: तुम्ही जवळून पाहिलेली.
0: हा खूप टीका केली, मायनस प्लस दोन्ही पॉइंट सांगितले, खूप टीका केल्या. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा जे शिवसेनेला टार्गेट करत होते आणि जे चुकीचं आहे ते पण, ते चुकीचं कसं आहे आणि बरोबर कसं आहे ते पण
1: सांगितलं.
0: आणि टीका पण खूप केल्या. म्हणजे संजय राऊतनं पण मी सोडले नाही भरपूर.
1: मग तो रस कसा सुरू झाला? सकाळला
0: आलो ते सांगली जे मला गिंट्री दिली. देशपांडे होते, मग तुम्ही आमचे सुरेंद्र पाटसकर
1: पुणे सकाळ.
0: आतापर्यंत
1: तिथे उपसंपादक
0: म्हणूनच काम केली आणि विशेषतः नगरलाच सुरुवात केली. मी पुण्यातून पाहतो
1: डेस्क
0: तुमच्या. जिल्ह्याला पाहिलं
1: बर,
0: म्हणजे शहर पाहिलं, मी सरकारनामा पाहिलं, पाहिलं म्हणजे तिथे कुठे काम केलं नाही.
1: चौफेर काम केलं.
0: वा वा, खूप लिहायला मिळालं 20-22 वर्ष.
1: काय कुठला असा विशेष तुमचा लेख आठवतोय का? खूप गाजलाय असा विषय.
0: आता परवालाच मी लिहिला ओम फट सोहा.
1: बर,
0: शिवसेनेवरच होता तो.
1: हो का?
0: आणि सरकारनामाचा पहिला दिवाळी अंक काढलेला, त्याच्यामध्ये घराणेशाही राजकीय परिअर्थ आहे का
1: हा
0: माझा 2000 शब्दाचा लेख गाजलेला होता.
1: बर बर,
0: भरपूर लिहिलं असं काही एक विषय किंवा एक आर्टिकल असं सांगून चालणार. पण सर्वांचे अतिशय चांगले संबंध होते. मी इथे उल्लेख सम्राट सरांचा करीना की त्यांनी माझ्याकडून खूप लिहून घेतलं म्हणजे वेळोवेळी. आणि मला अनेकदा म्हणले की तू हा विषय करून दे, हा विषय. म्हणजे एकदा सप्तरंगामध्ये मला नेत्यांच्या सगळ्या त्या ह्याच्यावर लिहायला सांगितलेला लेख, तो पण मी खूप लिहिलेला होता.
1: बर,
0: म्हणजे नेत्यांच्या चारित्र्यावर, म्हणजे त्यांच्या दुसऱ्या विवाहावर किंवा ह्याच्यावर.
1: बर बर,
0: किंवा त्यांच्या अफेअर्सवर. तर तो लेख लिहिण्याचं मला असं भीती वाटत होती. आता कसा लेख लिहायचा?
1: टीका टिपणी
0: किंवा त्याला काही पुरावे नसतात, काही नसतात. आता हा वैयक्तिक सगळ्या गोष्टी होत्या, पण जे फॅक्ट होत्या किंवा ज्या काही होत्या
1: त्या मांडल्या,
0: तो मांडल्या, तोही चांगला झालेला.
1: अरे वा वा,
0: असे अनेक लेख आहेत म्हणताय ना.
1: बरोबर.
0: पण सम्राट सरांनी खूप सहकार्य केलं. नेहमीच पाठीशी असतात. उदय जाधव सर असतात, श्रीराम सर पण होते, सगळेच आहेत.
1: चांगली टीम आहे तुमची. आणि
0: म्हणजे सकाळमध्ये मला काम करायला मिळालं हे पण मी माझं भाग्य समजतो.
1: 2006 पासून
0: कंटिन्यू. मला कधीही सकाळ सुरू,
1: म्हणजे 20 वर्ष झाले तुम्ही आता सकाळ
0: वर्षामध्ये आहे.
1: मग आता तुम्ही नगर सकाळला इथं सहयोगी संपादक
0: आहे. संपादक आहे.
1: बर बर बर. आता तुम्ही इथं आल्यावर नगरमध्ये मेन म्हणजे सकाळ शॉप पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलं तुम्ही.
0: आता पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानेच तर भूषण देशमुख सरांनी माझ्या दोन मुलाखती
1: घेतल्या.
0: आणि आम्ही तुम्हाला तेच सांगतो, पुस्तक महोत्सव आता आम्ही दरवर्षीच घेणार आहोत, कारण दोन पुस्तक महोत्सव घेतले. पहिल्या पुस्तक महोत्सवालाच मला अनेकांनी प्रश्न केला, तो भूषण देशमुख सरांनी केलेला, की हा पुस्तक महोत्सव किती वर्ष चालणार, किती वर्ष चालणार, म्हणलं पुढच्या वर्षी भरवणार का, असं त्यांचा बोलण्यात थोडं टोन होता. पण मी म्हणलं नाही, हा सकाळी एखादा
1: उपक्रम
0: सुरू करतो तर आम्ही काही आरंभशूर तर नाहीच.
1: बरोबर.
0: पण आम्ही तो घेणार, पण आम्ही दुसऱ्या वर्षी पण यशस्वी करून दाखवलं. कारण शेवटी आता सगळं मोबाईलचं जग आहे, लोक मोबाईलच्या सगळं फेसबुक मोबाईलमध्ये डोकं टाकून असतात, त्यांना वेळ नसतो. डोळे सगळे बघितलं तुम्ही, सगळे मुलांचं पण मुलांच्या हातात मोबाईल असतात. अशा परिस्थितीत आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे माझ्या डोक्यात आलेलं होतं. आणि आम्ही तो पुस्तक महोत्सव घेतला आणि आमच्या ऑफिसमधले सगळे सहकारी, मुरलीधर कराळे असतील, अशोक निंबाळकर असतील, अरुण नवथर असतील, नवनाथ खराडे आहे, शेलार आहेत, झावरे आहेत, सगळी म्हणते. आता तो आमच्याकडे स्पोर्ट्स बघतो, तो अल्ताप आहे, म्हणजे बांदल आहे, सगळे समीर तो दानी आहे. आम्ही यंग जनरेशन विशेषतः घेतली मी. आणि सगळी मुलं छान काम करतात.
1: टीमवर्क आहे चांगला.
0: टीमवर्क आहे, जाहिरात वितरण सगळे आहेत, ते चांगलं काम करतात. आणि आम्ही एक कुटुंब म्हणून काम करत असल्यामुळे सकाळची घोडदौड चांगली आहे. वेगवेगळे उपक्रम घेतो, केवळ बातम्या किंवा हेच काम करतो असं नाही. आता आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला, पुस्तकाचा कार्यक्रम घेतला, तुम्ही असल्यापासून शॉपिंग फेस्टिवल सुरूच आहे.
1: 25 वर्ष झाले.
0: 25 वर्ष झाला. वेगवेगळे एंटरटेनचे कार्यक्रम घेतो. अशा पद्धतीने सकाळ सुरू आहे, छान आहे, सुरू आहे वाटचाल एकदम दमदारपणे.
1: सगळी टीमवर्क चांगला आहे
0: हो
1: आणि दमदारपणे चाल चालू आहे. बरं, तुम्हाला ह्याचं मोबाईलचं म्हणजे मल्टीमिडियाचं आव्हान वाटतं का?
0: नाही, आव्हान तर आता प्रत्येक क्षेत्रालाच

0: पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही काय देता हे पण अवलंबून आहे.
1: बर,
0: आता तुम्ही एखादी समजा बातमी, आता एखादी घडलेली आणि दोन ठार झालेली बातमी असेल अपघातात, त्याचा तुम्ही 24 तासांनी बातमी देणार असाल, ती बातमी कोण वाचणार आहे?
1: बरोबर.
0: आता त्या बातमीला किती प्रायोरिटी द्यायची, किंवा तुमचे विश्लेषणात्मक बातम्या असतील किंवा तुम्ही काहीतरी वेगळं जगाला सांगत असाल, तर ती विश्लेषण किंवा ती बातमी नक्कीच वाचली जाईल. तुम्ही आता बातम्या पलीकडची बातमी शोधलायचं काम पत्रकारीने केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही रुटीन आता सगळे देत बसला ना, आता अनेकदा आम्हाला पण द्यावं लागतं, मी काही ते नाकारत नाही, कुठलाच संपादक नाकारणार.
1: बरोबर.
0: की जे हॅपनिंग घडते ते
1: द्यावीच लागते.
0: पण तुम्हाला सोशल मीडियावर इतकं सविस्तरपणे नाही वाचता येत.
1: नाही,
0: पण तुम्हाला दैनिकामध्ये ते
1: विश्लेषणात्मक वाचता येतं. त्यामुळे
0: आमचा भर तोच आहे. आणि भूमिका घेणं, मला काय वाटतं, दुसरी गोष्ट, भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही भूमिकाच घेणार नसेल, किंवा कुठला राजकीय नेता असू दे, कुठला कुख्यात गुन्हेगार असू दे, किंवा महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार असू द्यात, शिक्षणात एखाद्याने चांगलं काम केलेलं असेल, सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलेलं असेल, तर तुम्ही त्यांच्याविषयी चांगलं बरं वाईट जे काही लिहायचं ते लिहिलं पाहिजे. कोणाला बरं वाटते आणि कोणाला चांगलं वाटते ह्याचा विचार न करता सतसत विवेकबुद्धीने आपल्याला जे काही वाटते ते आपण लिहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मग त्याचे परिणाम काही होऊ द्यात, त्याला सामोरं जाण्याची संपादकाने तयारी ठेवली पाहिजे. कारण टीम जरी असलं तर पहिला प्रश्न संपादकांनाच विचारला जातो, टीमला विचारला जात नाही. कारण त्या सगळ्या दैनिकाची जबाबदारी त्या त्या संपादकावर असते. तिथल्या आज चुका समजा एक मुरलीकरांनी चूक केली किंवा कोणी केली, ते कुठल्या वाचकांना माहीत नसते चूक
1: कोणी केली ते,
0: पण ते संपादकांनाच जाब त्याचा विचारला जातो, उत्तर द्यावं लागते. आणि वाचकांसाठी आपण जर मी पहिल्याच म्हणालो की अनावधानाने चुका होतात, चुका होत नाही असं नाही, पण प्रश्न आता असतो की पत्रकारितेला बरे वाईट दिवस जे काही चर्चा सुरू आहे ती चर्चा सुरूच राहणार आहे, पण तुम्ही जर भूमिका घेऊन लिहिलं तर लोकांना नक्कीच आवडेल.
1: बरोबर आहे. आणि पुस्तक प्रदर्शनाचं एक पण चांगलं नगरमध्ये हे तयार झालं की लोक वाचत नाहीत असं जे म्हटलं जात होतं त्याला एक चपराक बसली असं वाटतं का तुम्हाला?
0: आता हे आपण म्हणतो लोक वाचत नाहीत, कोण म्हणते लोक वाचत नाहीत? माझा तर प्रश्न आहे की कोण म्हणते वाचत नाही, कोण म्हणते वाचत? कारण तुम्ही जर पुस्तक महोत्सवात जर आला तर लहान एक 2-4-3 महिन्याच्या ते 6 महिन्याच्या बाळांना घेऊन पुस्तक खरेदी करायला येणारी एखादी माता असेल तर ती पुस्तक प्रेमी नाही का?
1: हो.
0: बाळाला घेऊन तिथे कशाला येईल? अपंग मुलं पुस्तक खरेदी करायला येत.
1: हो.
0: ते क्रॉसवर्डचा आमच्याकडे जे प्रकाशक येतो त्याच्यावर सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत गर्दी असते. यंग जनरेशन असते.
1: बरोबर.
0: तुमच्या मेहताच्या बुक स्टॉलला इतकी गर्दी असते, म्हणजे 123 प्रकाशक जर इथे दरवर्षी येत असतील नगर सारख्या ठिकाणी आणि ते जर गेल्या वर्षी जर त्यांची पुस्तकं जर खपली नसती तर ह्या वर्षी ते लॉस करून आले असते का? असा माझा प्रश्न.
1: म्हणजे उलट वाचकांना जास्ती उपलब्ध झाले नवीन नवीन पुस्तकांची.
0: वेगवेगळी पुस्तकं दरवर्षी वेगवेगळे लेखक येतात, वेगवेगळी पुस्तकं, हजारो लाखो पुस्तकं,
1: लेखकांच्या भेटी पण त्या निमित्ताने झाल्या.
0: इंग्रजी, मराठी सगळी पुस्तकं येतात, शासकीय आहेत. तो तुम्हाला काही ना काही कायद्याची पुस्तकं आहेत.
1: बरोबर.
0: आयटीतली आहेत, वैद्यकीय क्षेत्रातली आहेत, स्पोर्ट्स मधली आहेत, कृषीची आहेत. तुम्हाला
1: व्हेरिएशन मिळालं.
0: व्हेरिएशन खूप आहे ना तिथे. 5.5 लाखाहून अधिक पुस्तकं जर एका ठिकाणी अंडर वन रूप तुम्हाला जर पाहायला मिळत असतील तर नगरसारमध्ये इतकं सकाळी जर उपलब्ध करून दिलंय तर त्याला लोकांनी जावून त्याचा फायदा जर घेत नसेल तर मग कसं होणार?
1: नाही पण
0: आणि आपण जर मराठी आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आहोत, आपण मराठी आहोत, मराठी आपला आपली भाषा आहे, मातृभाषा आहे, जर आपण वाचायचं नाही तर कोणी वाचायचं?
1: बरोबर.
0: पण इथे आनंद असा आहे की जे अमराठी आहेत वर्षानुवर्ष या नगरमध्ये राहतात, आता ते मराठीत झालेत ना, त्यांचं शिक्षण मराठीत झालेलं आणि ते त्यांचं उत्तम वाचन आहे.
1: हो.
0: भरपूर पुस्तकं तेही मंडळी खरेदी करतात, याचाही मला खरं तर आनंद वाटतो.
1: एक वेगळी दिशा आणि वाट तुम्ही दाखवली हो लोकांना त्या निमित्ताने. आणि लेखकांची भेटी पण आल्या, व्याख्यानं वेगवेगळी तुम्ही आयोजित केली,
0: विश्वास पाटील परत ते हे होऊन गेले, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील येऊन गेले, बरेच आम्ही कार्यक्रम कवितांचे कार्यक्रम गेले, अरुण म्हात्रे येऊन गेले. आणि ह्या करमणुकीची जोड पण देतो, पण ती करमणुकीची जोड देताना नुसतं तसं नाही, कवी त्याचा विषय पण मराठीच असतो. आता नितीन बानुगडे पाटील जेव्हा भाषण करायला आले ते केवळ पुस्तकावरच बोलले, छत्रपती शिवाजी महाराज ते आजचा वाचक. इतकी गर्दी होती की तिथे पाय ठेवायला जा लोकांना जागा. आम्ही हे प्रयत्न करतो आणि आम्ही प्रयत्न करत राहणार. आणि लोकांवर आपण लोकांना दोष देऊन फायदा नाही. लोक आपोआप येतात. मी काय म्हणालो, चांगली बातमी द्या लोक वाचते.
1: बरोबर.
0: तुम्ही काय देता लोकांना. आता आम्ही पुस्तक महोत्सवाच्या रूपाने लोकांना पुस्तकं उपलब्ध करून देतो. लोक येतात, येणार कशी नाही.
1: बरोबर.
0: कुठलाही कार्यक्रम घ्या ना, येतातच लोक, असा माझा तरी विश्वास.
1: बरोबर बरोबर. बरं, संदेश काय देऊ इच्छिता सर तुम्ही नवीन पत्रकारांना?
0: नवीन पत्रकारांनी भरपूर वाचन करावं.
1: बर.
0: मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी, इतर भाषेचाही अभ्यास करावा. खूप संधी आहेत. संधी नाही असं नाही. तरुण मुलांनी पत्रकारिकेकडे यायला पाहिजे. केवळ मराठीच नाही, इंग्रजीमध्ये तुम्ही करिअर करा, सोशल मीडियात करा. कारण तुमची शेवटी बुद्धीच फार महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: आता एआयचा काळ आलेला आहे. पत्रकारिता जशी अधिकाधिक सोपी होत जाईल असं वाटत असलं तरी ती कठीण पण आहे. कारण शेवटी तुमची पण बुद्धिमत्ता पाहिजे ना. तुम्ही पण जर वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्ही एआयवर अवलंबून कसं राहून चालेल.
1: बरोबर.
0: राहू नये माझं मत. आता मला जर लेख लिहायचं असेल तर मी कुठली लगेच एआयला सूचना देऊन त्यांच्याकडून काय मागवत नाही. मी तरी नाही मागवत. काय मागवत नाही, कारण माझं मी पहिला लेख लिहितो आणि मांडतो तो सगळं. आणि तो हवं तर मी लेख एआयला टाकतो, बाबा हा लेख माझा कसा झालाय, चांगला झालाय, बरा झालाय, वाईट झालाय, त्याचा अभिप्राय घेतो. म्हणजे आपण, तुम्हाला माहितीये, पूर्वी आपण एखादा लेख लिहिला तर आपण कोणाला दाखवायचो, तो वरिष्ठांना दाखवायचो, मित्रांना दाखवायचो. म्हणजे दोन डोळ्या खालून जाण्याऐवजी चार डोळ्या खालून जावा तर इतरांनी आपल्या चुका आपल्याला दिसत नाही, लोकांना त्या दिसतात. म्हणून आपला लेख आपण दुसऱ्याला दाखवायचा. कदाचित आता तो यायला दाखवण्याची वेळ आली. पण मला असं वाटतं की आपण स्वतःच लिहिलं पाहिजे. आपण अभ्यास काय, एआय म्हणजे काय, ते माणसानेच केलंय ना. एआय म्हणजे काय, कुठलंही तंत्रज्ञान माणूसच करतोय ना. काय एआय कोणीतरी वेगळं वरतून आलंय काहीतरी पडलेलं आहे नाही ना.
1: नाही.
0: तर तुमची बुद्धिमत्ता, तुमची बुद्धी कौशल्य किंवा ते तुम्ही वापरलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, तुम्ही जितकं वाचाल तितकं कमी. आता अनेक लायब्ररीने पुस्तकावर धूळ पडलेली आहे. ती धूळ झटकण्याचं काम तरुण पिढीने, मराठी मुलांनी करावं, इतकंच माझं आव्हान आहे.
1: बरं, काय नवीन सर काही अजून सांगू इच्छिता का काही?
0: आता मी दुसरं काय, आता मला माझी अपेक्षा की सुसंस्कृत पिढी घडावी.
1: बरोबर.
0: व्यसनापासून दूर जायला पाहिजे किंवा चांगलं शरीर,
1: मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे.
0: मोबाईल बघा, मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, तो आपल्याला टाळता येत नाही. पण मोबाईलच नाही, कुठलंही व्यसन, कुठलीही गोष्ट जर अति केली तर त्याचे परिणाम होणार.
1: बरोबर.
0: आता मोबाईल आपल्याला टाळता येईल का? ते संवादाचं मोठं साधन आहे. ते पाहिजेच ना. मोबाईल वाईट कुठे आहे?
1: नाही
0: नाही ना. पण आता आपण आपलं नियंत्रण पाहिजे ना.
1: नियंत्रण.
0: जेव्हा आपण गाडी चालवतो, गाडीवर आपलं नियंत्रण पाहिजे का गाडीचं आपल्यावर नियंत्रण पाहिजे?
1: बरोबर.
0: याचा विचार आपण केला पाहिजे ना. आता मी मोबाईल वापरतो, मला गरजच आहे. कारण मी संपादक आहे. अनेक गोष्टी आहेत, कॉल येतात, बोलतात, लोक चुका सांगतात, बरोबर सांगतात, कौतुक करतात, कधी कधी रागवतात. पण त्या सगळ्या गोष्टी मला मोबाईलवर घ्याव्याच लागतील ना, बोलावंच लागेल ना. त्यातलं नाकारून कसं चालेल, असं माझं मत आहे. म्हणजे कुठली गोष्ट वाईट नसते, त्याच्या किती
1: मर्यादित वापर
0: पाहिजे. मर्यादित वापर. आणि आपल्याला सोशल मीडियावरून ज्या काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या त्या आपण घेतल्या पाहिजे, इतकंच मला वाटते. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आम्ही किती मोबाईल बघावा, कुणी किती फेसबुक पाहावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता चांगले चित्रपट पण अनेक येतात, तुम्हाला पाहायला मिळतात. पण बघायला काय हरकत आहे. करमणूक करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण सगळ्या गोष्टी मर्यादित पाहिजे, इतकंच मला सांगायचं आहे.
1: बरोबर. बरं, आज आपल्या समवेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील सर होते. त्यांनी आपली पत्रकारितेची वाटचाल ह्याच्याबद्दल विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, धन्यवाद सर.
0: आभारी.
2: श्रोते हो, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत आपण ऐकत होता ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 58। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। बाबूजी सुधीर फडके यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 साली HMV या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली। बाबूजींनी कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली। तेथील मुक्कामी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्सचे बाबूजींनी अक्षरशः पारायण केली। त्यांनी कुंदनलाल सैगल, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्या गायनाची एकलव्यासारखी आराधना केली। सुट्टीसाठी कोल्हापूरला परत आले असताना बाबूजी प्राणांतिक आजारी पडले, त्यामुळे त्यांची कलकत्त्याची नोकरी गेली। या दरम्यान एकदा बाबूजी कोल्हापूरला असतानाच माधव पाटकर हे त्यांचे मित्र त्यांच्याकडे ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी हे दर्यागीत घेऊन आले आणि त्याला चाल लावायला बाबूजींना सांगितलं। या गाण्याला बाबूजींनी लावलेली चाल त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर माधव पाटकर बाबूजींना HMV या म्युझिक कंपनीमध्ये घेऊन गेले। HMV कंपनीचे वसंत कामेरकर आणि गीतकार ग. दी. माडगुळकर यांना त्या गाण्याची चाल ऐकवली असता त्या दोघांनाही ती इतकी आवडली की बाबूजींनीच ते गाणं HMV साठी गावं असा आग्रह धरला। अशा रीतीने संगीतकार आणि गायक म्हणून बाबूजींच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। ते साल होतं 1941। त्याआधी संगीतकार म्हणून बाबूजींचे चांदाची किरण विरली हे पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं होतं। हे गाणं गायलं होतं गायिका पद्मा पाटणकर यांनी। या पद्मा पाटणकर म्हणजे ग. दी. माडगुळकर यांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर। बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या या दर्या गीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि नशिबाचा भाग असा की ही ध्वनिमुद्रिका खूप लोकप्रिय झाली आणि त्यानंतर बाबूजींनी यशोमार्गावर मार्गक्रमण सुरू केलं। हे दर्यागीत आणि गदिमांची झालेली ओळख बाबूजींना पुढं आयुष्यभर फलदायी ठरलं। पुढची 2 वर्ष बाबूजींनी HMV कंपनीत काम केलं। ते आता अधिकृत कंपनीचे अधिकृत संगीतकार होते। मंडळी, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातलं एक अतिशय मधुर गीत। हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी, संगीत आहे वसंत पवार यांचं आणि गीत लिहिलं आहे डॉक्टर वसंत आवसरे यांनी। खरं तर हे गाणं लिहिलं होतं कवयित्री शांता शेळके यांनी, पण श्रेयनामावलीमध्ये मात्र नाव आहे डॉक्टर वसंत आवसरे यांचं। त्याला एक कारण होतं। त्या काळी शांता शेळके एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरी करत होत्या आणि त्याचबरोबर
त्या मराठी चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य देखील होत्या. या चित्रपटातील हे आणि इतर गाणी आधीच लिहून ती ध्वनिमुद्रित करून तयार झाली होती. नेमकी त्याचवेळी सेन्सॉर बोर्डावर सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यामुळे चित्रपटातील गीतलेखनाचं काम कायद्याच्या आड येऊ नये म्हणून त्यांनी श्रेयनामावलीमध्ये त्यांचे एक स्नेही डॉक्टर वसंत आवसरे यांचं नाव टोपण नाव म्हणून घेतलं. हा खेळ घटिकेचा तुझा घायाळ मी पण जाहलो असे नाजूक पण घायाळ करणारे शब्द वसंत पवार यांची मधात घोळलेली गोड गेय चाल आणि बाबूजी आशा भोसले यांचे स्वर्गीय आवाज अजून काय पाहिजे रसिक हो. या गाण्यात आशा भोसले यांनी फक्त एक आलाप आणि ध्रुवपद गायलं आहे, पण त्यांनी ते अतिशय लढिवाळपणे गायलं आहे. गाण्याच्या संगीत नियोजनाची कल्पकता बघा. या गाण्यात भारतीय तबल्याच्या जोडीला पाश्चात्य बोंगोचा वापर केला आहे. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेता राजीव गोसावी आणि अभिनेत्री जयश्री गडकर या जोडीवर. त्या दोघांचा लाजवाब अभिनय सांगीतिक उंचीच्या तोडीस तोड असा साकारला गेला आहे. ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं डॉक्टर वसंत अवसरे म्हणजेच कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं वसंत पवार यांनी चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेलं हे अतिशय मधुर गीत.

यानंतर ऐकूया रमेश देव, सीमा, अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या वरदक्षिणा या चित्रपटातलं एक सुंदर युगुल गीत. हुंडाबंदी या अत्यंत ज्वलंत अशा सामाजिक विषयावर आधारित होता हा सुंदर चित्रपट. या चित्रपटाला संगीत होतं वसंत पवार आणि लक्ष्मण बेरळेकर यांचं. श्रोते हो, 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर द पाटील यांच्या वरदक्षिणा या प्रसिद्ध सामाजिक चित्रपटातील एकूण 7 गाण्यांपैकी 2 गाणी संगीतकार लक्ष्मण बेरळेकर उर्फ बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केली होती आणि उर्वरित 5 गाणी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. तसं पाहता वरदक्षिणामधल्या सगळ्या गाण्यांपैकी कोणतं गाणं वसंत पवार यांचं आणि कोणतं लक्ष्मण बेरळेकर यांचं हे लक्षात घेणं चांगल्या माहितगाराला पण अवघड आहे. ऐकूया तर मित्रांनो, अभिनेते अरुण सरनाईक आणि अभिनेत्री सीमा यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर प्रेमगीत. गीत ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आणि संगीत लक्ष्मण बेरळेकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. श्रोते हो, काही गाण्यांचं त्यांच्या चालीचं कसं नशीब असतं बघा. 1953 या वर्षी एक सामाजिक चित्रपट आला होता, नाव होतं आबोली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत गोविंद माने. पटकथा संवाद गीते होती ग दि माडगुळकर यांची आणि गीतांना संगीतबद्ध केलं होतं संगीतकार वसंत पवार यांनी. या आबोली चित्रपटात अतिशय सुरेल चाल असलेलं एक गाणं स्वरबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी. ते गाणं होतं मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका होऊ निया मुकी तू वाळूत काढ रेखा. ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं राधा कृष्णाचं प्रेम हा मध्यवर्ती विषय असलेलं हे सुंदर प्रेमगीत शेवटच्या कडव्यात मात्र वेगळंच वळण घेतं. या गीतातील राधा आणि कृष्ण ही अर्थातच रूपक आहेत. या गीत रचनेत कृष्ण त्या दोघांच्या प्रेमाला माया असं म्हणत आहे. कालिंदीच्या तीरी कदंब वृक्ष आहे, वाळूत काढलेल्या रेघा आहेत आणि ती दोघच आहेत, तिसरं कोणीही नाही. कृष्ण राधेला म्हणत आहे आत्ता जरी आपण प्रेमिक असलो तरी मायेत याच दोघे ये माय लेख होऊ, प्रीतीत याच राधे होऊ बहीण भाऊ. प्रेमास बंध नाही ही बंधने तरी का. राधा कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला या तीन ओळीत फक्त ग दि मा यांनी पार उधळून लावत त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे. कृष्ण म्हणतोय आपलं हे जे प्रेम आहे राधे, ते प्रेम म्हणजे जर एकमेकात जीव अडकणं आहे तर जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो तरी आपलं हे प्रेम तसंच राहील. आपण कधी मायलेख असू, कधी बहीण भाऊ, कधी प्रियकर प्रेयसी, कधी सखा सखी, तर कधी गुरुशिष्य किंवा अजून काही. माया असेल तीच आणि तेवढीच. नात्याचं रूप काहीही असो, प्रेमास बंध नाही तर मग ही बंधनं तरी का. रसिक हो, या अशा सुंदर आशयघन रचनेला संगीतकार वसंत पवार यांनी अतिशय सुंदर चाल दिली होती. पण का कोण जाणे हे गाणं रसिकांना तितकं नाही आवडलं. गाण्याची ही सुंदर चाल मात्र वसंत पवार यांच्या मनात पक्क घर करून बसली होती. मग 7 वर्षानंतर हीच चाल घेऊन आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात त्यांनी एक अप्रतिम प्रेमगीत स्वरबद्ध केलं. हे गाणं मात्र प्रचंड गाजलं आणि अजूनही ते रसिकांच्या काळजात घर करून बसलं आहे. आधी ऐकूया मंडळी आबोली या 1953 सालच्या चित्रपटातील गीत. आवाज आहे पंडित सुरेश हळदणकर आणि कुमार प्रकाश यांचा.
1: Never.

आत्ताच्या या गाण्याच्या चालीवरून वसंत पवार यांनी 7 वर्षानंतर स्वरबद्ध केलेलं अप्रतिम प्रेमगीत चतुर रसिकांनी नक्कीच ओळखलं असणार. आबोली या चित्रपटानंतर पुढे 7 वर्षानंतर 1960 या सालच्या अवघाची संसार या चित्रपटातील एका प्रेमगीताच्या वेळी मनात साठवून ठेवलेली पण न्याय न मिळालेली चाल वसंत पवार यांना आठवून त्यांनी याच चालीवर हे प्रेमगीत स्वरबद्ध केलं. हे गाणं मात्र त्या काळी प्रचंड गाजलं आणि आज अजूनही सुमारे 65 वर्षानंतर हे गाणं तितकंच गोड वाटतं. रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणांना, मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला. काही गाणी अशी असतात जी ऐकता क्षणीच प्रेमात पडावं. चाल तशी साधी लोभस, स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत आणि स्वरातून कवितेतील आशय अधिक खोलवर मांडलेला. मंडळी, साधी सोपी गोड चाल निर्माण करणं अतिशय अवघड असतं. विशेषतः प्रणयगीत असेल तर कवितेतील ऋजुता स्वररचनेतून मांडणं हे एक आव्हान असतं. मराठी भावगीत किंवा चित्रपट गीतांचा धांडोळा घेतला तर अशा प्रकारची गाणी अपवादात्मकच आढळतात, जिथं शब्द सूर आणि गायन यांना एकत्रितपणे सुविहितपणे बांधलेलं आहे.

यानंतरचं अवघाची संसार या चित्रपटातलं रूपास भाळलो मी हे गाणं या पठडीत येतं. स्वररचना अगदी सरळ साधी आहे, कुठेही अनावश्यक गुंतागुंत नाही. मुखडा ज्या लयीत बांधला आहे तीच लय कायम ठेवली आहे आणि तोच लढीवाळपणा सगळ्या रचनेत भरलेला आहे. जयश्री गडकर आणि अभिनेता राजा गोसावी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याची शब्दरचना जरी वसंत अवसरे या नावाने लिहिलेली असली तरी मूळ काव्य आहे शांता शेळके यांचं. वसंत पवार यांच्या संगीत रचनेचा विचार करताना लक्षात येतं गाण्याची सुरुवात तिलक कामोद रागाच्या सहाय्याने समोर येते, पण त्यात देस रागाचा रंग अद्भुतपणे मिसळला आहे. सुरुवातीला क्षणभर व्हायोलिनचे सूर ऐकायला येतात, पण त्यातच सतारीचे सूर जोडले जातात आणि डोळ्यासमोर राग तिलक कामोद येतो. पुढील आलाप त्याचा सुरावटीचा विस्तार दर्शवतात. मुखडा देखील किती हलक्या सुरांनी आपल्या समोर येतो ते लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. शांताबाईंनी शब्दातून ऋजुता मांडली आहे, त्याचं औचित्य कुठंही ढळलेलं नाही. पुढील अंतरे हे देस तिलक कामोद रागाच्या सुरांशी पाठशिवणीचा खेळ खेळत आपल्या समोर येतात. रागांवर आधारित चाल असूनही गाण्यात मात्र त्यातला गोडवा नेमका टिपला आहे. संगीतकाराच्या मनातील स्वराकृती आपल्या गळ्यातून मांडताना निव्वळ आराखडाच न मांडता त्यात आपले गायन कौशल्य कसं मिसळायचं याचा सुधीर फडके, आशा भोसले यांचं या गाण्यातलं हे गायन हा एक सुरेख आदी नमुना आहे. गाण्यातला दुसरा अंतरा आशाबाईंनी गायला आहे. त्यातली सुरुवातीची ओळ चाहूल मंद झाली या शब्दांनी संपते. त्यातील चाहूल लागणे आणि त्यात मंद असा हलकेपणा असणं स्वरातून किती यथार्थपणे दाखवलं आहे बघा. खरं तर या गाण्यातली प्रत्येक ओळ ही स्वतंत्रपणे आस्वादावी या प्रतीची आहे. संगीतकाराच्या संगीत संयोजनाची कल्पकता बघा. या गाण्यात ढोलकीचा वापर करून गाण्याला वेगळाच परिमाण प्राप्त करून दिला आहे. या आणि अशा अनेक गुणांमुळं हे गाणं चिरस्मरणीय असं झालं आहे. ऐकूया मित्रांनो, जयश्री गडकर, राजा गोसावी यांचा अभिनय, डॉक्टर वसंत अवसरे म्हणजेच शांता शेळके यांचं गीत, वसंत पवार यांचं संगीत, सुधीर फडके, आशा भोसले यांचा आवाज, हे सगळं जमून आलेलं एक अप्रतिम गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण गायक सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: मंडळी, चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

मंत्रालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कभी कभी।
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.